0: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, वोकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी,
1: स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल या ठिकाणी। स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल एफ ब्लॉक 239 MIDC श्री टाइल्स चौक अहिल्यानगर। संपर्क क्रमांक 98 23 89 34 39। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

स्नेहालय संचलित स्नेहज्योत प्रकल्प देह व्यापारात अडकलेल्या महिलांचे जीवन बदलण्यासाठी कार्यरत असणारा आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील प्रकल्प स्नेहज्योत प्रकल्प. या प्रकल्पाला तुम्ही भेट देऊ शकता आणि आर्थिक मदत सुद्धा करू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 3480. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव सौ उमा जोशी। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी।

तुमच्या लहान मुलांना शाळेमध्ये घालायचंय किंवा डे केअर सेंटर तुम्हाला हवं असेल तर आजच संपर्क साधा आपल्या अहिल्या नगर मधील स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला. सध्या ऍडमिशन सुरू आहेत आणि हो मर्यादित प्रवेश सुद्धा. प्ले ग्रुप नर्सरी, LKG आणि UKG 15 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत. या सगळ्या ऍडमिशन साठी वयोमर्यादा आहेत. प्ले ग्रुप साठी 2 ते 3 वर्ष, नर्सरी 3 ते 4 वर्ष, LKG वय 4 ते 5 वर्ष आणि UKG वय 5 ते 6 वर्ष. या शाळेची वैशिष्ट्ये सुरक्षा, स्वच्छता, मनोरंजनातून शिक्षण, विशेष संवादात्मक सत्र कक्ष, इनडोर आणि आउटडोर गेम्स, प्रशिक्षित कर्मचारी, काळजी घेणारे शिक्षक, स्मार्ट क्लासरूम, शारीरिक व्यायाम, सामाजिक जाणीव, कला आणि हस्तकला, कथाकथन, घरगुती वातावरण आणि संस्कृती सह शिक्षण. तर नक्कीच स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला भेट द्या. त्यासाठी पत्ता एफ ब्लॉक, सर्वे नंबर 239, श्री टाईल्स चौक, अमोनिया प्लांट शेजारी, MIDC अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 90 11 11 25 90 किंवा 98 90 44 56 78. अधिक माहितीसाठी तुम्ही ईमेल ऍड्रेस वरही संपर्क साधू शकता, snehavatsalya@snehalaya.org किंवा edu@snehalaya.org.

रसिक हो रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल बियॉन्ड लिमिटेशन्स या पुस्तकाचं अभिवाचन. अहिल्यानगर येथील आकांक्षा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संस्थापक सविता काळे यांचा प्रवास जाणून घेऊया त्यांच्याच आवाजात. शब्दांकन आणि संपादन केलं आहे सतीश कुलकर्णी यांनी. आकांक्षा नव्या वाटा नव्या दिशा मर्यादा ओलांडून स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी दुपारी 1 वाजता पुस्तकाच्या पानातून.

0: रेडिओ नगर 90.4 एफएम वर सकाळी अवतीभोवती या सदरामध्ये रोज एक विनोद ऐकवला जातो. तुम्हाला आवडलेले दर्जेदार विनोद आमच्याकडे 90111 23 90 किंवा 98 81 33 77 75 किंवा 91 56 61 05 14 या मोबाईल क्रमांकावर पाठवा. तुमच्या आवाजात आणि तुमच्या नावासोबत तुम्ही हे विनोद जगभरातील लाखो श्रोतांपर्यंत पोहोचवू शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम, आवाज तुमचा.
1: हॅलो नगरकर, मी अलका ढोले. तुम्ही ऐकता आहात रेडिओ नगर 90.4 एफएम, आवाज तुमचा.

0: कौटुंबिक हिंसा,
1: हुंड्यासाठी होणारा छळ,
0: ऍसिड हल्ला,
1: कामाच्या ठिकाणी त्रास,
0: शाळा तसेच महाविद्यालयात होणारी छेडछाड,
2: बलात्कार,
0: महिलांसंबंधीचे इतर त्रास,
1: सायबर गुन्हे.
0: जर महिला भगिनींबाबत अशी कुठलीही घटना घडत असेल तर संपर्क साधा
1: सखी वन स्टॉप सेंटर.
0: संपर्क क्रमांक 90102015.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नवीन आठवड्याची सुरुवात आता होणार एका नव्या आवाजासोबत. नगरकरांचे जिव्हाळ्याचे प्रश्न, त्यांच्या अपेक्षा, आठवणी आणि गोष्टी घेऊन येते आर जे कोमल नगरचं अंतरंग शो मध्ये. मजेशीर गप्पा, विचार करायला लावणाऱ्या गोष्टी आणि तुमच्या मनातलं थेट आता रेडिओ नगर 90.4 FM वर. सोमवार ते शनिवार दररोज सकाळी 7 ते 11 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत।
2: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मंडळी। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। सकाळचे 7 वाजलेत आणि नगरचा अंतरंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत। मंडळी, आज आहे 29 मे 2026, वार आहे शुक्रवार, आणि मंडळी आज आहे UN शांती सैनिकांचा आंतरराष्ट्रीय दिवस, तसंच आंतरराष्ट्रीय एव्हरेस्ट दिवस देखील आज आहे बरं का। आणि आजच्याच दिवशी 1914 मध्ये ओशियन लाइनर RMS इम्प्रेस ऑफ आयर्लंड जहाज बुडून त्यात 1992 लोक ठार झाले। 1919 मध्ये अल्बर्ट आइन्स्टाईनच्या सापेक्षतेच्या सामान्य सिद्धांताची चाचणी घेण्यात आली। 1953 मध्ये एडमंड हिलरी आणि शेर्पा तेनसिंग यांनी माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्च शिखर सर केलं। 1999 मध्ये स्पेस शटल डिस्कवरी पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला जोडलं गेलं। 2007 मध्ये जपान देशाच्या महिला रिओ मोरी यांनी विश्वसुंदरीचा किताब पटकाविला। तर मंडळी, हे होते आजचे दिनविशेष। आपण अशाच गप्पा मारणार आहोत, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
3: खासगी आणि सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या अत्याचार आणि हिंसाचाराला बळी पडलेल्या पीडित महिलांसाठी एकमेव ठिकाण म्हणजेच
4: सखी वन स्टॉप सेंटर।
3: तातडीच्या आणि विना तातडीच्या वैद्यकीय सेवा,
4: कायदेशीर मनोवैज्ञानिक आणि समुपदेशन सेवा
3: आणि मदत, हे सगळं एकत्रित मिळण्याचे एकमेव ठिकाण
4: सखी वन स्टॉप सेंटर।
3: संपर्क क्रमांक 90102-01-75।
4: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

0: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, नमस्कार मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरचा अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आपण ना नेहमीच सकाळची सुरुवात छान पॉझिटिव्ह करत असतो, कारण सकाळची सुरुवात पॉझिटिव्ह झाली की दिवस कसा पॉझिटिव्ह जातो. आणि त्यासाठी आपण ऐकत असतो एक अभंग. चला तर ऐकूयात आजचा अभंग. सकळ चिंतामणी शरीर जरी जाय अहंकार समूळा आशा. निंदा हिंसा नाही कपट देह बुद्धी निर्मळ स्फटिक जैसा. मोक्षाचे तीर्थ न लगे वाराणसी एती तयापासी अवघी जनी. तीर्थासी तीर्थ जाला तोची एक मोक्ष तेणे दर्शने. मनशुद्ध तया काय करीसी माळा मंडित सकळा भूषणांसी. हरीच्या गुणे गर्जताती सदा आनंदतया मानसी. तन मन धन दिले पुरुषोत्तमा आशा नाही कवणाची. तुका म्हणे तो परिसाहुनी आगळा काय महिमा वर्णू त्याची. याचा अर्थ असा, त्यांचंच शरीर चिंतामणी आहे. ज्यांच्या शरीरातून निंदा हिंसा कपट देहबुद्धी नाहीशी झालीय तो अगदी स्फटिकाप्रमाणे निर्मळ आहे. जसा स्फटिक मनी असतो अगदी त्याप्रमाणे तो मनुष्य आहे. मोक्षाची प्राप्ती करून देणारे काशी या तीर्थक्षेत्री सुद्धा त्याला जाण्याची गरज नाही. सर्व काही त्याच्या जवळ आपोआप येतं, कारण तो स्वतःच तीर्थक्षेत्र झालेला असतो आणि त्याच्या दर्शनानं मोक्ष प्राप्त होतो. अहो, ज्याचं मन शुद्ध झालं आहे त्याला माळ मुद्राचं बाह्यभूषण काय करायचं आहे, कारण त्याचं अंतरंगच शुद्ध झालं असतं. त्यामुळे तो त्याच भूषणाने मंडित झालेला असतो. हरीचे गुण गरजून वर्णन करतात, इतरांना सांगतात, ते स्वतःच्या मनानं आनंदित असतात. तुकाराम महाराज म्हणतात, ज्यानं आपलं मन तन आणि धन हे सर्व पुरुषोत्तमाला दिलं आणि ज्याला कशाचीही अपेक्षा नाही तो मनुष्य परिसाहूनही वेगळा आहे, त्याचा महिमा कसा वर्णन करावा. बोला संत तुकाराम महाराज की जय. आपण अशाच गप्पा मारणार आहोत, त्यामुळे कुठेही जाऊ नका. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल बियॉन्ड लिमिटेशन्स या पुस्तकाचं अभिवाचन. अहिल्यानगर येथील आकांक्षा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संस्थापक सविता काळे यांचा प्रवास जाणून घेऊया त्यांच्याच आवाजात. शब्दांकन आणि संपादन केलं आहे सतीश कुलकर्णी यांनी. आकांक्षा, नव्या वाटा, नव्या दिशा. मर्यादा ओलांडून स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी दुपारी 1 वाजता पुस्तकाच्या पानातून.

0: वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा नगरचा अंतरंगामध्ये कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आज आहे आंतरराष्ट्रीय एव्हरेस्ट दिवस. हो, हिमालयातील नेपाळ सीमेवर वसलेला एव्हरेस्ट हा एक पर्वत आहे जिथं अनेक वर्षांपासून अनेक गिर्यारोहकांनी चढाई केलेली आहे. त्याचं नेपाळी नाव सागरमाथा द हेड इन द ग्रेट ब्लू स्काय असं भाषांतरित करतं. तिबेटी शब्द कोमोलांगमा म्हणजेच पवित्र माता, तर इंग्रजी नाव ब्रिटिश सर्वेयर जनरल ऑफ इंडिया सर जॉर्ज एव्हरेस्टवरून आलं आहे. 1920 दशकात ना ब्रिटिशांच्या नेतृत्वाखाली विविध मोहिमांसोबत एव्हरेस्टवर चढाईचे प्रयत्न सुरू झाले आणि अनेक गिर्यारोहक जे आहेत ते शिखराच्या अगदी जवळ पोहोचले सुद्धा, तर काही पर्वत चढण्यात देखील यशस्वी झाले. नवव्या मोहिमेदरम्यानच 1953 पर्यंत हे शेवटचं पराक्रम तेनझिंग नोर्गे आणि एडमंड हिलरी यांनी पूर्ण केलं होतं. माउंट एव्हरेस्ट हा सर्वात उंच पर्वत म्हणून जगभरात प्रसिद्ध आहे. अनेक लोक एके दिवशी ही अवाढव्य उंची व्यक्तिशः पाहण्याचं स्वप्न पाहतात आणि कदाचित त्यांच्या भयंकर उतारावर चढून त्याचं विस्मयकारक शिखर सर करण्याचं स्वप्न पाहतात. आंतरराष्ट्रीय एव्हरेस्ट दिवस हे आश्चर्यकारक नैसर्गिक आश्चर्य आणि चढाईचं धाडस करणाऱ्या लोकांना साजरा करण्याची संधी देतं. तर म्हणजे अशा प्रकारे हा दिवस आहे जो खूप महत्वाचा आहे गिर्यारोहकांसाठी देखील. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
0: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.

स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, एचआयव्ही एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 9011111005. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वैयक्तिक स्वार्थासाठी जगणाऱ्यांच्या या जगात काही व्यक्ती आजही समाजाच्या भल्यासाठी झोकून देऊन काम करतात. समाजात स्नेह आपुलकी निर्माण करणाऱ्या अशा काही खास व्यक्तींशी सुसंवाद साधूया स्नेहांकित या खास कार्यक्रमात. दर रविवारी संध्याकाळी 6 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर. तर ऐकायला विसरू नका.
1: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. सकाळचे 7:45 झालेत आणि नगरचं अंतरंगमध्ये मी तुमची लाडकी मैत्रिणा जे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी मस्त अशी सकाळ आहे. आणि आता तुम्ही म्हणत असाल की कोमल 2 दिवस कुठे गेली होती, मला ही तुमची प्रचंड आठवण आली. 2 दिवस 2 आठवड्यासारखे 2 महिन्यांसारखे वाटत होते. पण काय करू, मी तुम्हाला सांगायचं की काळजी घ्या, ऊन वाढत आहे. पण माझंच कुठेतरी चुकलं आणि मी स्वतःची काळजी घेऊ शकले नाही आणि त्यामुळे मलाच तो त्रास बाधला. उन्हाची खरंच खूप जास्त ऊन होतं आणि त्यामुळे मला त्याचा त्रास झालेला आहे. त्यामध्ये उलट्या झाल्या किंवा मग एकदमच मी गळून गेले होते, चक्कर येत होता. आणि हे सगळं उन्हाने होणं साहजिक आहे असं डॉक्टरांचं म्हणणं आलं. त्यामुळे तुम्ही देखील काळजी घ्या स्वतःची, इतरांची. आणि पाणी जास्त पीत राहा. आणि पाणी पिण्यापेक्षा मग लिंबू सरबत असेल, ORS एनर्जी जे म्हणतो आपण, एनर्जल, ते पीत राहा. जेणेकरून तुमच्या जी कॅपॅसिटी आहे ती अशीच राहील आणि तुम्हाला रोगप्रतिकार शक्ती वाढेल. आणि तसंच मंडई राज्य सरकारकडून ना पुणे शिरूर मार्गाच्या विस्तारीकरणाला मंजुरी मिळाली का. आणि या मार्गावर 35 किलोमीटरचा आता 6 पदरी उन्नत मार्ग उभारला जाणार आहे. अशा प्रकारे पुणे अहिल्यानगर प्रवासाचे 45 मिनिटं वाचणार आहेत बरं का. आणि देशातील सर्वात लांब एलिव्हेटेड महामार्ग होणार आहे. 7,300 कोटी रुपयांचा खर्च यासाठी होणार आहे. तर म्हणजे अशा प्रकारे आता पुणे अहिल्यानगर हा प्रवास थोडासा सोयीस्कर होणार आहे. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचं सकाळचे 7:54 झालं आणि मंडळी आज आहे 29 मे आणि आज खूप जणांचा हॅपी वाला बर्थडे आहे. त्या सगळ्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज तसंच करण या माझ्या मित्राचा आहे हॅपी वाला बर्थडे. करण हा आपला डेली लिस्नर आहे. करणला माझ्याकडून रेडिओ नगरच्या संपूर्ण टीमकडून आणि स्नेहालय परिवाराकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी वाला बर्थडे करण.

दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा करण. आणि तुझी बहीण स्नेहल हिनं सांगितलंय की तू नेहमी आनंदी राहती, तुझ्यापेक्षा मोठी आहे, पण तू नेहमी मोठ्या भावासारखं तिच्या पाठीशी उभा राहतोस, असंच आयुष्यभर उभा राहा असं तिचं म्हणणं आहे. आणि तू लास्ट टाइम तिला विचारलेलंस की तुला रक्षाबंधनला काय गिफ्ट हवं असतं, तू सांगत का नाहीस, तर ती म्हणाली की तुझी साथ असणं, तुझी सोबत असणं हेच खूप महत्वाचं आहे माझ्यासाठी, त्यामुळे फक्त हेच गिफ्ट तू नेहमी मला देत राहा. पुन्हा एकदा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. म्हणजे तुम्हाला देखील बर्थडे विश करायचं असेल तर नक्की कळवा 90 11 23 90 या संपर्क क्रमांकावर. आता वेळ झालीये एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत.
2: शुभ सकाळ मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. सकाळचे 8 वाजलेत आणि नगरचे अंतरंग या मॉर्निंग शो मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. मस्त अशी ही सकाळ आहे आणि खूप साऱ्या गप्पा आपण मारतो आहोत. खरं म्हणजे अजून खूप साऱ्या गप्पा मारायच्यात, कारण 2 दिवस मी तुम्हाला भेटायला आली नाहीये, त्यामुळे खूप सुना सुना ऐसा लग रहा था पर आज नाही लगेगा असं वाटतंय, कारण आज खूप सारे आपण गप्पा मारणार आहोत. आणि मंडळी, लाईफ अशीच असते की कधी चेंजेस होतात ना कळत नाही, पण ते चेंजेस आपण एक्सेप्ट करत नाहीत आणि ते एक्सेप्ट नाही झाले की मग त्याचा त्रास होतो, जो आपल्याला 2 दिवस झाला की मी तुम्हाला भेटायला नाही आले म्हणून तुम्हालाही माझी आठवण आली आणि मलाही तुमची आठवण आली, तसंच होत असतं. पण ना, लाईफमध्ये चेंजेस होणार हे मात्र नक्की असतं, त्यामुळे ते एक्सेप्ट करायला शिकलं पाहिजे. आणि मग ते वाईट असतील किंवा चांगले असतील, कारण सगळे दिवस सारखे नसतात आणि ते एक्सेप्ट करणं, ही रियालिटी एक्सेप्ट करणं खूप महत्वाचं आहे. जर एक्सेप्ट करायला सोपं गेलं तर त्रास कमी होणार आहे, त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि जसं वारं वाहत आहे, जे म्हणतो ना आपण वारं वाहत आहे, तसं पण आपण पण व्हायला पाहिजे. जसं ट्रेंड चालू आहे तसं आपण पण फॉलो केलं पाहिजे, कारण जुन्याच गोष्टी किंवा त्याच गोष्टी कंटिन्यू राहणार नाही आहेत. त्यामुळे लाईफमध्ये कोणत्याही बाबतीत असोत, मग ते आपल्याला एक्सेप्ट करता आलं पाहिजे. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. एन्जॉय
3: इतिहासाच्या कुशीत वाढलेलं शहर, संस्कृतीचा सुगंध दरवळे दरदर, प्रगतीच्या वाटेवर निर्धार ठाम, माझं अहिल्यानगर माझा अभिमान, हे घोषवाक्य लिहिलं आहे शंकर पवार यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.

नमस्कार, माझं नाव तृप्ती भोईर, म्हणजे तुमची लाडकी अगडबम नाजुका. तुम्ही मला ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा। पाणी वाचवा, पाण्याचा पुनर्वापर करा। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. सकाळच्या 8:18 झालेत आणि नगरच्या अंतरंगमध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. मंडळी, आता वेळ झाली आहे काल म्हणजेच 28 मे 2026 रोजी घडलेल्या काही लक्षवेधी घडामोडी ऐकण्याची. तर मंडळी, अमेरिका आणि इराण यांच्यात चर्चेच्या फेऱ्या सुरू असतानाच युद्ध पुन्हा भडकण्याची चिन्ह आहेत बरं का. अमेरिकेनं इराण मधील अब्बास पोर्ट जवळ हल्ले केले आहेत आणि म्हणजे केले होते आणि अमेरिकेनं केलेल्या या हल्ल्यांना प्रत्युत्तर देताना इराणकडून अमेरिकन लष्करी तळांवर हल्ले करण्यात आले आहेत. कर्नाटकमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली आहे. राज्यात काँग्रेसच्या नेतृत्वाखालील कर्नाटक सरकारमधील नेतृत्वाबद्दलची किंवा नेतृत्वाबाबत गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या चर्चेला खेर पूर्णविराम मिळालाय. राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी काल आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. मनोज जरांगे पाटलांनी सरकारवर अविश्वास दाखवत 30 मे पासून पुन्हा उपोषणाचा इशारा दिलाय. मे महिन्याच्या कडक उन्हात एकटाच आरपारची लढाई लढणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. तसंच मोटार वाहन विभागातील रखडलेली पदोन्नती, सेवा प्रवेश नियम आणि आर्थिक लाभांच्या मागण्यांकडे शासन प्रशासनाकडून सातत्यानं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेनं 16 जून पासून तीव्र आंदोलनाचा इशारा दिलाय. आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ आणि सुंदर बसस्थानक स्पर्धेत अकोले येथील छत्रपती शिवाजी महाराज बसस्थानकानं राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या यशामुळे तालुक्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेलाय. तर म्हणजे हे होते काल म्हणजेच 28 मे 2026 रोजी घडलेल्या काही महत्वपूर्ण घडामोडी. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

माझे नाव अखिलेश अदिनाथ शेडाळे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

नगरच्या रस्त्यांपासून ते बाजारपेठेपर्यंत, शहर आणि जिल्ह्यातील अचूक घडामोडींपासून ते नगरच्या ऐतिहासिक सफरीपर्यंत, सर्व काही अपडेट मिळतील एकाच ठिकाणी, मॉर्निंग शो नगरचं अंतरंग मध्ये, सोमवार ते शनिवार रोज सकाळी 7 ते 11 माझ्यासोबत म्हणजेच आर जे कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरचा अंतरंगामध्ये मी आर्ष कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, खरं म्हणजे आपला अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुका, आणि यामध्ये पुन्हा एकदा या तालुक्यानं एक छान काम केलेलं आहे. आपल्याला अभिमान होईल असं काम केलंय. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ आणि सुंदर बस स्थानक स्पर्धेमध्ये अकोले येथील छत्रपती शिवाजी महाराज बस स्थानकानं राज्यात पहिला क्रमांक पटकावलाय. आणि या यशामुळे तालुक्याच्या शिरपेचा तर आणखी एक मानाचा दुरा रोवला गेलाय. तर मंडळी, अशा प्रकारे अकोले तालुका जो आहे त्यानं अभिमानाचं काम केलंय की स्वच्छ आणि सुंदर त्यांचं बस स्थानक आहे. खरं म्हणजे हे सगळेच बसस्थानक असायला पाहिजेत, पण तो मानाचा तुरा त्यांनी रोवला आहे आणि जे खूप महत्वाचं आहे. तर मंडळी, अशा प्रकारे आपला अहिल्यानगरसाठी, जिल्ह्यासाठी एक अभिमानास्पद गोष्ट घडलेली आहे, आणि ती म्हणजे अकोले तालुक्यानं घडवली आहे, जी खूप महत्वाची आहे. आणि स्वच्छता आणि सुंदर ते त्यांनी तिथे ठेवलेलं बसस्थानक किंवा त्यांनी राखलेली स्वच्छता ही खूप काही शिकवून जाते. तर मंडळी, पुन्हा एकदा खूप महत्वाची गोष्ट अकोले तालुक्यानं करून दाखवली आहे. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: शायरी, फॅशन टिप्स, सोशल मीडिया अपडेट आणि बरच काही, खूप सारा माहितीचा खजिना आपल्यासाठी घेऊन येत आहे आर्जन.

स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90 11 63 52 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: मंडळी, सकाळचे 8:49 झालेत आणि नगरचं अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आता ऐकूयात आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होणारं 8:30 मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी, सविता मुसकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी तसंच अवैध स्थलांतर पूर्णपणे संपुष्टात आणण्यासाठी सरकार वचनबद्ध. गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा राजीनामा. प्रख्यात उर्दू शायर बशीर बद्र यांचं निधन. आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीच्या दुसऱ्या सामन्यात आज गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना रंगणार. आता सविस्तर बातम्या. देशातील प्रत्येक घुसखोराला शोधून काढून हद्दपार करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे असा पुनरुच्चार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला आहे. शहा 3 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. गांधीनगर लोकसभा मतदारसंघात 340 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन काल त्यांच्या हस्ते झालं. त्यानंतर घेतलेल्या जाहीर सभेत शहा बोलत होते. ते म्हणाले,
2: घुसपैठिये को देश के बाहर निकालना ये हमारी सरकार का संकल्प है और इसके लिए नरेंद्र मोदी जी ने एक डेमोग्राफी चेंज कमीशन कमिटी बनाने का निर्णय किया है. ये हाई पावर कमिटी देश भर में जनसंख्यिकी का जो कृत्रिम बदलाव हुआ है उसके कारणों और उपायों की भी चिंता करेगी और इसके लिए कोई कानून बनाने की जरूरत है तो इसकी भी चिंता करे.
1: भाजपा प्रणित नवनिर्वाचित पश्चिम बंगाल सरकारनं सत्तेवर आल्यानंतर एका आठवड्याच्या आत सीमेवर कुंपण घालण्यासाठी सीमा सुरक्षा बलाला 600 हेक्टर जमीन उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी पश्चिम बंगाल सरकारची प्रशंसा केली. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची काल जयंती होती. आपल्या भाषणादरम्यान त्यांनी सावरकरांच्या अतुल्य देशभक्तीचं आणि त्यांनी केलेल्या त्यागाचं स्मरण करत त्यांना आदरांजली वाहिली. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज कच्छमधील आंतरराष्ट्रीय सीमेला लागून असलेल्या आणि सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्वपूर्ण आणि संवेदनशील अशा हरामी नाला आणि खाडी क्षेत्राला भेट देणार आहेत. या भेटीदरम्यान ते सीमा सुरक्षा दलानं केलेल्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्लीत आदिवासी सुरक्षा मंचच्या प्रतिनिधींची भेट घेतली. आदिवासी समाजाप्रती या मंचाचे प्रतिनिधी समर्पण भावनेनं करत असलेलं काम खरोखरच कौतुकास्पद आहे असं पंतप्रधानांनी आपल्या समाजमाध्यमांवरील संदेशात नमूद केलं. या भेटीदरम्यान आदिवासी समाजाचा विकास आणि त्यांच्या सक्षमीकरणाशी संबंधित विविध विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत भेट घेतली. राज्यात सध्या सुरू असलेल्या विविध महत्वाकांक्षी आणि पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांची सद्यस्थिती आणि त्यांच्या प्रगतीबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली. तसंच विविध विषयांवर पंतप्रधानांचं मार्गदर्शन घेतलं. पंतप्रधानांची भेट नेहमीच प्रेरणादायी आणि ऊर्जा देणारी असते अशी भावना फडणवीस यांनी या भेटीनंतर व्यक्त केली. चीनला मागे टाकत भारतानं जगातील तांदळाचा सर्वात मोठा उत्पादक देश होण्याचा मान मिळवला आहे असं प्रतिपादन केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काल केलं. ते काल नवी दिल्लीत खरीप अभियान 2026 या विषयावरील राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. देशातील कष्टाळू शेतकऱ्यांच्या अथक प्रयत्नांमुळे देशात अन्नसाठा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे असं नमूद करत यावर्षी देशातील अन्नधान्याचं अंदाजित उत्पादन 376 दशलक्ष टनांहून अधिक आहे. ते गेल्या वर्षाच्या तुलनेत 5% जास्त असल्याचं त्यांनी सांगितलं. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ

0: अर्थात सीबीएसईच्या इयत्ता 12वीच्या परीक्षा मूल्यांकन प्रक्रियेसंदर्भात काही त्रुटी समोर आल्यानंतर आता पुनर्मूल्यांकन प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याची माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल नवी दिल्लीत दिली. सीबीएसई अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीनंतर प्रधान प्रसारमाध्यमांशी बोलत होते. कोणत्याही विद्यार्थ्याच्या शंका अनुत्तरित राहणार नाहीत आणि सर्व स्तरांवर उत्तरदायित्व सुनिश्चित केलं जाईल. आपण त्रुटींची जबाबदारी स्वीकारत असून या त्रुटी दूर केल्या जातील आणि योग्य तोडगा काढला जाईल असं प्रधान म्हणाले. ऑन स्क्रीन मार्किंग ही प्रणाली सीबीएसईनं देशात प्रथमच लागू केली असून या प्रणालीमुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्तरपत्रिकांच्या स्कॅन केलेल्या प्रती थेट पाहता येतील असं त्यांनी सांगितलं. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी काल मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. कर्नाटकचे भावी मुख्यमंत्री म्हणून डी के शिवकुमार यांचं नाव चर्चेत आहे. सिद्धरामय्या यांनी सर्वाधिक काळ कर्नाटकचं मुख्यमंत्रीपद भूषवलं आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी दहशतवादाविरोधात निर्णायक कारवाई करण्याची गरज व्यक्त केली असून दहशतवादाविरुद्धच्या लढाईत दुटप्पी भूमिका असता कामा नये असं देखील म्हटलं आहे. रशियात मॉस्को इथं आयोजित आंतरराष्ट्रीय सुरक्षा मंचाच्या बैठकीला ते संबोधित करत होते. जबाबदार देशांनी आपल्या निवडीचं पुनरावलोकन करणं आवश्यक असून दहशतवादाला पाठबळ पुरवणाऱ्यांना पाठिंबा द्यायचा की त्यांच्याविरुद्ध निर्णायक कारवाई करायची हे आता ठरवलं पाहिजे असंही डोभाल म्हणाले. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिकेनं इराणच्या दक्षिण भागात अलीकडेच केलेल्या हवाई हल्ल्यानंतर कुवेतमधील अमेरिकेच्या तळाला आपण लक्ष केल्याचं इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स अर्थात आयआरजीसीनं म्हटलं आहे. मात्र शत्रूची क्षेपणास्त्र आणि ड्रोन परतवून लावण्यात आल्याचं कुवेतकडून सांगण्यात आलं. अमेरिकेनं होर्मुझच्या समुद्रधुनीवरून जाणारी ड्रोन्स पाडल्यानंतर तसंच दक्षिण इराणमधील बंदर अब्बास लष्करी ठाण्याला लक्ष्य केल्यानंतर इराणनं हे क्षेपणास्त्र हल्ले केले. ईद उल अझा अर्थात बकरी ईदचा सण धार्मिक उत्साह श्रद्धा आणि बंधुभावाच्या वातावरणात काल देशभरात साजरा करण्यात आला. ईदगाह आणि मशिदींमधून मुस्लिम बांधवांनी सामूहिक दिल्ली आणि त्रिपुरासाठी नवीन प्रदेशाध्यक्षांच्या नियुक्त्या केल्या आहेत. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी या नियुक्त्यांची काल नवी दिल्लीत घोषणा केली. यानुसार केंद्रीय मंत्री हर्ष मल्होत्रा यांची दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून अर्चना गुप्ता यांची हरियाणा केवलसिंह ढिल्लो यांची पंजाब आणि अभिषेक देवरॉय यांची त्रिपुराच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पश्चिम बंगालचे माजी मंत्री आणि दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील विष्णुपूर विधानसभा मतदारसंघातील तृणमूल काँग्रेसचे आमदार दिलीप मुंडाल यांना कोलकात्यातील कनिष्ठ न्यायालयानं काल 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. नुकत्याच पार पडलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीदरम्यान मतदारांना धमकावल्याच्या कथित आरोपाशी संबंधित अनेक गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचा दीक्षांत समारंभ आज पुण्यातल्या खडकवासला इथं होणार आहे. निवृत्त आयपीएस अधिकारी डॉ किरण बेदी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. 150व्या तुकडीचं दीक्षांत संचलन उद्या लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या उपस्थितीत एनडीएच्या खेत्रपाल मैदानावर होणार आहे. या सोहळ्यात भारतीय हवाई दलाकडून नेत्रदीपक हवाई प्रात्यक्षिकं सादर केली जाणार आहेत. दीक्षांत संचलनापूर्वीची रंगीत तालीम काल उत्साहात पार पडली. प्रख्यात शायर बशीर बद्र यांचं काल भोपाळमध्ये वृद्धापकाळानं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. उर्दू शायरीला एक नवी ओळख बद्र यांनी दिली. सामान्य माणसाच्या मनाला भावतील भिडतील अशी साधी सोपी रचना हे बद्र यांच्या शायरीचं वैशिष्ट्य होतं. त्यांच्या शेर तसंच गझलांमधून प्रेम एकाकीपणा मानवी नातेसंबंध आणि दैनंदिन जीवनाचं चित्रण उमटत असे. उजाले अपनी यादों के हा त्यांचा गझल संग्रह विशेष गाजला. अलीगढ मुस्लिम विद्यापीठातून त्यांनी आपलं पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर 1990 पर्यंत त्यांनी मेरठ महाविद्यालयातील उर्दू विभागात व्याख्याता आणि अध्यापक म्हणून कार्य केलं. बद्र यांना पद्मश्री बरोबरच संगीत नाटक अकादमी सन्मानानं गौरवण्यात आलं होतं. त्यांच्या आस या संग्रहाला उर्दू भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत पात्रता फेरीच्या दुसऱ्या सामन्यात आज गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना रंगणार आहे. चंदीगडमधील महाराजा यादवेंद्र सिंह मैदानावर संध्याकाळी 7 वाजता सामन्याला सुरुवात होईल. पात्रता फेरीच्या पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघानं गुजरात टायटन्स संघाचा पराभव केला होता. हवामान. दिल्ली, हरियाणा आणि चंदीगड राज्यात आज वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. केरळमध्येही जोरदार पावसाचा अंदाज आहे. महाराष्ट्रातील विदर्भ, आंध्र प्रदेशचा किनारी भाग आणि मध्य प्रदेशात उष्णतेची लाट येण्याची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी तसंच अवैध स्थलांतर पूर्णपणे संपुष्टात आणण्यासाठी सरकार वचनबद्ध, गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा राजीनामा. प्रख्यात उर्दू शायर बशीर बद्र यांचं निधन. आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीच्या दुसऱ्या सामन्यात आज गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना रंगणार. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोते हो, आताच आपण आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होणारं 8:30 बातमीपत्र ऐकलं. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत।
2: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मंडळी। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। नगरचं अंतरंग या मॉर्निंग शो मध्ये कोमल आहे तुमच्यासोबत। नातं निसर्गाशी हा आपला सेगमेंट सुरू झालाय आणि आपल्यासोबत आहेत आपल्याच अहिल्यानगर मधील अमित गायकवाड सर। नमस्कार सर।
3: नमस्कार मॅडम।
2: आणि मंडळी, हे जे सर आहेत ते वृक्ष वाचवण्यासाठी, वृक्ष जगवण्यासाठी, पर्यावरण वाचवण्यासाठी किंवा पर्यावरणातील जी जैवविविधता आहे ती टिकवण्यासाठी काम करतात आणि याचबद्दल आपण त्यांच्यासोबत बऱ्याच दिवसापासून गप्पा मारतो आहोत। त्यांच्याकडून वेगवेगळ्या विषयांवरील जी माहिती आहे ती घेत आहोत आणि अतिशय सुंदर सोप्या पद्धतीत ते सगळी माहिती आपल्याला सांगत आहेत। आज देखील आपल्यासाठी, अहिल्यानगरकरांसाठी एक महत्वाची माहिती घेऊन आलेले आहेत ते। तर आजचा विषय असणार आहे अहिल्यानगर शहरातील वृक्ष विविधता। तर सर, खरं म्हणजे आपण वृक्षांबद्दल अनेक गप्पा मारल्या, दुर्मिळ वृक्ष असतील किंवा विदेशी वृक्ष असतील याबद्दल देखील आपण जाणून घेतले, पण आपल्या नगर शहरातील वृक्ष जे असतात, झाडं जे आहेत त्याबद्दल आज आपण गप्पा मारणार आहोत। तर कोणत्या प्रकारचे वृक्ष आपल्या अहिल्यानगर शहरात आढळतात?
3: जसं आपण झाडांचे वेगवेगळे प्रकार पाहिले मागे, तर त्याच्यामध्ये जे विदेशी झाडं, देशी झाडं या बाबतीत आपण बोललो होतो। तर विदेशी झाडं आपल्या शहरामध्ये जास्त प्रमाणात आहेत, मग त्याच्यामध्ये विदेशी शोभिवंत झाडं जी आहेत ती जास्त आहेत। त्या व्यतिरिक्त काही विदेशी सावली देणारी झाडं जी आहेत ती सामाजिक वनीकरण असेल किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंट असेल त्यांनी लावलेली आहे। त्याच्यामध्ये पर्टिक्युलरली गुलमोहर जे आहे, जसं आपल्याकडे गुलमोहर आहे, तर गुलमोहर पण बऱ्याच लोकांना वाटतं की देशी झाड आहे, तर गुलमोहर हे विदेशी झाड आहे, मादगास्कर मधून आपल्याकडे ते आणलं गेलं आणि याचं लाईफ पण जास्त नसतं, म्हणजे 50-60 वर्षापेक्षा जास्त ते अनुकूलता जर नसली त्यानंतर तर ते झाड मरून जातं। त्याचबरोबर रेनट्री, स्पॅथोडिया, काशीद, नीलमोहर, पिलामोहर ही झाडं जी आहेत ही विदेशी झाडं आपल्या शहरामध्ये जास्त प्रमाणात आपल्याला बघायला मिळतात। त्याचबरोबर विदेशी आक्रमक असलेली झाडं, वेडी बाबूळ, सुबाबूळ, ग्लेरिसिडिया आणि घाणेरीचं झुडूप हे आपल्याला बघायला मिळतं। देशी झाडांमध्ये कडुलिंब असेल, वड, पिंपळ, उंबर, कांचन, बाहवा, तामन, चिंच, आंबा आणि इतर काही फळझाडं ही आपल्याला जास्त प्रमाणात बघायला मिळतात। तर ही जी पण काही झाडांच्या प्रजाती आपण आत्ता पाहिल्या, तर याच्यामध्ये जे आपलं मूळ स्थानिक झाडं जी आहेत ही आपल्याला खूपच कमी बघायला मिळतात आणि एक प्रकारे मोनोपॉली आपल्याला बघायला मिळते, म्हणजे आपल्याला फक्त पिंपळ तर पिंपळ लावलेल्या लोकांनी दिसतो किंवा कडुलिंब जास्त लावतात किंवा शिसम जास्त लावतात, गुलमोहर जास्त लावतात। तर ही एक प्रकारे मोनोपॉली आहे आणि याच्यामुळं भविष्यामध्ये त्या ठिकाणी एखादा जर रोग आला तर त्याच्यामुळं ते झाडं नष्ट होण्याचा धोका जास्त निर्माण होतो। जसं की मागे आपण डिस्कस केलं की कडुलिंबाच्या झाडावर मागच्या 7-8 वर्षापासून हुमणी अळीचा आजार प्रादुर्भाव होतोय, तर त्याच्यामुळं एका लाईनीमध्ये जर कडुलिंबाचे झाडं असतील तर जास्त प्रमाणात प्रादुर्भाव झाल्यामुळं हे पूर्ण झाडच त्या ठिकाणून नष्ट होऊ शकतात। त्याचबरोबर काही झाडांचं जे वृक्षारोपण आहे आपल्या पूर्वजांनी जाणीवपूर्वक या ठिकाणी केलं होतं, त्याच्यामध्ये काही झाडं दुर्मिळ आहेत। त्याच्यामध्ये काटेसावर आपण जर स्टेशन रोड भागामध्ये अरंगाव साईडला जर गेलो तर त्या ठिकाणी आपल्याला काटेसावराचे झाडं बघायला मिळतात। शहरामध्ये काटेसावर समजून लोकांनी विदेशी काटेसावर लावलं आहे। काय असतं की दोन्ही झाडं दिसायला सारखे असतात, परंतु एका झाडाच्या खोडावर काटे असतात आणि त्याला काटे तर असतात, त्याबरोबर त्याला फुलं पांढरे येतात, तर ते पांढरे फुल असणारे विदेशी झाड आहे, विदेशी काटेसावर आहे। त्याला जे कापूस येतो ते कापसापासून फुफ्फुसाचे वेगळे आजार होऊ शकतात, त्याचे जे कापूसाचे तंतू आहेत ते जर आपल्या नाकावाटे फुफ्फुसात गेले तर त्याच्यामुळे अस्थमा किंवा ॲलर्जी निर्माण होऊ शकते। त्याच्या उलट जे देशी काटेसावर आहे तर ते आपल्याला अरंगाव रोडला जे गोशाळा आहे पांजरपोळ त्याच्या अलीकडे आपल्याला ते झाड बघायला मिळतं। त्याला जे काटे लागतात म्हणजे ते काट्यापासून तर फुलापर्यंत पानांपर्यंत प्रत्येक झाड, प्रत्येक गुणधर्म जो आहे त्या वनस्पतीचा, त्या झाडाचा, तो औषधी आहे। म्हणजे ते फुलं जे आहेत ते मांसपेशीच्या आजारावर वापरतात, त्यानंतर जे काटे आहेत ते जखम भरून येण्यासाठी किंवा तारुण्य पिटिका जे येतात, पिंपल्स येतात, त्याच्यावर वापरतात। त्याचबरोबर आपलं जे नवीन कोर्ट आहे DSP चौकामध्ये, तर त्याच्यासमोर एक पाचुंद्याचं मोठं झाड आहे, म्हणजे ते सांगता एक 20-25 फुटाचं झाड आहे, परंतु ते झाड वाढण्यासाठी खूप वर्ष लागतात। म्हणजे त्या झाडाचं आयुर्मान जर आपण विचार केला तर कमीत कमी 70-80 वर्षाचं ते झाड आहे आणि त्याला या सीझनमध्ये खूप सुंदर पांढऱ्या रंगाची फुलं लागतात आणि त्याच्यावर मधमाशा, फुलपाखरं देखील मोठ्या प्रमाणात येतात। कॅपेरिस ग्रँडिस त्याचं बॉटॅनिकल नाव आहे, कॅपेरेसी कुळातलं ते झाड आहे. आणि आपल्या जो अहिल्यानगरचा कमी पावसाचा भाग आहे त्यातलं ते स्थानिक झाड आहे. त्याचबरोबर अर्जुन सादडा जे दुर्मिळ झाड आहे आपल्या भागातलं, त्याचं देखील वृक्षारोपण काही भागामध्ये झालेलं आपल्याला दिसतं आहे. रिठा जे ज्याच्यापासून आपले पूर्वज कपडे धुत होते किंवा आंघोळ करत होते ते झाड आहे. रानफळ झाडांमध्ये भोकर असेल, गोंदण असेल, तर हे विखुरलेल्या स्वरूपामध्ये आपल्या शहरामध्ये अजूनही अस्तित्वात आहे. त्यानंतर पळस, पांगारा, मिसवाक, खिरणी हे काही दुर्मिळ झाड आहेत. आता हे जे दुर्मिळ झाड आहेत ना, तर हे जर तुम्हाला आपल्या शहरामध्ये बघायचे झाले तर संता 30 ते 40 प्रजाती तुम्हाला धर्माधिकारी मळ्यामध्ये बघायला मिळतील. त्या ठिकाणी धन्वंतरी उद्यान जे आयुर्वेदिक डॉक्टर्सची युनियन आहे त्यांनी ते बनवलं आहे. त्यांना प्रॅक्टिसमध्ये जे औषधी वनस्पती किंवा झाडं लागतात तर त्या ठिकाणी त्या ओपन स्पेसमध्ये त्यांनी त्याचं प्लांटेशन केलेलं आहे आणि त्यांनी त्याचं संवर्धन देखील केलं आहे. तर त्या ठिकाणी तुम्ही ते बघू शकता. त्याच्यामध्ये पळस आहे, त्यानंतर भोकर आहे, त्यानंतर पांगारा आहे, असे वेगवेगळे दुर्मिळ झाडं तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळतील. त्याचबरोबर आयुर्वेद कॉलेज जे आहे, आयुर्वेद कॉलेजच्या आतमध्ये तुम्हाला बेहडा, मोह, त्यानंतर विधारा असे हे दुर्मिळ झाडं जे आहेत ते बघायला मिळतील. आणि एकंदर हे जे पण काही झाडं आहेत ते प्रत्येक झाडांचा या पक्ष्यांवर प्रभाव असतो. म्हणजे त्या त्या झाडावर काही ना काही पक्षी अवलंबून असतात. आपल्याकडे जो कल्याण रोड आहे, उड्डाण पूल जो आहे त्या ठिकाणी रेल्वेचा पूल, त्याच्या अलीकडं 2 बाभळीची झाडं शेजारी शेजारी आहेत. तर त्या बाभळीच्या झाडांवर रोज संध्याकाळी चिमण्यांची शाळा भरते. म्हणजे एका दृष्टीने आपण बघतोय की चिमण्या आपल्या शहरातून कमी होतात आहे, परंतु काटेरी झाडं जे आहेत ते आपल्या या चिमण्या ज्या दुर्मिळ होतात आहे त्यांच्या आदिवासासाठी खूप महत्त्वपूर्ण आहेत. तर ह्या देशी बाभळीच्या देशी गोड बाभूळ जी आहे, अकेसिया निलोटिका त्याचं बॉटॅनिकल नाव आहे, त्या झाडावर आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळं अशा झाडांचं संवर्धन आपण करायला पाहिजे आणि जास्तीत जास्त पक्ष्यांना पूरक असणारी झाडं आपण लावली पाहिजे. कारण ऑक्सिजन तर सगळेच झाडं देतात, मग ते देशी असो किंवा विदेशी असो, किंवा सावली तर सगळ्या झाडांची मिळते. परंतु त्याच्याही पलीकडे जाऊन पक्ष्यांचा जर विचार करायचा झाला किंवा इथल्या कीटकांचा, फुलपाखरांचा, मधमाशांचा विचार करायचा झाला तर स्थानिक झाडं आपण जास्तीत जास्त आपल्या शहरामध्ये लावली पाहिजे. आणि जी पण काही विदेशी झाडं आहेत ते ती विदेशी झाडं हळूहळू कमी करून त्याच्या ऐवजी आपण देशी झाडं लावली पाहिजे. या कामासाठी आपण उद्यान विभाग जे आहे, उद्यान विभागाला विश्वासात घेऊन हे सगळे झाड काढण्याचं काम आणि नवीन झाड लावण्यासाठी आपण पुढाकार घेतला पाहिजे. तर एकंदर शॉर्टमध्ये सांगायचं झालं तर आपल्या शहरामध्ये एकाच प्रकारची झाडं जास्त प्रमाणात आहेत आणि त्यामध्ये पण विदेशी झाडांचा भरणा जास्त आहे. त्यामुळं स्थानिक झाडांचं वृक्षारोपण करणं हे खूप महत्त्वाचं आहे.
2: आणि सर, बऱ्याच जणांना आवडतं घरामध्ये दारामध्ये झाडं लावायला, मग फुलांची असतील, फळांची असतील किंवा शोभेची झाडं त्यांना आवडतात. तर मग आपल्या शहरामध्ये घर असेल तर कोणत्या प्रकारची झाडं, कोणत्या फुलांची, कोणत्या फळांची झाडं आपण लावू शकतो?
3: सगळ्यात महत्त्वाचं आपला ते झाड लावण्यापाठीमागं उद्देश काय ते सगळ्यात आधी महत्त्वाचं आहे. आपल्याला जर ते देवाला वाहण्यासाठी पाहिजे असेल तर मग ते देवांना प्रिय असणारी झाडं जी आहेत त्याच्यामध्ये पारिजातकाचं झाड झुडूप असेल किंवा जास्वंदाचं फुल असेल गणपतीला आवडणारं किंवा जाईजुई आहे, तर असे विलींचे प्रकार, स्थानिक वनस्पतींचे प्रकार आपण लावू शकतो. औषधी गुणधर्मासाठी पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये अडुळसा आहे, त्यानंतर मेहंदी आहे, त्यानंतर कडीपत्ता आहे, ही झाडं आपण लावू शकतो. त्याचबरोबर सुवासिक म्हणून मारवा, त्यानंतर कुंदा, गावरान गुलाब ही फुलझाडं आपण लावू शकतो.
2: आणि सर, खरं म्हणजे जसं तुम्ही सांगितलं की आपला अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पावसाची किंवा पाण्याची कमतरता आहे, आणि मग अशा वेळी हे सगळे झाडं व्यवस्थित येऊ शकतात का आपल्या इथे?
3: ही झाडं मुळात आपल्याच भागामध्ये इव्हॉल्व्ह झालेली आहेत आणि या झाडांना पाणी तसं कमी लागतं, याच्यावर कीड देखील कमी पडते. पुरेसा सूर्यप्रकाश या झाडांना पाहिजे असतो कारण या पुरे या उष्णतेची त्या झाडांना सवय असते आणि त्यामुळं या झाडावर विदेशी झाडांच्या तुलनेत कमी प्रमाणात कीड पडते आणि सांभाळण्यासाठी किंवा जगवण्यासाठी देखील ही झाडं सोयीस्कर ठरतात.
2: सर खरं म्हणजे नगर शहरातच एवढी विविधता आहे झाडांची, ते ऐकून पण छान वाटते, पण जपायला पण पाहिजे. जसं तुम्ही म्हणतोय आपण की दुर्मिळ होत आहेत बरेच झाडं, तर ते जपायला देखील पाहिजेत. तर याबद्दल आपण तर एवढं बोलतो आहोत, तुम्ही तर एवढं काम करता आहात तुमच्या फाउंडेशनच्या माध्यमातून, तुम्ही स्वतः किंवा मग तुमचे जे साथीदार आहेत ते काम करतात, पण प्रत्येकानं काम करणं गरजेचं आहे. कारण एकट्यानं काम करण्यात जेवढं होणार नाही तेवढं सगळ्यांना काम करण्यात होईल.
3: बरोबर. कारण जेव्हा आपण हे स्थानिक झाडं लावतो ना, समजा आता जास्वंदाचं झाड आहे, स्थानिक जास्वंद, आता जास्वंदामध्ये पण हायब्रिडेशन मोठ्या प्रमाणात झालंय. मग त्याच्यामध्ये गावरान जास्वंद जे आहे त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत, एक तर लाल जास्वंद आणि पांढऱ्या फुलांचं जास्वंद. तर हिबिस्कस रोझा सिनेन्सिस याचं बॉटनिकल नाव आहे. तर हे रोप जर तुम्ही तुमच्या घरी लावलं तर त्याचे फुलं तुम्ही डायरेक्ट खाऊ शकता. लाल जास्वंद जे आहे त्याच्यापासून आपलं हार्ट पण चांगलं राहतं, हृदयविकारापासून आपण त्यापासून लांब राहू शकतो, त्याचबरोबर रक्तवाढीसाठी ते चांगलं आहे. त्याचबरोबर त्याच्या पानांचा आणि फुलांचा वापर करून तुम्ही केस वाढीसाठी तेल पण बनवू शकता. म्हणजे एकाच झाडाचे एवढे फायदे आहेत. त्याचबरोबर नैसर्गिक रंग मिळवण्यासाठी देखील त्या फुलांचा वापर होतो. म्हणजे तुम्ही जर ग्रीन टी तुम्हाला बनवायचा असेल तर जास्वंदाचा फुलाचा चहा देखील तुम्ही बनवू शकता. त्याचबरोबर गवती चहा, चहा तर सगळ्यांना पाहिजे असतो, तर त्यावेळेस गवती चहा जर तुम्ही वापरला तर त्यामुळं तुम्ही एक तर फ्रेश तुम्हाला मिळेल, त्याबरोबर त्याच्यापासून मिळणारे गुणधर्म, औषधी गुणधर्म म्हणजे इम्युनिटी बुस्टिंगसाठी असेल किंवा व्हिटॅमिन सी असेल, ते तुम्हाला आरोग्यदृष्ट्या फायद्याचं ठरतं. आणि विशेष म्हणजे तुम्ही ते स्वतः उगवताय, म्हणजे ऑर्गेनिक वे त्याच्यामध्ये असेल, आणि एकंदर तुम्हाला एक सॅटिस्फॅक्शन मिळेल की तुम्ही स्वतः उगवताय आणि तुम्ही स्वतः ते युटिलाइज करताय. आणि त्याच्याही पुढे जाऊन त्याचे रोपं तुम्ही बनवून, जसं जास्वंद आहे, जास्वंदाच्या कटिंगद्वारे त्याचे रोपं तयार होतात, किंवा गवतीच्या फुटव्याद्वारे त्याचे रोपं तयार होतात, पारिजातकाच्या बियाद्वारे त्याचे रोपं तयार होतात. तर असं हे रोपं बनवून तुम्ही तुमच्या प्रियजनांना, तुमच्या नातेवाईकांना देऊ शकता. तर याच्यामुळं हा वनस्पतींचा जो वारसा आहे आपल्या पूर्वजांचा, हा पुढे नेण्यासाठी मदत होईल. आता होतं काय की गावरान गुलाब सगळ्यांना आवडतो, त्याचा सुगंध म्हणजे एकदा घेतला की म्हणजे विसरत नाही माणूस. परंतु गावरान गुलाब पण नर्सरीमध्ये आपल्याला मिळत नाही, किंवा गावरान गुलाबाच्या नावाखाली विदेशी गुलाब दिला जातो, गावरान जास्वंद मिळत नाही, मेहंदीचे रोपं मिळत नाही. तर हा म्हणजे हे एक प्रकारे आपण स्थानिक निसर्गापासून लांब चाललो आहे. आणि स्थानिक निसर्ग जपणं हे आपलंच कर्तव्य आहे. केवळ सुंदर दिसतंय म्हणून विदेशी वनस्पतींच्या मागे पळण्यात काहीच अर्थ नाही आहे. जेव्हा त्या जास्वंदाच्या झाडावर किंवा पारिजातकाच्या झाडावर, गावरान गुलाबाच्या त्या झुडपावर तुम्हाला वेगवेगळे फुलपाखरं दिसतील किंवा वेगवेगळे पक्षी दिसतील मकरंद घेण्यासाठी, त्या झुडपावर पक्ष्यांचे घरटे दिसतील, त्यावेळेस खऱ्या अर्थाने तुम्हाला त्याचं समाधान मिळणार आहे आणि खऱ्या अर्थाने त्यातून तुम्हाला आनंद मिळणार आहे. त्यामुळे हे स्थानिक झाडांचं रोपण तुम्ही आवर्जून तुमच्या आजूबाजूला केलं पाहिजे. आणि मग तुमच्याकडे कुंडी जरी असेल तर कुंडीमध्ये येणारे झाडं वेगळे असतात. परसबागेमध्ये अगदी तुम्ही फळझाडं पण जे लावताय त्याच्यामध्ये गावरान कसं लावता येईल, गावरान फळझाडं, तर त्याचा तुम्ही विचार केला पाहिजे आणि त्यामधून निश्चितच जैवविविधतेचं कल्याण होणार आहे.
2: नक्कीच सर. सर हा देखील खूप महत्वाचा विषय आज आपण हाताळलेला आहे, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
3: धन्यवाद मॅडम.
2: तर मंडळी आताच आपण अमित सरांकडून आपल्या अहिल्यानगर मधील जी झाडं आहेत ना त्याबद्दल जाणून घेतले. आता वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. पुन्हा भेटूया अमित सरांसोबत एका वेगळ्या विषयासोबत. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.
4: समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

0: सकाळचे 9:27 झाले आणि नगरचा अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. मंडई, पारनेर तालुक्यातील उन्हाळ्याच्या शेवटी ना पाणी टंचाईची तीव्रता वाढली आहे बर का. आणि सध्या 35 गावं आणि 286 वाड्या वस्त्यांतील सुमारे 66,953 नागरिकांना 31 टँकरच्या माध्यमातून दररोज पाणी पुरवठा केला जातोय. दररोज 91 खेपांद्वारे हा पुरवठा करण्यात येत आहे. आणखी 6 गावांनी टँकरची मागणी केली आहे. आणि मंडई पारनेर तालुक्यात यावर्षी देखील नेहमीप्रमाणे तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आणि आगामी काळात आणखी काही गावांमध्ये पाणी टंचाई वाढण्याची शक्यता प्रशासनानं व्यक्त केली आहे. पारनेर पंचायत समितीनं यंदाच्या उन्हाळ्यासाठी टंचाई आराखडा तयार करताना गेल्या 3 वर्षांतील परिस्थितीचा अभ्यास केला होता. त्यानुसार सुमारे 40 गावांमध्ये पाणी टंचाई निर्माण होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. आणि या पार्श्वभूमीवर 2,06,00,000 रुपयांचा टंचाई आराखडा तयार करण्यात आला आहे. तालुक्यातील बहुतेक तलाव कोरडे पडले असून अनेक विहिरी आणि कूपनलिकांमध्ये पाणी साठाही संपुष्टात आला आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात पाणी टंचाई झळा आणखी तीव्र होण्याची भीती व्यक्त होत आहे. तर मंडई, अशा प्रकारे पारनेरमध्ये पाणी टंचाईचं संकट आलंय बरं का. आपल्याकडे पाणी आहे त्यामुळे आपण कसंही वापरतो, जास्त प्रमाणात वापरतो, तर आपणही काळजी घ्यायला हवी. आपणही पाणी जपून वापरायला हवं, कारण आपल्याला पाणी मिळतंय पण इतर ठिकाणी पाण्याची एवढी टंचाई आहे. त्यामुळे जपून पाणी वापरा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी गायक वैदेही समीर आठले. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

0: अनमोल मोती या कार्यक्रमाद्वारे रसिकांना रिझवणारा सुरांचा काफिला पुन्हा एकदा निघालाय एका सुरील्या सफरीला.
1: हिंदी चित्रपट संगीताला ऐश्वर्य प्राप्त करून देणाऱ्या गाण्यांचं अंतरंग जाणून घ्या सुहास मुळे यांच्या लेखणीतनं.
0: विविध रूपातील ही गीतं आणि ती अजरामर करणारे मनस्वी कलावंत,
1: अशी गाणी जी जगण्याला अर्थ देतात, मनात रुंजी घालतानाच हृदयामध्ये हक्कानं घर करतात.
0: तर अशी ही दिलके करीब असणारी जरा हटके गाणी अर्थात दिलबंद गाणी.
2: एक हसी शाम को
3: शनिवारी रात्री 9 वाजता तर पुन्हा प्रसारण मंगळवारी रात्री 10 वाजता लेखक सुहास मुळे. ऐकायला विसरू नका रेडिओ नगर 91.4 FM.

0: मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगर संतरंग मध्ये. मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आपल्या अहिल्यानगर शहरासोबतच ना आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यात मुस्लिम समाज बांधवांनी काल बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी केली बरं का. आणि शहरातील ईदगाह मैदान इथं सकाळी 9:30 ईदची नमाज मौलाना नदीम अख्तर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आहे. यावेळी शहरातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते. प्रारंभी धार्मिक व्याख्यान, नमाजानंतर खुतबा आणि त्यानंतर मुस्लिम बांधवांनी सामुदायिक नमाज अदा केली आणि देशात शांतता, समृद्धी आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी प्रार्थना करण्यात आली आहे. सकाळी 7 वाजल्यापासून शहरातील विविध मशिदींमधून बकरी ईदची नमाज अदा करण्यात आली. ईदनिमित्त प्रमुख नमाज पठण कोठला येथील ईदगाह मैदानात झालं आणि मुस्लिम बांधवांनी एकमेकांच्या भेटीगाठी घेऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या. तर म्हणजे अशा प्रकारे आपला अहिल्यानगर शहरासोबतच आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यात देखील बकरी ईद उत्साहात साजरी करण्यात आलेला आहे. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, व्होकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी,
2: स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल. या ठिकाणी स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, एफ ब्लॉक, 239 MIDC, श्री टाइल्स चौक, अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98239434. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

स्नेहालय पुनर्वसन संकुल, लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल। आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे। तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता। संपर्क क्रमांक आहे 9011111005। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा नगरच अंतरंगामध्ये. मी कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, अमेरिका इस्रायल यांनी ना इराण विरुद्ध पुकारलेल्या युद्धामुळे आपल्या राहुरीतील एक तरुणी तब्बल 3 महिने होर्मुज समुद्र धुनीत एका जहाजावर अडकली. बरं का, आसपासच्या जहाजांवर ड्रोन क्षेपणास्त्र हल्ले आणि मृत्यूचं तांडव तिनं याची देही याची डोळा पाहिलंय. इराणी लष्करानं तिच्या जहाजावर केलेला गोळीबार पाहिलाय. दैव बलवत्तर म्हणून या युद्ध संकटातून तिची सुखरूप सुटका झाली आहे. ती घरी परतली आहे, कुटुंबानं सुटकेचा निश्वास सोडलाय. आणि तेजस्विनी अक्षय खैरे असं मृत्यूच्या दाढेतून किंवा मृत्यूच्या मुखातून सुखरूप सुटका झालेल्या तरुणीचं नाव आहे. त्या मालवाहू जहाजावर बोट इंजिनियर या पदावर मागील 3 वर्षांपासून कार्यरत आहेत. आणि मंडळी, खरं म्हणजे एक आपण जे म्हणतो ना मृत्यूच्या दारातून परत येणं हे काय असतं हे त्यांनी खूप जवळून पाहिलेलं आहे. त्यामुळे खरंच त्यांचं नशीब म्हणावं लागेल. आणि अशा अनेक घटना घडत असतात, अशा अनेक गोष्टी घडतात, पण त्यावर मात करणं आणि त्याला एका हिमतीनं तोंड देणं हे या मैत्रिणीकडून, या मुलीकडून, या तरुणीकडून शिकायला हवं. खरंच सल्यूट आहे ताई तुला. म्हणजे आपण अशाच गप्पा मारणार आहोत, त्यामुळे कुठेही जाऊ नका. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत।

मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, नगरचा अंतरंग. मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, भारतीय हवामान खात्यानं 29 ते 31 मे दरम्यान आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यात काही ठिकाणी उष्मा लाटेची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. बरं का, येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमीवर उष्माघाताचं मानव आणि पशुप्राणी यांच्यावरील दुष्परिणाम टाळण्यासाठी नागरिकांनी योग्य ती दक्षता घ्यावी असं आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गीते यांनी केलं आहे. प्रशासनानं नागरिकांना काही दक्षता घेण्याच्या सूचना देखील दिलेल्या आहेत. त्यामध्ये दुपारी 12 ते 3 वाजे दरम्यान घराबाहेर जाणं टाळायचंय, तसंच उन्हात अतिकष्टाचं काम करू नका, बाहेर तापमान जास्त असल्यास शारीरिक श्रमाची कामं टाळावीत, गडद घट्ट आणि जाड कपडे घालण्याचं टाळावं, दारू चहा कॉफी आणि कार्बोनेटेड थंड पेय घेऊ नका, तसंच उच्च प्रथिनयुक्त आहार आणि शिळं अन्न खाऊ नका, उन्हाच्या कालावधीत शक्यतो स्वयंपाक करण्याचं टाळावं आणि मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दारं आणि खिडक्या उघड्या ठेवाव्यात असे काही सूचना प्रशासनानं दिलेल्या आहेत. तर मंडळी, या काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला करायच्यात आणि सध्या आपल्याला येलो अलर्ट देण्यात आलाय, त्यामुळे काळजी घ्या तुमची, इतरांची, सगळ्यांचीच. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगर संतरंगमध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, भारतीय हवामान खात्यानं ना 29 ते 31 मे दरम्यान आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याला येलो अलर्ट दिलाय बरं का. आणि त्यामुळे काळजी घ्या, इतरांची स्वतःची काळजी घ्या. आणि काही गोष्टी सांगितल्या आहेत, काही सूचना सांगितल्या आहेत ज्या आपल्याला पालन करायच्या. त्यामध्ये नागरिकांनी काय करावं, काय करू नये हे देखील सांगितलंय. आणि काय करू नये हे मी तुम्हाला सांगितलंय. तर काय करावं, तर तहान लागली नसेल तरीही दर अर्धा तासाच्या फरकानं पुरेसं पाणी प्यायचंय. तसंच शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होत असल्यास ORS घ्यावं. आणि घरी तयार करण्यात आलेली लस्सी, ताक, कैरीचं पन्ह, लिंबू पाणी आदींचा नियमित वापर करा. घराबाहेर पडताना डोकं झाकण्यासाठी छत्री अथवा टोपीचा वापर करायचाय. ओल्या कपड्यांनी डोकं, मान आणि चेहरा झाकण्यात यायला हवा. तसंच प्रवासात पिण्याचं पाणी सोबत ठेवावं. उन्हापासून बचाव करण्यासाठी हलकी, पातळ आणि सच्छिद्र सुती कपडे वापरायचेत. आणि घर जे आहे ते थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर आणि सनशेडचा वापर करायचा. आणि रात्री खिडक्या उघड्या ठेवाव्यात. तसंच पंखे किंवा ओले कपडे यांचा वापर करावा. आणि थंड पाण्यानं वेळोवेळी स्नान करायचे. अशक्तपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम ही उन्हाचा झटका बसण्याची चिन्ह ओळखून चक्कर येत असल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा. तर म्हणजे अशा प्रकारे या सगळ्या गोष्टी आपण करायच्या आहेत. त्यामुळे सध्या म्हणजे हे 2-3 दिवस खूपच जास्त ऊन असू शकतं. येलो अलर्ट आपल्या जिल्ह्याला आहे, त्यामुळे काळजी घ्या तुमची, इतरांची. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकायच्या हा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

0: नमस्कार, मी देवव्रत चित्रे. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरचा अंतरंगमध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. मंडळी, जागतिक पातळीवर वाढत असलेल्या इंधनाच्या किमती आणि दीर्घकाळ चाललेल्या भूराजकीय तणावामुळे ना आपल्या भारताच्या आर्थिक स्थितीवर दबाव येत असताना भारतीय रिझर्व्ह बँकेनं म्हणजेच RBI यांनी वितरित केलेला 2.87 लाख कोटी रुपयांचा विक्रमी लाभांश सरकारची आर्थिक स्थिती सुधारण्यास मोठी मदत करणार आहे बरं का. तसंच कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती आणि इंधन करातील कपातीमुळे निर्माण झालेल्या आर्थिक ताण आणि अतिरिक्त निधीमुळे काही प्रमाणात कमी होईल असं मत कोटक सिक्युरिटीजच्या कमोडिटी आणि करन्सी संशोधन विभागाचे प्रमुख अनिद्य बॅनर्जी यांनी व्यक्त केलंय. तर म्हणजे अशा प्रकारे रिझर्व्ह बँकेचा लाभांश हा खूप महत्वाचा ठरणार आहे आणि सरकारला आर्थिक स्थिती सुधारण्यास यामुळे मोठी मदत होणार आहे. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

प्रेम, त्याग आणि संस्काराचं उत्तम उदाहरण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. या पुस्तकातून साने गुरुजींनी आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ताकद अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. आता श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दर रविवारी सकाळी 9 वाजता. वाचक स्वर अनिल सोमाणी यांचा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

मंडई तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगरचा अंतरंग मध्ये. मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडई, आंबेगाव तालुक्यातील कांसे गावच्या कन्या नैना बोरहाडे यांनी ना समुद्र सपाटीपासून 17,598 फूट उंचीवरील एव्हरेस्ट बेस कॅम्प ही खडतर मोहीम यशस्वीरित्या फत्ते केली आहे बरं का. जिद्द आणि धैर्याच्या जोरावर त्यांनी अवघ्या 8 दिवसांतच ही मोहीम फत्ते केली आहे. कल्याणच्या लोकग्रासमध्ये स्थायिक असलेल्या नैना बोराडे या गृहिणी असून त्या एक कुशल अल्ट्रा सायक्लिस्ट आणि ट्रेकर आहेत. पुण्यातील द अल्पिनिस्ट क्लब मार्फत त्यांनी ही मोहीम पूर्ण केली आहे. त्यांना एव्हरेस्टवीर भगवान सावले यांचं मार्गदर्शन लाभलं आणि या मोहिमेत त्यांच्यासोबत प्रीती फडके, अंजली पित्रे, PSI सुशीला खांडवी, सारंग पित्रे, PSI चंद्रकांत खांडवी आणि प्रवीण पाटील या गिर्यारोहकांचा सहभाग होता. तर मंडई, अशा प्रकारे एव्हरेस्ट बेस्ट कॅम्पर नैना यांची यशस्वी मोहीम जी आहे ती फत्ते झाली आहे. त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि पुढच्या प्रवासासाठी देखील खूप खूप शुभेच्छा. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नवीन आठवड्याची सुरुवात आता होणार एका नव्या आवाजासोबत. नगरकरांचे जिव्हाळ्याचे प्रश्न, त्यांच्या अपेक्षा, आठवणी आणि गोष्टी घेऊन येते आर जे कोमल नगरचं अंतरंग शो मध्ये. मजेशीर गप्पा, विचार करायला लावणाऱ्या गोष्टी आणि तुमच्या मनातलं थेट आता रेडिओ नगर 90.4 FM वर. सोमवार ते शनिवार दररोज सकाळी 7 ते 11 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

तुमच्या लहान मुलांना शाळेमध्ये घालायचंय किंवा डे केअर सेंटर तुम्हाला हवं असेल तर आजच संपर्क साधा आपल्या अहिल्या नगर मधील स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला. सध्या ऍडमिशन सुरू आहेत आणि हो मर्यादित प्रवेश सुद्धा. प्ले ग्रुप, नर्सरी, LKG आणि UKG 15 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत. या सगळ्या ऍडमिशन साठी वयोमर्यादा आहेत. प्ले ग्रुप साठी 2 ते 3 वर्ष, नर्सरी 3 ते 4 वर्ष, LKG वय 4 ते 5 वर्ष आणि UKG वय 5 ते 6 वर्ष. या शाळेची वैशिष्ट्ये सुरक्षा, स्वच्छता, मनोरंजनातून शिक्षण, विशेष संवादात्मक सत्र कक्ष, इनडोर आणि आउटडोर गेम्स, प्रशिक्षित कर्मचारी, काळजी घेणारे शिक्षक, स्मार्ट क्लासरूम, शारीरिक व्यायाम, सामाजिक जाणीव, कला

आणि हस्तकला, कथाकथन, घरगुती वातावरण आणि संस्कृती सह शिक्षण, तर नक्कीच स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला भेट द्या. त्यासाठी पत्ता एफ ब्लॉक, सर्वे नंबर 239, श्री टाइल्स चौक, अमोनिया प्लांट शेजारी, MIDC अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 90111125 90 किंवा 98 44 56 78. अधिक माहितीसाठी तुम्ही ईमेल ऍड्रेस वरही संपर्क साधू शकता, snehavatsalya@snehalaya.org किंवा edu@snehalaya.org.

बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम, आवाज तुमचा. नगरचा अंतरंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. मस्त अशा गप्पा आपण मारतो आहोत. आणि मंडळी, आता ना वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. हो, आता 11 वाजतात आणि लगेचच 11 वाजता तुमची लाडकी मैत्रीण आरजे ऋतू तुम्हाला भेटायला येणार आहे. गोष्टी तुमच्या आमच्या या शो मध्ये खूपच साऱ्या गप्पा घेऊन. आणि तसंच दुपारी 1 वाजता स्नेहवार्ता या शोमध्ये स्नेहालयातील महत्वाच्या घडामोडी घेऊन आरजे वैशाली तुम्हाला भेटायला येणार आहे. तर दुपारी 2 वाजता हार्मोनी द परफेक्ट ट्यून हा शो तुम्ही ऐकणार आहात. सादर करते मकरंद खरमंडीकर आणि धनश्री खरमंडीकर असणार आहेत. तसंच सांजरंग या शोमध्ये सायंकाळी 4 वाजता ठळक बातम्या, मराठी प्रादेशिक बातमीपत्र, महत्वाच्या दिवसभरातील घडामोडी, स्पोर्ट्स, बॉलिवूड, सोशल अपडेट्स आणि सायंकाळी 7 वाजता नगर डायरी हा शो तुम्ही ऐकणार आहात, ज्यामध्ये डॉक्टर मानसी कांबळे यांची मुलाखत तुम्ही ऐकणार आहात. तर म्हणजे अशा प्रकारे हा आज दिवसभर तुम्ही ह्या सगळ्या कार्यक्रमांचा आनंद घेणार आहात. त्यामुळे कुठेही जाऊ नका, ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 एफएम, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत।
2: हाय हॅलो नमस्कार, गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत आणि मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू तुमच्या सोबत। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मंडळी, कालच आपला जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन होऊन गेला आणि याबाबत आपल्याला काही चर्चा करायची होती, गप्पा मारायच्या होत्या, पण ते काल झालं नाही कारण काल आपल्या अहिल्यानगरचा वर्धापन दिवस होता। पण आज आपण थोडीफार यावरती चर्चा करणार आहोत आणि काही गोष्टी आपण आज समजून घेणार आहोत। तर मंडळी, कसं आहे की आज आपण महिलांच्या आरोग्याशी संबंधित अतिशय महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहोत आणि तो विषय म्हणजे सॅनिटरी पॅड, मेन्स्ट्रुअल कप आणि टॅम्पॉन, यापैकी कोणता पर्याय तुम्हाला उपयोगासाठी चांगला आहे, अधिक योग्य आहे, याबद्दल आपण आज थोडक्यात जाणून घेऊयात। तर सर्वप्रथम हे समजून घेणं जास्त गरजेचं आहे की प्रत्येक महिलेचं शरीर हे वेगळं असतं बरं का, त्यामुळं एकच पर्याय सर्वांसाठी योग्य असा नसतोच। सॅनिटरी पॅड हा सर्वात जास्त वापरला जाणारा पर्याय आहे आणि वापरायला हा सोपा असल्यामुळं अनेक मुली सुरुवातीला पॅड वापरतात। पण पॅड हे वेळेवरती बदलणं फार महत्वाचं आहे, जास्त वेळ एकच पॅड वापरल्यानं संसर्ग होऊ शकतो, त्यामुळे याची काळजी घेणं गरजेचं असतं। त्याचसोबत टॅम्पॉन हा छोटा आणि सोयीस्कर पर्याय मानला जातो बरं का, विशेषतः खेळ, प्रवास किंवा ऑफिसमध्ये तो उपयोगी पडतो, पण तो योग्य प्रकारे आणि वेळेवरती बदलणं आवश्यक असतं। आणि आता अनेक महिला मेन्स्ट्रुअल कपकडे वळताना दिसत आहेत, हा पर्यावरणपूरक आणि दीर्घकाळ वापरता येणारा पर्याय। सुरुवातीला थोडं अवघड वाटू शकतं पण योग्य मार्गदर्शन मिळालं ना तर तो खूप आरामदायी ठरू शकतो। महत्त्वाचं म्हणजे कसं आहे सखींनो की कोणताही पर्याय निवडा पण स्वच्छता ही सर्वात महत्त्वाची आहे। मासिक पाळी ही लाजेची नाही तर आरोग्याची गोष्ट आहे, त्यामुळं याबद्दल मोकळेपणानं बोलणं जास्त गरजेचं आहे। त्यामुळं मंडळी, स्वतःची काळजी घ्या, स्वच्छ राहा आणि आरोग्याला प्राधान्य द्या। पुन्हा भेटूया अशाच नवनवीन गोष्टींसोबत। तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

शायरी, फॅशन टिप्स, सोशल मीडिया अपडेट आणि बरच काही. खूप सारा माहितीचा खजिना आपल्यासाठी घेऊन येत आहे आरजे अनु सांजरंग या स्पेशल शो मध्ये. ऐकायला विसरू नका सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM.

पूरा प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज अश्वपति गजपति भूपति गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपति श्री श्री श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आणि मी आहे आपला मित्र आर जे संजय।

वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, किशोर वय म्हणजे शरीर आणि मनामध्ये होणाऱ्या अनेक बदलांचा काळ असतो आणि विशेषतः मुलींसाठी हा टप्पा फार महत्वाचा असतो, बरं का. आणि याच वयात योग्य पोषण मिळणं अत्यंत गरजेचं आहे. आजकाल अनेक मुली वजन वाढेल या भीतीनं नीट जेवत नाहीत, तर काही जणी जंक फूडवरती जास्त अवलंबून राहतात, पण याचा थेट परिणाम त्यांच्या आरोग्यावरती आणि शरीरावरती होत असतो. किशोरवयीन मुलींमध्ये हिमोग्लोबिन कमी होणं, थकवा येणं, चक्कर येणं किंवा केस गळणं अशा समस्या आजकाल वाढताना दिसत आहेत. कारण शरीराला आवश्यक असलेलं आयर्न नसेल, कॅल्शियम आणि प्रोटीन पुरेशा प्रमाणात मिळत नसतं आणि म्हणूनच रोजच्या आहारात हिरव्या पालेभाज्या, डाळी, फळं, दूध, अंडी, सुकामेवा यांचा समावेश असणं महत्वाचं आहे. त्याचसोबत भरपूर पाणी पिणं आणि नियमित व्यायाम करणं सुद्धा गरजेचं आहे. फक्त शारीरिकच नाही तर मानसिक आरोग्याची काळजी घ्यायला हवी आहे. अभ्यासाचा ताण, सोशल मीडियाचा प्रभाव आणि स्वतःबद्दलची असुरक्षितता या गोष्टी अनेक मुलींना त्रास देत असतात. त्यामुळे पालकांनी आणि मित्रमैत्रिणींनी त्यांना समजून घेणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा मंडळी, निरोगी मुलगी म्हणजे निरोगी भविष्य आहे. योग्य आहार, चांगल्या सवयी आणि आत्मविश्वास यामुळे आरोग्यपूर्ण आयुष्याची सुरुवात होते. त्यामुळे मंडळी या गोष्टींचा नक्की विचार करा. या गोष्टी तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये ॲड करा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

हॅलो, नमस्कार. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. मंडळी, आता उन्हाळा कमी होत चाललाय, तरी आता उन्हाचा पारा आहे, पण आता उन्हाळा संपायचे दिवस आलेले आहेत आणि आता लवकरच पावसाळ्याची सुरुवात होणार आहे. पावसाळा म्हणजे थंड वातावरण, गरम चहा आणि भटकंती. पण याच ऋतूमध्ये त्वचा आणि केसांच्या समस्या देखील वाढत असतात, त्यामुळं महिलांनी या दिवसांमध्ये थोडी काळजी घेणं गरजेचं आहे. पावसाळ्यामध्ये हवेत आर्द्रता जास्त असल्यामुळं त्वचा तेलकट होणं, पिंपल्स येणं आणि इन्फेक्शन होणं सामान्य आहे. त्यामुळं दिवसातून 2 वेळा चेहरा धुणं आणि हलका मॉइश्चरायझर वापरणं महत्वाचं ठरतं. तसंच पावसामध्ये भिजल्यानंतर ओले कपडे जास्त वेळ अंगावरती ठेवू नका, त्यामुळं त्वचेचे संसर्ग होऊ शकतात. आता केसांबद्दल बोलायचं झालं तर पावसाळ्यामध्ये केस गळणं ही खूपच सामान्य समस्या आहे. पावसाचं पाणी केसांवरती राहिल्यास केस कमकुवत होत असतात, त्यामुळे भिजल्यानंतर केस स्वच्छ पाण्यानं धुवून कोरडे करणं गरजेचं आहे. आणि खूप केमिकल असलेली उत्पादनं टाळा आणि शक्यतो हलकं तेल लावून केसांची निगा राखा. त्याचसोबत पुरेसं पाणी पिणं आणि चांगला आहार घेणं तितकंच महत्वाचं आहे. लक्षात ठेवा मंडळी, सुंदर दिसणं फक्त मेकअपनं नाही तर निरोगी त्वचा आणि निरोगी केसांनी सुद्धा ठरतं. त्यामुळं या पावसाळ्यामध्ये स्वतःची काळजी घ्या, निरोगी रहा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. भेटूया एका म्युझिकल

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, एचआयव्ही एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 9011111005. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, आज आपण एका अशा विषयाबद्दल बोलणार आहोत जो अनेक महिलांना अनुभवायला येतो. प्रत्यक्षात मी सुद्धा त्या गोष्टी अनुभवल्या आहेत आणि माझ्या देखील हा आवडतीचा विषय आहे बरं का, पण त्याबद्दल फारसं बोललं जातच नाहीये. कसंय, काही महिलांना भाजकी माती खाण्याची इच्छा का होते बरं, किंवा मातीचा वास इतका का आवडतो, याचबद्दल थोडंसं आपण बोलूयात. मंडळी, यामागे अनेकदा शरीरातील पोषणाची कमतरता कारणीभूत असू शकते. विशेषत आयर्न म्हणजेच लोहाची कमतरता असेल तर काही महिलांना माती, खडू, बर्फ किंवा कच्चा तांदूळ यांसारख्या गोष्टी खाव्याशा वाटू शकतात. गर्भावस्थेदरम्यान काही महिलांना मातीचा वास खूप आवडतो किंवा माती खाण्याची इच्छा होते, कारण त्या काळामध्ये शरीरामध्ये अनेक हार्मोनल बदल होत असतात. पण माती खाणं आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं, त्यामुळं पोटाचे विकार, जंतुसंसर्ग किंवा पोषणातील आणखी कमतरता निर्माण होऊ शकते. आणि फक्त खाण्याचीच इच्छा नाही बरं का, तर पहिल्या पावसाचा मातीचा जो सुगंध असतो ना, तो अनेकांना आवडतो. मला तर फार आवडतो तो सुगंध. त्या वासामुळं मन शांत होतं, जुन्या आठवणी जाग्या होतात आणि एक वेगळाच असा आनंद मिळतो. हा सुगंध मातीतील नैसर्गिक घटकांमुळे तयार होत असतो. पण जर सतत माती खाण्याची इच्छा होत असेल, थकवा जाणवत असेल किंवा चक्कर येत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे, कारण शरीर हे आपल्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतं. आणि म्हणूनच योग्य आहार घ्या, आयर्नमुक्त पदार्थ खा आणि आपल्या शरीराच्या संकेतांकडे दुर्लक्ष करू नका. निरोगी रहा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

शायरी, फॅशन टिप्स, सोशल मीडिया अपडेट आणि बरच काही. खूप सारा माहितीचा खजिना आपल्यासाठी घेऊन येत आहे आर जानू सांजरंग या स्पेशल शो मध्ये. ऐकायला विसरू नका सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM.

वेलकम बॅक मंडळी. गोष्ट तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, एक मस्त पैकी हेल्दी रेसिपी घेऊन मी तुमच्याकडे आलेली आहे आणि पटकन पेन पेपर घेऊन बसा आणि नोट डाऊन करून घ्या. तर आज आपण एक आगळी वेगळी अशी रेसिपी बनवणार आहोत आणि ती रेसिपी म्हणजे भाजलेल्या मखण्यांचा मसाला चाट. लागणारं साहित्य अत्यंत सोपं आहे आणि सहज उपलब्ध होऊ शकतं, त्यामुळे नोट डाऊन करून घ्या. 2 कप मखाणे, 1 चमचा तूप किंवा बटर, चिमूटभर हळद, लाल तिखट, चाट मसाला, मीठ हे तुमच्या चवीनुसार, थोडासा लिंबू, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर, बस. तर आता कृती ऐका. कृती देखील सोपी आहे आणि जास्त वेळ बनवायला लागत नाही. सर्वप्रथम कढईमध्ये तूप गरम करून त्यामध्ये मखाणे छानपैकी कुरकुरीत असे भाजून घ्या. आता त्यामध्ये हळद, मीठ, तिखट आणि चाट मसाला घाला. यानंतर गॅस बंद करून त्यामध्ये कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि थोडासा लिंबा

रस मिसळा आणि तयार आहे आपली चटपट झटपट मसाला मक्खाना चाट। ही रेसिपी चहासोबत संध्याकाळच्या भुकेसाठी किंवा डाएट स्नॅक म्हणून सुद्धा उत्तम आहे। चवदार तर आहेच आणि हेल्दी पण आहे, त्यामुळे आज तुम्ही नक्की ट्राय करून बघा, घरच्यांनाही खाऊ घाला आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत।
2: हाय हॅलो नमस्कार, गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत आणि मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू तुमच्या सोबत। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। मंडळी, आता लवकरच जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा केला जाणार आहे। तंबाखू म्हणजे फक्त पुरुषांचीच सवय असा समज अनेकदा केला जातो बरं का, पण आज अनेक महिला देखील जर्दा, खैनी, गुटखा, मिश्री किंवा तंबाखूजन्य पदार्थ वापरताना दिसतात। ही चिंतेची बाब आहे आणि याच विषयावरती आज आपण बोलणार आहोत। काही महिलांना ताण कमी करण्यासाठी, तर काहींना सवयीमुळे, तर काहींना कामाच्या थकव्यातून आराम मिळावा म्हणून तंबाखूची सवय लागते, पण हळूहळू ही सवय आरोग्यासाठी मात्र धोका बनत असते। तंबाखूमुळे दात खराब होणं, हिरड्यांचे आजार, तोंडाला दुर्गंधी, पांढरे डाग आणि पुढे जाऊन तोंडाचा कॅन्सर होण्याचा धोका वाढत असतो। महिलांमध्ये याचा परिणाम फक्त त्यांच्या आरोग्यावरच नाही तर कुटुंबावरती सुद्धा होतो। विशेषतः गर्भवती महिलांनी तंबाखूपासून दूर राहणं गरजेचं आहे, कारण त्याचा परिणाम बाळाच्या आरोग्यावरती सुद्धा होऊ शकतो। महत्वाचं म्हणजे तंबाखू सोडणं हे अशक्य अजिबात नाही आहे। योग्य इच्छा, कुटुंबाचा आधार आणि डॉक्टरांचा सल्ला घेतला तर ही सवय नक्की सोडता येते। येणाऱ्या जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त आपण एक संकल्प करूयात की स्वतः तंबाखूपासून दूर राहू आणि इतरांना सुद्धा जागरूक करू, कारण आरोग्य हाच खरा खजिना आहे। तर मंडळी, अशाच नवनवीन गोष्टींसोबत भेटूया थोड्याच वेळात गोष्टी तुमच्या आमच्या या आपल्या लाडक्या कार्यक्रमात। तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

नगरच्या रस्त्यांपासून ते बाजारपेठेपर्यंत, शहर आणि जिल्ह्यातील अचूक घडामोडींपासून ते नगरच्या ऐतिहासिक सफरीपर्यंत, सर्व काही अपडेट मिळतील एकाच ठिकाणी. मॉर्निंग शो नगरचं अंतरंग मध्ये, सोमवार ते शनिवार रोज सकाळी 7 ते 11 माझ्या सोबत म्हणजेच आर जे कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, आपण चेहऱ्याची आणि केसांची काळजी घेतो, पण अनेकदा नखांकडे मात्र दुर्लक्ष करतो. खरं सांगायचं झालं ना तर नख आपल्या आरोग्याचं सुद्धा प्रतिबिंब असतात, बरं का. नख सतत तुटत असतील, पिवळी पडत असतील किंवा त्यावरती पांढरे डाग दिसत असतील ना, तर ते शरीरातील पोषणाच्या कमतरतेचे संकेत असू शकतात. नखांची काळजी घेण्यासाठी काही सोप्या टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे. भांडे किंवा कपडे धुताना हात मोजे वापरा. नख सतत पाण्यात राहणार नाहीत याची काळजी घ्या. आठवड्यातून एकदा नारळ किंवा बदाम तेलानं मसाज करा. नख दातांनी कुरतडण्याची सवय टाळा आणि भरपूर पाणी आणि प्रोटीनयुक्त आहार घ्या. आणि हो, फक्त नेलपेंट लावणं म्हणजे नखांची काळजी नव्हे, तर नख स्वच्छ, मजबूत आणि निरोगी असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. काळजी घ्या स्वतःची, कारण सुंदर हातांची सुरुवात निरोगी नखांपासून होत असते. त्यामुळे मंडळी, अशाच नवनवीन टिप्ससाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. भेटूया एका म्युझिकल ब्रेक नंतर.
1: पाणी आहे अनमोल रतन, ते वाचविण्याला करा प्रयत्न. लहान कृतीहून मोठे बदल, जागरूक व्हा, करा पाण्याचे रक्षण.

लीकेज ला ठीक करा, नळबंद करायला विसरू नका. कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या, वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा, शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा, सण

0: मुलांना शिकवा, महत्व सांगा, थेंब थेंब पाणी प्रत्येक घरात साठवण करा, जल संवर्धनासाठी पाऊल उचला, आजच मिळून सगळे शपथ घेऊया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया।
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा, परिवारासोबत पाण्याची बचत करा, दररोज पाण्याचा वापर नोंदवा, स्वतः जलसंवर्धक बना, इतरांनाही प्रेरणा द्या।
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: वेलकम बॅक मंडळी. गोष्ट तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्यासोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, आज आपण बोलणार आहोत एका अशा गोष्टीबद्दल ज्यावरती आपण सहसा चर्चा करत नाही. मी तुम्हाला अशा काही औषधी वनस्पतींबद्दल सांगणार आहे की ज्या प्रत्येक घरामध्ये असायलाच हव्यात. सर्वात पहिली म्हणजे तुळस. सर्दी, खोकला आणि रोगप्रतिकारक शक्तीसाठी तुळस अत्यंत महत्वाची मानली जाते, उपयोगी मानली जाते. दुसरं म्हणलं तर कोरफड म्हणजेच ॲलोवेरा. त्वचा, केस आणि पोटाच्या काही समस्यांमध्ये ती उपयोगी ठरत असते. जर तुम्ही ॲलोवेरा जेल घेतच असता मेडिकलमधून वगैरे आणि त्याचा फेस वॉश तुम्ही वापरता किंवा केसांनासुद्धा तुम्ही त्याचं जेल वगैरे वापरत असाल, पण जर ऑथेंटिक पद्धतीनं जर हे नॅचरली ॲलोवेरा तुमच्याकडे आहे घरी आणि तेच जर तुम्ही लावलं ना तर जास्त इफेक्ट तुम्हाला दिसून येतो. त्याचसोबत तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुदिना. आता उन्हाळा तर सुरूच आहे आणि उन्हाळा तर संपत पण आला आहे, पण तरीसुद्धा उन्हाळ्यामध्ये पचन सुधारण्यासाठी आणि ताजेपणा देण्यासाठी उत्तम असतो तो म्हणजे पुदिना. आणि पुदिन्याचं रोप हे घरामध्ये असायलाच हवं, कारण किचनमध्ये त्या गोष्टीची गरज पडते. आपण एखादी चटणी बनवत असू किंवा इतर काही बनवत असू, सरबत वगैरे, तर त्यासाठी पुदिना हा उपयोगी ठरतो. त्याचसोबत पाचवी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे लेमन ग्रास. याचा चहा शरीराला आराम आणि ताजेपणा देतो. मंडळी, छोट्या कुंडीतली ही रोपं फक्त घर सुंदर करत नाहीत तर आरोग्याची काळजी घेत असतात, त्यामुळे घरामध्ये थोडी हिरवाई आणि भरपूर असा निरोगीपणा नक्की जपा. आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: वैयक्तिक स्वार्थासाठी जगणाऱ्यांच्या या जगात काही व्यक्ती आजही समाजाच्या भल्यासाठी झोकून देऊन काम करतात. समाजात स्नेह आपुलकी निर्माण करणाऱ्या अशा काही खास व्यक्तींशी सुसंवाद साधूया स्नेहांकित या खास कार्यक्रमात. दर रविवारी संध्याकाळी 6 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर. तर ऐकायला विसरू नका स्नेहांकित.

माझे नाव गुगळे सम्यक नितीन. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: श्रोते हो नमस्कार. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, आजकाल बाजारामध्ये हर्बल, नॅचरल, आयुर्वेदिक अशा नावांनी अनेक प्रोडक्ट्स विकले जातात, पण ते खरंच आयुर्वेदिक आहेत का हे ओळखणं महत्त्वाचं आहे. प्रोडक्ट घेताना काही गोष्टी तुम्ही जरूर तपासायला हव्यात, जे आता मी तुम्हाला सांगणार आहे. त्यावरती घटकांची संपूर्ण यादी दिली आहे का ते तुम्ही पहा. प्रत्येक प्रोडक्टच्या पाठीमागे एक लिस्ट असते, ज्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा त्यामध्ये वापर केला आहे ते दिसतं आणि ते तुम्ही तपासून घेणं ते गरजेचं आहे. त्याचसोबत आयुष मंत्रालय किंवा संबंधित असं प्रमाणपत्र आहे का हे सुद्धा तुम्ही चेक करा. फक्त हिरव्या रंगाचं पॅकिंग म्हणजे आयुर्वेदिक असं नसतं. खूप जास्त सुगंध किंवा रंग असलेले प्रोडक्ट सावधपणे वापरायला हवेत. त्याचसोबत उत्पादन तारीख आणि एक्सपायरी डेट तुम्ही नक्की पहा. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे 100% नैसर्गिक असा दावा दिसला तरी विचारपूर्वक खरेदी करा. जाहिरातींपेक्षा माहितीवर, रिव्ह्यूवरती जास्त विश्वास ठेवा. आपल्या त्वचेवर आणि आरोग्यावर वापरायचं म्हणजे जागरूकता फार गरजेची आहे. त्यामुळं कसं आहे मंडळी, सुरक्षित रहा, माहितीपूर्ण रहा आणि अशाच नवनवीन गोष्टींसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: खासगी आणि सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या अत्याचार आणि हिंसाचाराला बळी पडलेल्या पीडित महिलांसाठी एकमेव ठिकाण म्हणजेच
2: सखी वन स्टॉप सेंटर.
1: तातडीच्या आणि विना तातडीच्या वैद्यकीय सेवा,
2: कायदेशीर मनोवैज्ञानिक आणि समुपदेशन सेवा
1: आणि मदत, हे सगळं एकत्रित मिळण्याचे एकमेव ठिकाण
2: सखी वन स्टॉप सेंटर.
1: संपर्क क्रमांक 9110-01-75.
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
3: One, two, three.

वेलकम बॅक मंडळी गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आणि मंडळी आता आपण आपल्या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आलेलो आहोत आणि आता माझी निरोप घेण्याची वेळ झाली आहे. पण जाता जाता मी तुमच्यासाठी एक इंटरेस्टिंग विषयावरती बोलणार आहे. आत्ताचा जो विषय आहे ना तो प्रत्येक घराशी संबंधित आहे बरं का. दूध शुद्ध आहे की भेसळयुक्त हे घरच्या घरी कसं ओळखायचं ना हे मी तुम्हाला सांगणार आहे. कारण दूध ही आपल्याला रोज लागणारी गोष्ट आहे. आपली लहान मुलं दूध पित असतात, आपल्याला 17 वेळा चहा लागत असतो आणि ऑब्व्हियसली जर दूध खराब झालं तर ते पनीर म्हणून वगैरे सुद्धा आपण त्याचा वापर करत असतो. त्यामुळं दूध हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे प्रत्येक घरामधला. तर मंडळी सगळ्यात

मध्ये डिटर्जंटची भेसळ असण्याची शक्यता असते. दुधाचा वास आणि चव नैसर्गिक वाटते का हे सुद्धा महत्वाचं आहे. त्यामुळे मंडळी या घरगुती चाचण्या प्राथमिक आहेत. शंका वाटल्यास अधिकृतपणे तपासणी करणं अत्यंत आवश्यक आहे, कारण आरोग्याची सुरुवात शुद्ध अन्नापासून होत असते. तर मंडळी याच अशा नवनवीन गोष्टींसोबत आपण उद्या भेटणार आहोत पुन्हा एकदा सकाळी 11 वाजता आपल्या लाडक्या कार्यक्रमात. आणि असेच नवनवीन टॉपिक नवनवीन विषय घेऊन मी येणार आहे तुम्हाला भेटायला. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

हम खडे थे साला सरकार से बढे. नमस्कार, मी भाऊसाहेब शिंदे म्हणजेच बबन बोलतोय. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात स्नेह वार्ता फक्त रेडियो नगर 90.4 FM वर।
2: नमस्कार नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। मी आरजी वैशिल्य आहे तुमच्या सोबत। आपण ऐकत आहात आपल्या मनाला माणुसकीचा स्पर्श करणारा कार्यक्रम स्नेहवार्ता। मंडळी, आपल्या सर्वांना माहितीच आहे स्नेहालय संस्था ही आपल्या अहिल्यानगर मधील एक सामाजिक आणि नावाजलेली संस्था आहे। या संस्थेमध्ये अनेक प्रकल्प राबवले जातात, त्यापैकी स्नेहालय संचलित स्नेहस्पर्श हा एक प्रकल्प आहे। आज आपल्या सोबत आहे स्नेहस्पर्श प्रकल्पात केअरटेकर म्हणून अतिशय प्रामाणिकपणे आणि जिव्हाळ्याने काम करणाऱ्या कौशल्या चंद्रकांत शिंबडे मॅडम। काम करत असताना जबाबदाऱ्या सांभाळत संघर्षावर मात करत त्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे। त्यांच्या प्रामाणिक जीवन प्रवासाबद्दल, अनुभवाबद्दल आणि प्रेरणादायी वाटचालीबद्दल त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारणार आहोत। मॅडम, तुमचं रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये मनपूर्वक स्वागत आहे। नमस्कार मॅडम।
3: नमस्कार।
2: सर्वप्रथम आपल्याबद्दल आणि आपल्या जीवन प्रवासाबद्दल आम्हाला सर्वांना ऐकायला नक्कीच आवडेल, आणि स्नेहालय संस्थेशी तुम्ही कशा प्रकारे जोडले गेलात?
3: मी स्नेहालयमध्ये 2010 आले होते आणि स्नेहालयमध्ये मी जॉबसाठी आले होते, मग तेव्हापासून मी स्नेहालयाशी जोडले गेले आहे। मी स्नेहालयमध्ये 2010 आले होते। मी स्नेहालयाआधी मी मुंबईला होते, मग मुंबईवरून माझे ओळखीचे एक सर होते, त्यांनी मला स्नेहालयाविषयी माहिती सांगितली, तेव्हापासून मी
1: पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा, पाण्याचा पुनर्वापर करा। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

0: नमस्कार नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आरजे वैशिल्य आहे तुमच्या सोबत. आपण ऐकत आहात आपल्या मनाला माणुसकीचा स्पर्श करणारा कार्यक्रम स्नेहवार्ता. मंडळी, आपल्या सर्वांना माहितीच आहे स्नेहालय संस्था ही आपल्या अहिल्यानगर मधील एक सामाजिक आणि नावाजलेली संस्था आहे. या संस्थेमध्ये अनेक प्रकल्प राबवले जातात, त्यापैकी स्नेहालय संचलित स्नेहस्पर्श हा एक प्रकल्प आहे. आज आपल्या सोबत आहे स्नेहस्पर्श प्रकल्पात केअरटेकर म्हणून अतिशय प्रामाणिकपणे आणि जिव्हाळ्याने काम करणाऱ्या कौशल्या चंद्रकांत शिंबरे मॅडम. काम करत असताना जबाबदाऱ्या सांभाळत संघर्षावर मात करत त्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या प्रामाणिक जीवन प्रवासाबद्दल, अनुभवाबद्दल आणि प्रेरणादायी वाटचालीबद्दल त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारणार आहोत. मॅडम, तुमचं रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. नमस्कार मॅडम.
1: नमस्कार.
0: सर्वप्रथम आपल्याबद्दल आणि आपल्या जीवन प्रवासाबद्दल आम्हाला सर्वांना ऐकायला नक्कीच आवडेल. आणि स्नेहालय संस्थेशी तुम्ही कशा प्रकारे जोडले गेला?
1: मी स्नेहालयमध्ये 2010 आले होते आणि स्नेहालयमध्ये मी जॉबसाठी आले होते. मग तेव्हापासून मी स्नेहालयाशी जोडले गेले आहे. मी स्नेहालयमध्ये 2010 आले होते. मी स्नेहालयाआधी मी मुंबईला होते. मग मुंबईवरून माझे ओळखीचे एक सर होते, त्यांनी मला स्नेहालयाविषयी माहिती सांगितली. तेव्हापासून मी 2010 जोडले गेले स्नेहालयमध्ये.
0: आणि या अगोदर तुम्हाला माहिती होती का काय आहे, कसं वर्कआउट करते?
1: नाही, एवढं काही माहीत नव्हतं. थोडंफार असं मुलं राहतात असं थोडंफार माहिती होतं. पण 2010 मी जॉईन झाल्यानंतर मला हळूहळू कळत गेलं का स्नेहालय कशावर काम करती, काय करती. 2010 मी आतापर्यंत स्नेहालयमध्ये कार्य करत आहे.
0: आणि स्नेहालय संस्थेमध्ये आपल्या स्नेहस्पर्श प्रकल्पामध्ये काम करण्याची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली, कोणाकडून मिळाली?
1: मी 2010 खरं तर आले होते. मला अशी कल्पना नव्हती का मी मुलांमध्ये काम करन, काय करन. मी ज्यावेळी ते लहान लहान मुलं पाहिले तर मला अजून उत्साह आला ते लहान लहान मुलांना पाहिल्यानंतर, का ते लहान मुलं खूप आपुलकीने जवळ यायचे माझ्या. आणि कधी मग आधी मी साडी घालायचे तर माझं पदर वगैरे धरायचे ते. तर मग मला असं हे झालं का मी मुलांमध्ये, लहान मुलांमध्ये काम करू शकते. तर मी 2010 तर आतापर्यंत लहान वयोगटात मी काम करत आहे.
0: सुरुवातीचा अनुभव कसा होता?
1: सुरुवातीचं मला थोडंफार कठीण जायचं लहान मुलांना, म्हणजे कसं सांभाळणं, आपली स्वतःची मुलं सांभाळणं आणि संस्थेचे. मला थोडंसं हे व्हायचं, खूप सारे मुलं व्हायचे, 20-22 मुलं होते त्यावेळेला. तर मी हळूहळू शिकत गेले, त्या माझ्यासोबत जे मावशी होत्या त्यांच्या ह्याने मी शिकत गेले. आणि जसं मी एक आई आहे म्हणून त्या मुलांना बी एक आईप्रमाणे मी त्यांना जीव लावला. तर मी आतापर्यंत त्या मुलांसोबत छान.
0: असा एखादा अनुभव सांगू शकताय का की तुम्ही म्हणताय आता मी एक मायेच्या प्रेमाने त्यांना स्पर्श करते किंवा मायेचा हात म्हणून आपण त्यांच्यावर फिरवतोय, तर एखादा असा प्रसंग सांगू शकताय?
1: एक मुलगी होती, खूप कुपोषित होती, म्हणजे लहान होती. तिला म्हणजे असं काही खालेलं म्हणजे असं पचत नव्हतं, नाही का, असे जुलाब वगैरे व्हायचे. तर त्यावेळी माझी मुलगी पण खूप लहान होती आणि तिला वरचं दूध पाजलं तरी तिला पचत नव्हतं. आणि रात्री झोपायला खूप प्रॉब्लेम, म्हणजे तिला त्रास व्हायचा, झोपत नव्हती, तिला वरचं दूध पचत नव्हतं. त्यावेळी मी एक आई म्हणून मी तिला स्वतःचं हे केलं, नाही का, दूध पाजले. म्हणून मला थोडस ते हे झालं. आता ती पोरगी स्नेहालय संस्थेत आहे तर खूप छान आहे, हेल्दी आहे.
0: तर मॅडम, आपला केअरटेकर म्हणून आपल्या दैनंदिन कामामध्ये कोणकोणत्या जबाबदाऱ्या असतात आणि त्या तुम्ही कशा प्रकारे पार पाडतात?
1: त्याच्या सकाळी दैनंदिन म्हणजे म्हणलं का आता सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत मुलांना, तर त्यांच्या ऍक्टिव्हिटी का असतात, खेळ असतं त्यांच्या दिनचर्या दिवसभराचे, काय त्यांना मूवी वगैरे पाहणं असले आहे. जसं की शाळा वगैरे असली तर आमचं सकाळी 5:30 रुटीन सुरू होतं. 5:30 मुलं उठवणे, मग त्यांचं व्यायाम घेणं, त्यांचं परिसर, त्यांच्या शाळेचं आवरून घेणं, त्यांचे टिफिन वगैरे, मग हे रुटीन चालू असतं.
0: स्नेहालय संचलित स्नेहस्पर्श प्रकल्प आहे, नेमकं कोणत्या मुलावर वर्कआउट करतो?
1: आपले HIV मुलं तर मेन आहे, HIV बाधित मुलं आहे त्यांच्यावर काम करते आपले स्नेहस्पर्श प्रकल्प. रेड एरियातले मुलं आहेत, याच्यावर अनाथ मुलं आहेत, गरजू ज्यांना गरज आहे याच्यावर काम करते.
0: आणि आपल्या इथं टोटल मुलांची संख्या किती आहे?
1: टोटल आता 80 पर्यंत आहेत, 85.
0: अच्छा, तर आपण जे काही म्हणताय की तुम्ही एज अ केअरटेकर म्हणून, तुम्हाला किती वर्ष झाली तिथे काम?
1: मी 2010 पासून तर आतापर्यंत 15 ते 16 वर्ष झाले. स्पीकर म्हणून काम केलं खूप वर्ष, मग त्यानंतर केअरटेकरच्या पदावर.
0: आणि हाऊसकीपर म्हणून तुम्ही वर्कआउट करत होता, तर तिथे अनुभव कसा होता त्यावेळेसचा?
1: त्यावेळेचा असा होता का एवढं काही नाही, पण कामाशी काम.
0: आणि त्यातली त्यात म्हणलं तर मॅडम, अनुभव तुम्हाला सर्वात जास्त भावुक करून गेला तिथील, तर महिला मुलं किंवा लाभार्थी यांच्याशी जुळणं, एखाद्याचं खास नातं किंवा आठवण श्रोत्यांसोबत तुम्ही शेअर कराल का, ते आम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल.
1: हो, मी काही दिवस म्हणजे 2000 लगभग, मला ते डेट नाही आठवत, पण काही महिने मी गावाकडे गेले होते 4 महिने. त्याच्यामध्ये एक मुलगी होती, म्हणजे ज्यावेळी मी मुलींकडे काम करायचे त्यावेळी एक मुलगी होती, म्हणजे ती मुकबधीर आहे, ती पण अजून बी आहे. ती मुलगी मी जेव्हा सकाळी 10 ते 10:30 दरम्यान मी गेटच्या बाहेर पडले होते माझं सामान घेऊन, त्यावेळी ती मुलगी 10:30 पासून ते रात्री 9:30 पर्यंत गेटवर बसलेली होती.
0: अच्छा,
1: म्हणजे ती तिची अपेक्षा अशी होती ती येणार आहे, ती हॉस्पिटलला वगैरे कुठेतरी मुलं घेऊन गेली आहे, मुली घेऊन. तर त्यावेळी मग ती जात कोणाचं ऐकतच नव्हती, किती केअरटेकर आले, किती कोण आलं, तिची आईच सुद्धा ऐकत नव्हती ती येणार आहे का. की ती सांभाळायला माझ्याकडे होती, तर मला संध्याकाळी 10 वाजच्या दरम्यान वॉचमॅनने फोन केला का, मॅडम ही पोरगी ऐकत नाहीये, कोणाचं जातच नाही ते आतमध्ये. जेव्हा मी तिच्या व्हिडिओ कॉलवर बोलले त्यावेळी ती आतमध्ये पोरगी गेली होती.
0: अच्छा, तर या कामात संयम, माया आणि जिव्हाळा किती महत्वाचा असतो तुमच्या दृष्टीने, कसं सांगू शकतो?
1: खूप असतं, म्हणजे ते मुलं आपण जवळ घेतले तर त्या मुलांना आपण एक आत म्हणजे हे म्हणतो मायाचा हात दिला तर ते मुलं आपला जवळ येतात. त्यावेळी मला खूप वेगळं वाटलं, ती पोरगी इतका वेळ थांबली होती, दिवसभर जेवली नाही काही नाही, तर मला असं वाटलं मी काहीतरी थोडं तरी चांगलं काम करत आहे.
0: अच्छा, तर मॅडम आपण तिथे स्नेहस्पर्श प्रकल्पामध्ये विद्यार्थ्यांना जॉयफुल लर्निंग किंवा त्यांना एक सिक्युअर वातावरण ठेवण्यासाठी तुम्ही काय करता ऍज अ केअरटेकर म्हणून?
1: माझ्याशी जेवढं होते तेवढं मी त्यांना सांभाळून घेण्याचा प्रयत्न करते. माझ्या संस्थेच्या नियमात जे बसेल ते रूल फॉलो करण्याचा प्रयत्न करते मी. आणि माझ्याकडून त्या मुलांना काही इजा होईल ते मी भरपूर काळजी घेत. मुलांच्या ज्यावेळी मुलांना आता उन्हाळ्याच्या सुट्टी आहेत, सकाळी त्यांचं नाश्ता आंघोळ वगैरे झाली, नाश्ता झाला त्यानंतर त्यांचं ऍक्टिव्हिटी असतो रूममध्ये, जसं की कॅरम. जसे आता दुपारी ऊन असतं भरपूर, 4 वाजेपर्यंत ऊन असतं, त्यावेळी आम्हाला रूममध्येच असे ऍक्टिव्हिटी घ्यावं लागतं, कॅरम काहीतरी विंडोज गेम घ्यावं लागतात घरच्या घरी बसल्यावर रूममध्ये.
0: पण आपण बेसिकली एज्युकेशनवर सुद्धा त्यांना फोकस करत असतो, त्यावेळी तुम्ही कसल्या ऍक्टिव्हिटी घेतात शाळेतून आल्यावर? मुलं
1: शाळेतून आल्यावर तसं की त्यांना वेळच भेटत नाही. काय होतं, 4:30 ला त्यांना शाळेतून येतात, त्यांचं 15-20 मिनिटं त्यांचं आवरण्यात प्रेस होण्यात वेळ देतो आम्ही. त्यानंतर नाश्त्याचा टायमिंग काय 5-6 वाजेपर्यंत आम्ही त्यांना 5:30 पर्यंत खेळून देतो. त्यानंतर ग्राउंड ऍक्टिव्हिटी असतं त्यावेळी, मग त्यामध्ये कबड्डी खो खो काय असे ग्राउंड गेम असतात. त्यानंतर आम्ही त्यांना प्रेस होऊन 15 मिनिटं मग प्रार्थना टायमिंग असतं आमचा. त्यानंतर जेवण असतं, जेवण झाल्यानंतर 8 नंतर परत अभ्यासाला बसवतो आम्ही, 9 ला परत त्यांचं दूध असतं, 9:30 ते 10 त्यांना आराम टायमिंग असतं झोपायचं.
0: तर मॅडम एक काम करत असताना सर्वात मोठी आव्हाने कोणती आली आणि त्यावर तुम्ही कशा प्रकारे मात केली एखादं सांगू शकता?
1: त्याच्यामध्ये असं आहे का, काम करत असताना ज्यावेळी एखादे पालक येतं, विद्यार्थ्यांचं पालक येतं, त्यावेळी म्हणतं का माझ्या मुलाला वाचताच येत नाही, तुम्ही काय काम करता, त्यावेळी थोडस विचार पडतं का काम करतो आपण, काय हे करतोय आपण, तर वेळोवेळी टायमिंग देतोय त्या मुलांना, आपल्याशी जेवढं होमवर्क आता ते करून घेतोय, वाचन करून घेतोय, का मुलगा असा मागं पडतोय, थोडस विचार येतं, थोडस हे वाटत.
0: त्यानंतर तुम्ही काय करता?
1: त्यानंतर त्या मुलाला आपण सेपरेट घेऊन त्याला अजून वाचन करण्याची किंवा त्याला येत नसेल जोडाक्षर आपण वाचून घेण्याचं हे करतो, आपण स्वतः वाचून नंतर त्याला सांगणं हे करण्याचा प्रयत्न करतो.
0: आणि मग त्यांचे पालक जेव्हा असा रिस्पॉन्स देतात तुम्हाला, प्रतिक्रिया करतात, तेव्हा तुम्ही पालकांना कसं समजावून सांगताय?
1: थोडस वाटतं वाईट, पण ठीक आहे, आम्ही लक्ष देतो म्हणतो त्यांना, आमच्याकडून काही कमी राहिलं असेल किंवा दुर्लक्ष झालं असेल तर अजून फोकस देतो. पालक आल्यानंतर आम्ही त्यांच्याशी बोलतो का ठीक आहे तो थोडस मस्तीखोड आहे पण आम्ही त्याच्या अभ्यासावर लक्ष देत असतो, पण आमच्याकडून काही दुर्लक्ष गेलं असेल तर आम्ही अजून लक्ष देतो असं सांगत असतो आम्ही पालकांना.
0: की एखाद्या विद्यार्थ्याच्या जीवनात सकारात्मक बदल झाले आहेत की जेणेकरून तुम्ही त्या विद्यार्थ्याची काउन्सिलिंग केली त्यानंतर त्याच्या जीवनात काहीतरी बदल झाले?
1: हो, असे भरपूर मुलं आहेत जे मी 2010 आता सांभाळत होते. मी जास्त तर नाही म्हणू शकत, हॉटेल मॅनेजमेंट वगैरे ह्या जॉबला मुलं लागू गेलेले आहेत. आतापर्यंत ते कार्य करत आहेत आणि चांगला पगार घेत आहेत.
0: एखाद्या विद्यार्थ्याचा अनुभव सांगू शकताय?
1: आता जास्त लांब जात नाही, आपली साक्षी नरोडेच आहे, आपली विद्यार्थीन आहे, ती माझ्या गटात होती सांभाळायला. मी तिची केअरटेकर होती त्यावेळीच्या अनुभवात. साक्षी किती पुढे गेलेली आहे म्हणून तेच थोडक्यात.
0: मग तुम्ही तिला कशा प्रकारे प्रोत्साहन दिलं?
1: गाणे तर मला काही येत नव्हते, ते सर शिकवायचे चंद्रकांत सर, तर मला फक्त तिच्यासोबत व्यवस्थित बोलणं. ती माझ्याशी एकदम क्लोज होती आणि मला व्यवस्थित गाणी येत नाही, पण मी तिला सांगायचे गाण्याची बोलण्याची पद्धत कशी असती, कसं आपला आवाज पाहिजे, आपण स्टेजवर गेल्यानंतर कसं आपण उभं राहायला पाहिजे, हे थोडक्यात मी तिला प्रोत्साहन करायचे. गाणे मला स्वतःलाच येत नाही तसं,
0: म्हणजे आपण पुश करणेच फक्त. वर्कआउट जरी केलं तरी विद्यार्थी नक्कीच यशस्वी होतात. तर जसं की मॅडम तुम्ही आताच म्हटले, हॉटेल मॅनेजमेंट मध्ये सुद्धा काही विद्यार्थी गेले आहेत, तर त्यांच्याविषयी काही सांगू शकताय का?
1: एक मी सांगू शकते, एक मुलगा होता आणि तो कसा म्हणजे खूप लहान होता तो मुलगा, म्हणजे जेव्हा माझ्याकडे होता तेव्हा. त्यानंतर तो दुसरे वयोगटात गेला. वयोगटात गेल्यानंतर तो 10वी झाली त्याची. 10वी झाल्यानंतर तो मग त्यांनी 10व्यानंतर मग ते हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केला. पण बँगलोरला काही पाठवले होते, त्यानंतर तिथे त्याला जॉब लागला.
0: स्नेहालय संचलित स्नेहस्पर्शमध्ये काम करताना तुम्हाला सर्वात मोठं समाधान कशातून मिळते?
1: मी माझं काम प्रामाणिक करणं, दिलेलं काम मी प्रामाणिकपणे करणं, पूर्ण करण्याचा प्रयत्न करते. हो, समाधान मिळतं आणि मला काय नवीन नवीन शिकण्याची एक इच्छा राहते. कायम असं वाटतं का नवीन नवीन काहीतरी शिकत राहावं मुलांसाठी किंवा आपल्या ह्याच्यासाठी.
0: तर मॅडम, स्नेहालय परिवाराबद्दल तुमच्या मनात काय भावना आहे?
1: स्नेहालय खूप छान संस्था आहे आणि मी स्नेहालयमध्ये जोडल्यापासून खूप माझ्या जीवनात म्हणावं म्हणजे माझे दोन्ही मुलं मी इथं शिकलेले आहेत स्नेहालय इंग्लिश मिडियममध्ये, आणि खूप छान घडलेले आहेत माझे स्वतःचे मुलं बी, आणि स्नेहालय परिवार खूप छान आहे. स्नेहालय संस्था एक खूप छान संस्था आहे आणि ती वेगवेगळ्या याच्यावर काम करते, जसं की मुलांचं असेल, बालकल्याण समितीमार्फत त्यांना ॲडमिशन करणं असेल, महिलांचं पुनर्वसन करतं, त्या प्लस 18 वर्षाच्या पुढच्या मुली आहेत त्यांच्यावर पुनर्वसन करतं, वेगवेगळ्या प्रोजेक्टवर काम करतं. स्नेहालय खूप हे आहे, ग्रेट आहे. आणि
0: तर मॅडम, तुम्ही स्नेहस्पर्श प्रकल्पामध्ये आल्यानंतर तुमच्यामध्ये काय चेंजेस झालेत का?
1: माझ्यामध्ये चेंजेस म्हणलं का, मला खूप म्हणजे आधी मला खूप बोलायची सवय खूप कमी होती. मी स्नेहालयमध्ये आल्यानंतर बोलायला लागले मी जास्त, मेन म्हणजे स्टेज डेअरिंग नव्हती माझ्यामध्ये. स्नेहालयमध्ये आल्यानंतर वेगवेगळ्या ट्रेनिंग घेतल्यानंतर आणि त्यानंतर मला स्टेज डेअरिंग वाढली मेन म्हणजे. असं मला समोर कोणी जास्त बोलायचं म्हणलं तरी मला जास्त हिंमत नव्हती होत, मेन म्हणजे आता मी बोलायला लागले माझ्यामधला बदल. कार्यक्रम कसा चांगला व्हावा त्यासाठी मी मेन तर माझा प्रयत्न हे राहतं. माझ्याकडे दिलेली जबाबदारी तर मी पार पाडते, पण दुसऱ्याला कसं मदत होईल माझ्याकडून ते प्रयत्न मी कायम करत राहते. आम्हाला जसं की म्हणलंय आता कार्यक्रमाला इतके वाजता मुलं घेऊन यायचे, त्या कार्यक्रमाला त्याच टायमिंगला 10 मिनिटं अगोदर पोचण्याचा प्रयत्न मी करत असते. कधी
0: समाजसेवा करण्याची अगोदर इच्छा होती का?
1: नाही, असं काही नव्हती माझी समाजसेवा करण्याची इच्छा. तर फक्त मी एक जॉब करावं त्या दृष्टीने मी इथं आले होते. पण ज्यावेळी मी स्नेहालयशी जोडले गेले तर मला वेगवेगळ्या अनुभव येत गेला, वेगवेगळ्या याच्यावर येऊन गेल्या. त्यानंतर मला मुलांची आवड निर्माण तयार झाली. मग त्यानंतर मी मला असं वाटलं का आपण पुढचं बी शिक्षण घेतलं पाहिजे याच्यावर. मग माझं आता BSW चालू आहे.
0: अच्छा.
1: आता मी BSW करत आहे. आणि मला जास्त हे समाजसेवा करण्याची निर्माण जास्त इच्छा व्हायला लागली, म्हणजे असं आवड निर्माण तयार झाली आणि ते मी काम करत भी आहे म्हणून आता सध्या माझं शिक्षण चालू आहे त्याच्यावर.
0: अच्छा, तुम्ही कसा निर्णय घेतला की आता ह्या स्टेप मध्ये सुद्धा आपण बीएचडब्ल्यू केलं पाहिजे, तुम्हाला कुठून प्रेरणा मिळाली?
1: मला प्रेरणा देणारे आहे आमचे चंद्रकांत सर, त्यांनी मला सांगितलं तुम्हाला यात आवड आहे तर तुम्ही बीएचडब्ल्यू एमएडब्ल्यू केलं पाहिजे. त्याच्या अगोदर मी वायसीएम मधून 12वी कम्प्लीट केली. मी ज्यावेळी इथं स्नेहालयात आले होते त्यावेळी माझी 3रीच झालेली होती.
0: अच्छा,
1: मग त्यानंतर केअरटेकरचं जॉब करणं तेव्हा 2010 असा होता नियम होता का शासनाचा, केअरटेकरचं जॉब करणं म्हणजे तर 12वी तरी कमीत कमी लागतं. मग मी 12वी कम्प्लीट केली. 12वी कम्प्लीट केल्यानंतर आता ह्याला बीएसडब्ल्यू ला ऍडमिशन घेतलं. बीएसडब्ल्यू आता सध्या चालू आहे.
0: अच्छा, खूप छान मॅडम की तुम्ही ह्या स्टेपला सुद्धा तुम्ही एक फक्त आपल्याला समाजसेवा करायची म्हणून नाही तर एक प्रॉपर समाजसेवा आपल्याकडून कशी गेली पाहिजे त्याकडे तुम्ही लक्ष देत आहे. खूप छान मॅडम. तर मॅडम या व्यतिरिक्त तुम्हाला आणखीन काही छंद आहे का जो तुम्ही आतापर्यंत जोपासलाय?
1: खेळ म्हणजे असं मला खेळामध्ये म्हणजे बॅडमिंटन खूप आवडतं मला. जिथे मी मुलं मला बॅडमिंटन दिसलं का मुलं तरी खेळत असले मी खेळत राहते. आणि कुकिंग ची तर मला आहेत, मला वेगवेगळे पदार्थ बनवणं वेगळं दुसऱ्याला खाऊ घालणं असं मला खूप आवडतं.
0: अच्छा, तर मॅडम जसं की तुम्ही म्हणताय बॅडमिंटन तुम्हाला खेळायला आवडते, तर मग त्यावेळेस तुम्ही आता केअरटेकर म्हणून तिथं वर्कआउट करताय तर कसा वेळ तुम्ही काढता स्वतःला?
1: ज्यावेळी फ्री टाइम भेटतो ना, म्हणजे ज्यावेळी मुलं खेळत असतात त्यावेळीच खेळण्याचा मी प्रयत्न करते का की सोबत कोणीतरी पाहिजे किंवा आम्ही रेडी स्टाफ असलो तरी आम्ही खेळत राहतो.
0: तर मॅडम जर आपल्या स्नेहस्पर्श प्रकल्पामध्ये कोणाला जर यायचं असेल तिथे जर व्हिजिट करायची असेल आणि तुमची जर काही मदत त्यांना होत असेल तर ते आपल्याशी कसा संपर्क साधू शकतात?
1: मी तिथला ऍड्रेस घेऊन मॅप पाठवू शकते त्यांना, मॅपद्वारे हे करू शकते किंवा लिमळक काय वैष्णव भी म्हणतात लिमळक साईडला रेणू गाय वैष्णवी माता मंदिर आणि तिथला कॉन्टॅक्ट नंबर 90111100005 या क्रमांकाने आम्हाला संपर्क साधू शकता. 90111100005
0: नक्कीच मॅडम. जर कोणी इच्छुक असेल तर नक्कीच आपल्या स्नेहस्पर्श प्रकल्पामध्ये ते व्हिजिट करतात आणि जे काही त्यांना माहिती लागत असेल तर ते नक्कीच मिळवण्याचा प्रयत्न करतात. तर आपण एक आपल्या संस्थेकडून किंवा आपल्या स्नेहस्पर्श प्रकल्पाकडून आणि तुमच्याकडून इतरांना काय मेसेज देऊ इच्छित आहे, काय संदेश देतात?
1: मी तर हेच म्हणेन का समाज कार्यामध्ये या समा म्हणजे यामध्ये खूप हे आहे, आपण आपण कसं समाज कार्य करायचं ते समजून येईल थोडक्यात. आपल्याला बी थोडं समाधानी वाटेल का या कार्यामध्ये आल्यावर, काय अनुभव भरपूर भेटेल. व्यसनापासून दूर राहा, समाज कार्य करा आणि समाज कार्यामध्ये या.
0: तर मॅडम आपल्या जसं की तुम्ही सांगितलंय सामाजिक कार्यामध्ये या किंवा व्यसनापासून दूर राहा, परंतु आता आपल्या स्नेहस्पर्श प्रकल्पामध्ये अनेक विद्यार्थी आहेत की जसं की आपल्या एकल पालक आहेत ज्यांना पालक नाही, काही लालबत्ती भागातील विद्यार्थी आहेत, तर तुम्ही त्यांच्याशी कशा प्रकारे संगत घालतात की भेदभाव केला जातो का?
1: नाही, भेदभाव नाही केला जात. असं शक्यता असे मुलं आढळून येत नाही असं व्यसन वगैरे करणारे. एखाद्या बायचान्स आढळलं तरी त्याला आपण काउन्सिलिंगच्या मार्फत, त्याला समजून सांगण्याच्या मार्फत, त्याला होणाऱ्या पुढच्या धोक्याच्या बाबत आपण समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. नाही तिथून काय झालं तर व्यसनमुक्त इथं आपण त्यांना पाठवतो. असं काही नाही, भेदभाव नाही केला. सर स्नेहालय आपली एक फॅमिली आहे म्हणलं ते फॅमिली सारखे राह.
0: तर धन्यवाद मॅडम आपल्याशी बोलून खूप छान वाटलं. मंडळी आत्ताच आपल्या सोबत होत्या कौशल्या चंद्रकांत शेंबडे मॅडम ह्या स्नेहालय संचलित स्नेहस्पर्श प्रकल्पात केअरटेकर म्हणून कार्य करणाऱ्या. आज आपण त्यांच्या जीवन प्रवासाबद्दल, कामाच्या अनुभवाबद्दल आणि आयुष्यातील सुंदर आठवणी छान मनमोकळ्या गप्पा मारल्या. मॅडम आज तुम्ही दिलेल्या वेळेबद्दल मनपूर्वक धन्यवाद. इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: आपले सर मला नेहमी विचारतात की तुला शिक्षक का व्हायचे. तर सर, एक सुशिक्षित व्यक्ती एक कुटुंब घडवतो, पण एक शिक्षक अनेक पिढ्या घडवतो, म्हणून मला शिक्षक व्हायचे.
1: माग

0: स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प, विधवा, परित्यक्ता, बालमाता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प. महिलांसाठी निवास, भोजन, कायदेशीर सल्ला व समुपदेशन. अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मी आरजी वैशिल आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकरांना आपल्या सर्वांना माहितीच आहे, स्नेहालय संस्था ही आपल्या अहिलेनगर मधील एक सामाजिक आणि नावाजलेली संस्था आहे. या संस्थेमध्ये अनेक प्रकल्प राबवले जातात. त्याचबरोबर आपल्या अहिल्यानगर मध्ये स्नेहालय संचलित सक्षमा हा एक प्रकल्प आहे. संघर्षातून सक्षमाकडे परिवर्तनाची नवीन दिशा देणारा हा सक्षमा प्रकल्प. आरोग्य सेवा क्षेत्रामध्ये स्वतःचं उज्ज्वल भविष्य घडवायचं आहे का, तर तुमच्यासाठी स्नेहालय संस्थेच्या सक्षमा प्रकल्पामार्फत सुवर्ण संधी उपलब्ध आहे. सक्षम प्रकल्पांतर्गत कौशल्य आधारित प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू करण्यात आले असून त्यामध्ये बेड साइड नर्सिंग असिस्टंट हा एक कोर्स आहे. त्याचबरोबर गृहरुग्ण सहाय्यक या अभ्यासाचा समावेश केलेला आहे. या प्रशिक्षणाची खास वैशिष्ट्य म्हणजे 90 दिवसाचे हे प्रशिक्षण आहे. त्याचबरोबर 20% सैद्धांतिक आणि 80% प्रत्यक्ष प्रशिक्षण असणार आहे. त्याचबरोबर अनुभवी डॉक्टर, नर्स आणि प्रशिक्षकांचे मार्गदर्शन असणार आहे. यामध्ये संवाद कौशल्य, शिस्त, सेवाभाव आणि व्यक्तिमत्व विकासावर विशेष भर दिला जाणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर रोजगार मार्गदर्शन आणि प्लेसमेंट सहाय्यक सुद्धा करणार आहेत. तसेच निवास आणि भोजनासह पूर्ण मोफत प्रशिक्षण असणार आहे. यामध्ये वयोमर्यादा आहे 18 ते 45, किमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सेवा क्षेत्रात काम करण्याची तयारी आणि जिद्द असणे आवश्यक आहे. प्रशिक्षणानंतर खासगी आणि शासकीय रुग्णालये, नर्सिंग होम, वृद्ध सेवा केंद्र तसेच होम केअर सेवा संस्थांमध्ये रोजगाराच्या उत्तम संधी उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळे आजच सक्षम प्रकल्पामध्ये प्रवेश घ्या, ऍडमिशन सुरू आहेत. सक्षम म्हणजे केवळ प्रशिक्षण नाही तर आत्मविश्वासाने, स्वाभिमानाने आणि सन्मानाने जगण्याची नवीन दिशा आहे. जर तुम्हाला सक्षम प्रकल्पामध्ये ऍडमिशन घ्यायचे असेल तर सक्षम प्रकल्पाचा संपर्क क्रमांक आहे 90 11 26 483. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 90 11 26 483. तर आजच पाऊल उचला तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि नक्की आपणही आपले आयुष्य घडवू शकतो हा निश्चय आपल्या मनामध्ये ठामपणे आपण निर्धारित केला पाहिजे. तर आपण आता सक्षम प्रकल्पाबद्दलची योग्य ती माहिती ऐकली आहे. यानंतर वेळ झालेली आहे एक छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: बालविवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो. उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.
1: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मी आरजी वैशिल आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. मंडळी, स्नेहालय संस्था ही आपल्या सर्वांना माहितीच आहे. या स्नेहालय संस्थेमध्ये अनेक प्रकल्प राबवले जातात. त्यापैकी स्नेहालय संचलित बालभवन हा एक प्रकल्प आहे. तर या बालभवन प्रकल्पाविषयी आपण सर्व माहिती ऐकूया. आपल्या सोबत आहेत बालभवन प्रकल्पाच्या प्रकल्प व्यवस्थापक सौ उषा खुल्लम मॅडम.
3: नमस्कार मॅडम. नमस्कार, सौ उषा उमेश खुल्लम, बालभवन प्रकल्प व्यवस्थापक. बालभवन हा प्रोजेक्ट सेवा व्यवस्थेमध्ये नगर जिल्ह्यामध्ये अहिल्यानगर येथे चालतात. सेवावस्ती सुरुवातीला आपण त्याला झोपडपट्टी म्हणायचो, पण झोपडपट्टी न म्हणता आपण त्याला सेवावस्ती म्हणतो. कारण झोपडपट्टी हा शब्द उच्चारायला व ऐकायला सुद्धा चांगला वाटत नाही, तर म्हणून आपण त्याला सेवावस्ती हे नाव दिलं. त्या वस्तीमध्ये जे मुले युवक व महिला आहे त्यांच्याबरोबर आपण काम करतो. आरोग्य, शिक्षण, संस्कार या तीन विषयाला धरून आपण सेवावस्तीमध्ये काम करतो. मुलांना मुख्य शिक्षणाच्या प्रवाहात आणणे हा मुख्य उद्देश आमचा आहे. सेवावस्तीतील मुलांना, पालकांना व महिलांना शिक्षणाचे महत्व पटवून देऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे, त्यांचे जीवनमान उंचवणे हा मुख्य उद्देश आहे आपला. त्याचबरोबर मराठी, गणित, इंग्लिश हे तीनच मुख्य विषय आपण त्यांना शिकवतो. कारण जर मुलाला वाचता आलं तर तो लिहिल, त्याला पाढे आले तर त्याला गणित करता येईल, आणि एबीसीडी आली तर त्याला स्पेलिंग पाठ करता येईल, असा उद्देश धरून आपण या तीन विषयाला धरूनच मुलांचा अभ्यास घेत असतो. प्रत्येक बालभवनामध्ये 100 मुलं आहे, त्या 100 मुलांचे आपण नियोजन 50-50 गटामध्ये नियोजन केलेले आहे. कारण आपल्याकडे प्रत्येक सेंटरला एक केंद्र समन्वय, 2 टीचर व 2 पिअरदाई असतात. 2 टीचरला आपण 50-50 विभाजन केलेले आहे. पहिली ते 8वी पर्यंत आपण मुलांना तेथे शिकवतो. 9वी ते हायर एज्युकेशन पर्यंत मुलांना आपण मार्गदर्शन, काय त्यांच्या हॉबीज आहे त्यानुसार त्यांच्याबरोबर काम करतो. परंतु आम्ही 2 वर्षापासून 9वी व 10वीच्या मुलांना देखील ट्यूशन क्लास सुरू केलेले आहे. तसेच 12वीच्या मुलांना त्या त्या विषयानुसार आपण ट्यूशन क्लास देखील प्रोव्हाइड करतो. ज्या ज्या 12वीचे जे जे विषय मुलांना हार्ड जातात त्या विषयामध्ये आपण त्यांना ट्यूशन लावून देतो. कमी फीज मध्ये किंवा फ्री ऑफ कॉस्ट मध्ये सुद्धा ते काम करतो. सकाळी आपली स्कूल चालतं प्रत्येकी बांधून 20, तर याप्रमाणे 140 मुलांबरोबर सकाळी 10 ते 12 काम करतो. 140 मुलांबरोबर प्री स्कूल सुरू केलेले आहे. मुलांना लहानपणापासून शिक्षणाची आवड निर्माण व्हावी प्री स्कूल सुरू केलेले आहे. ते आपल्या पिअरताई घेतात, आपल्या पिअरताईने सुद्धा आम्ही काम करता करता शिक्षणाचे सुद्धा महत्व पटवून दिलेले आहे. पिअरताईंचे सुद्धा नाईट स्कूलला आपण ऍडमिशन करून दिलेले आहे. काही पिअरताई गेल्याच वर्षी 10वीची परीक्षा देऊन आता त्या 11वी मध्ये प्रवेश देखील त्यांनी घेतलेला आहे. ही आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. तसेच आपण मुलांचा नुसता अभ्यास घेत नाही, तर मुलांचे छंद काय आहे, त्यांच्या हॉबीज काय आहे याचाही अभ्यास करतो. आणि त्यानुसार आम्ही जसे शाळेमध्ये परीक्षा घेतल्या जातात, प्रथम घटक चाचणी, दुसरी घटक चाचणी, वार्षिक परीक्षा, या पद्धतीने सुद्धा आपण त्यांच्या परीक्षा घेतो. तसेच टॉय बँक हा सुद्धा उपक्रम आपण दर शनिवारी बालभवनामध्ये राबवतो. विज्ञानाची आवड निर्माण व्हावी यासाठी आपण विज्ञान कोपरा ही सुद्धा ऍक्टिव्हिटी दर बुधवारी घेतली जाते लहान गटासाठी व मोठ्या गटासाठी. त्याचप्रमाणे आपण शुद्ध लेखन ही पण ऍक्टिव्हिटी घेतो. मुलांचे अक्षर चांगले असावे, सुधारावे यासाठी शुद्ध लेखन ही पण ऍक्टिव्हिटी घेतो. मुलांसाठी आपण स्पोर्ट ऍक्टिव्हिटी, सायन्स एज्युकेशन, कल्चरल प्रोग्राम ह्या पण ऍक्टिव्हिटी आपण राबवतो. कारण मुलांना मुलांचे इतरही छंद जोपासले जावे यासाठी याही आपण ऍक्टिव्हिटी घेत असतो. तसेच वार्षिक सण सुद्धा आपण मुलांची आयोजित करत असतो. वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिथले महत्व आपण त्यांना पटवून देतो. या पद्धतीने आमचं बालभवनाचं काम चालतं. शाळेनंतर आपलं नाईट स्कूल असतं. नाईट स्कूल याच्यासाठी नाव दिलं की आपल्या बालभवनामध्ये जो मुला नियमित येतो तो प्रथम शाळेत गेला पाहिजे, आणि शाळेतून आल्यानंतर तो अभ्यास वर्गासाठी आपल्याकडे आला पाहिजे. त्याच्यासाठी आमचा नाईट स्कूलचा टाइम 4 ते 8:30 रात्री या दरम्यान आहे. म्हणूनच आपण त्याला नाईट स्कूल असे नाव दिलेले आहे. आणि त्यानुसार आपला वार्षिक, मंथली, डेली सुद्धा अभ्यासक्रम ठरलेला आहे त्या त्यानुसार विषयाचा. आणि त्या त्यानुसार आपले 2 टीचर मुलांचा तो अभ्यास घेत असतात. आणि त्याचबरोबर आपण त्यांचे वर्कबुक सुद्धा सोडून घेतो. जे शिकवलं आहे वर्कबुकच्या माध्यमातून ते सोडवतात. जो विषय समजला नाही वर्कबुक सोडवताना तो विषय आमचे टीचर पुन्हा समजून सांगतात. मुलांची आम्ही केस स्टडी सुद्धा लिहितो. कारण सुरुवातीला जेव्हा आम्ही मुलाचं ऍडमिशन करतो त्याच्यावर तो नोटीमध्ये फरक असतो, त्याच्या व्ह्यूअर मध्ये चेंजेस असतात, तो अस्वच्छ येत असतो. तर आम्ही त्यांना स्वच्छतेचे महत्व, शिक्षणाचे महत्व, वर्तणुकीचे महत्व समजून सांगतो. आणि त्याच्यामध्ये काय बदल झाला म्हणजे आला तेव्हा त्याची परिस्थिती कशी होती, आणि नंतर आम्ही त्याच्यावर काम केल्यानंतर तो त्याच्यामध्ये काय बदल झाले, तर यासाठी आमची एक केस स्टडी अशी, ती केस स्टडी सुद्धा आम्ही त्या मुलाचे गीत असतं. तसेच आमचे चंद्र पृथ्वी सूर्य या गटाने सर्व तीन गट पार केल्यानंतर स्कॉलरशिप सुद्धा गट आहे. या गटामध्ये सुद्धा आपले जे तिन्ही गट पार करून जो मुलगा येतो तो स्कॉलरशिप वर्गामध्ये जातो. कारण आजचं कॉम्प्युटर युग आहे, स्पर्धेचं युग आहे, तसंच स्पर्धेच्या युगात टिकलं पाहिजे यासाठी आपण स्कॉलरशिप हा वर्ग सुद्धा सुरू केलेला आहे. बालमुलाचा जो अभ्यासक्रम आहे तो आम्ही स्वतःच तयार केलेला आहे. कारण आम्हाला जसे जसे अनुभव येत गेले तसतसे आम्ही त्या अभ्यासक्रमामध्ये बदल करून तो अभ्यासक्रम आम्ही स्वतः बालमुल स्टाफने तयार केलेला आहे आणि आम्ही तो अभ्यासक्रम मुलांना डेली शिकवतो. या पद्धतीचं आपल्या सेवावस्थेमध्ये तसंच आपण जे हायर एज्युकेशनला मुलं आहेत त्यांच्यासाठी विद्यासहयोग हा सुद्धा उपक्रम सुरू केलेला आहे. स्नेहालयाने गेल्या 4 वर्षापासून विद्यासहयोग स्कॉलरशिप आपण देत असतो. ज्या मुलांची फी 40-50 हजार रुपये आहे अशा मुलांचे शिक्षण पैशामुळे कुठेतरी थांबले जाऊ नये यासाठी स्कॉलरशिप सुद्धा स्नेहालयाने स्कॉलरशिप सुद्धा सुरू केलेली आहे. तसंच भटेवाडा फाउंडेशन सुद्धा आपण त्यांना देव करतो. ही पुण्याची संस्था आहे. ते भटेवाडा फाउंडेशन सुद्धा आपण त्यांच्याशी संलग्न झालेलो आहे. तर असे गरजू जे मुलं आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आपण भटेवाडा फाउंडेशनचं स्कॉलरशिप त्यांना मिळून देतो. एवढंच नाही तर आपण मुलांना शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे, स्वतः उद्योग व्यवसाय सुरू केले पाहिजे असं आमच्या भरपूर यशस्वी गाथा आहे. तर त्याच्यामध्ये निलेश वाऱ्यावर असो, हिमा धारवडकर असो, राहुल वाऱ्यावर, शिवराय चौहान, नजफ पठाण, सभाषे अशा भरपूर मुली स्वतःचं शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या पायावर सध्याच्या उभे आहे किंवा 2 पैसे देखील त्या कमवत असं आमचं मुख्य ध्येय आहे. अनेक प्रोजेक्टच्या माध्यमातून आपण महिलांसाठी विविध कोर्स आयोजित करून त्या कोर्सच्या माध्यमातून त्यांनी 2 पैसे कसे मिळवले पाहिजे किंवा 2 पैसे त्यांच्या घरासाठी कसे उपलब्ध होतील, महिला व मुलींनी निर्यात पूर्ण करून 2 पैसे त्या कमवतात आहे. फॅशन डिझाईनच्या माध्यमातून महिला ड्रेस शिवण्याचे काम करत आहे. तसेच काही महिलांना मुलींना आपण जॉब सुद्धा प्रोव्हाइड करून दिलेले आहे. महिला सक्षमीकरण यावर सुद्धा आपलं काम चालतं. हा पूर्ण म्हणजे आपण जर ठरवलं त्या मुलाच्या एक त्यावर काम करून नाही चालत तर आपल्याला त्याच्या पूर्ण कुटुंबाबरोबर काम करावं लागतं. तसेच आपण त्यांच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देतो. कारण विविध प्रकारचे कॅम्प अवेअरनेस करून विविध कॅम्प सुद्धा आपण बालभवनामध्ये घेतो, मोफत मध्ये घेतो आणि त्याचा फायदा आपल्या परिसरातील लोकांना होतो. कारण बाहेर खूप जास्त जर एक चष्मा घ्यायचा म्हटला तर 1000-1200 रुपयाला पडतं, पण तोच चष्मा आपण 250-300 रुपयामध्ये आपण त्यांना उपलब्ध करून देतो. असे जनजागृती अवेअरनेस प्रोग्राम सुद्धा आपण घेत असतो. या पद्धतीने आपलं बालभवनाचं काम चालतं.
1: मंडळी, आताच आपण बालभवन प्रकल्पामध्ये कशा प्रकारे कामकाज चालते याविषयीची आपण संपूर्ण माहिती ऐकली आहे. यानंतर इथे वेळ झाली आहे एक छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
4: नमस्कार नगरकर, माझे नाव निधी नारायणे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा मी अर्जे वैशिले आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर स्नेहवार्ता या शो नंतर आता वेळ झाली आहे दुपारच्या आपल्या खास कार्यक्रमाची रूपरेषा जाणून घेण्याची. माहिती, मनोरंजन, ताज्या घडामोडी आणि खास मुलाखती, तर राहा आमच्या सोबत कारण पुढील प्रत्येक कार्यक्रम असणार आहे खास तुमच्यासाठीच. मंडळी दुपारी 2 वाजता आपण ऐकणार आहोत हार्मोनियम द परफेक्ट ट्यून हा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. सादर करते आहेत मकरंद करवंडीकर आणि धनश्री करवंडीकर. त्यानंतर सायंकाळी 4 ते 7 या वेळेमध्ये आपण ऐकणार आहोत सांजरंग हा कार्यक्रम. यामध्ये दिवसभरातील ठळक बातम्या, मराठी प्रादेशिक बातमीपत्र, त्याचबरोबर महत्त्वाच्या घडामोडी, स्पोर्ट्स, बॉलिवूड आणि सोशल मीडिया अपडेट्सचा रंगतदार संगम. आणि हे सगळं घेऊन आज आपल्यासोबत असणार आहेत आर जे अनु. त्याचबरोबर सायंकाळी 7 ते 8 या वेळेमध्ये आपण ऐकणार आहोत नगर डायरी. या शोमध्ये आपण ऐकणार आहोत डॉक्टर मानसी कांबळे यांची मुलाखत. आपल्यासोबत असणार आहेत अर्जे अनु. त्याचबरोबर रात्री 10 वाजता चिरंतन गाणी हा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. आपल्यासोबत असणार आहे सादरकर्ते श्रीकृष्ण कुलकर्णी. नगरकर स्नेहवार्ता या शो नंतरच्या संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा आपण ऐकली. यानंतर वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया नव्या उत्साहासोबत, नव्या विषयासोबत. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी हार्मनी द परफेक्ट ट्यून यामध्ये आज आपण ऐकणार आहोत आपल्याच नगरचे संगीतकार आणि तबलावादक धनंजय आणि गायिका कविता खरवंडीकर यांच्या आठवणी त्यांच्याच आवाजात.
1: नमस्कार. हार्मनी द परफेक्ट ट्यून या भारतीय अभिजात संगीताला वाहिलेल्या चॅनलच्या रसिक दर्शकांचं मनपूर्वक स्वागत. मी गायिका कविता खरवंडीकर
2: आणि मी धनंजय खरवंडीकर, संगीतकार आणि तबलावादक. या 40 वर्षांच्या सहजीवनात आणि सांगीतिक प्रवासात अभिजात संगीतातल्या विविध रूपांमधून नादविश्वाचा वेध आम्ही घेत आहोत आणि हे अनुभव तुमच्याबरोबर शेअर करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. ही मैफल अशीच उत्तरोत्तर रंगत जाणार आहे तुमच्या सहभागातून. तर सादर करत आहोत
3: हार्मनी द परफेक्ट ट्यून.
1: नमस्कार मंडळी. ज्याप्रमाणे आषाढी एकादशीला पंढरीच्या पांडुरंगाचा ध्यास आपल्या सर्वांनाच लागतो, त्याप्रमाणेच आम्हा संगीत प्रेमींना नादाचा ध्यास लागतो. आणि या ध्यासावरती, नादाच्या ध्यासावरती एक फार सुंदर अर्थपूर्ण अशी कविता धनंजयनी लिहिली आहे. नादाचाच ध्यास नाद हाच श्वास, नादाचाच ध्यास नाद हाच श्वास, नादाचाच वसा घेतलासे. नादाचेच ध्यान नाद अवधान, नादाचाच सागर पोहत असे. नादाचीच सृष्टी नाद हाच मंत्र, नादाचीच पूजा बांधत असे. नादाचाच बंध नाद हाच छंद, नादाचाच प्रसाद वाटत असे. वा वा, काय सुंदर उपमा आहे ही. नादाचाच प्रसाद वाटत असे. आणि मला वाटतं ह्या भागामध्ये आम्ही आमचे गुरुजी पंडित विनायकराव थोरात, म्हणजेच छोटू काका, ज्यांना आम्ही छोटू काका म्हणत होतो, त्यांच्याबद्दल बोलणार आहोत. आणि त्यांनी हा नादरूपी प्रसाद आम्हाला दिला.
2: ते आता मी आपले सर्व गुरुजन काय सगळ्यांनी
1: मी आम्ही अशासाठी म्हणते की धनंजय जरी लौकिकार्थाने त्यांचा शिष्य असला तरी त्यांनी माझ्यावर, श्रुतीवर, धनंजय बरोबरच आणि आमच्या घरातल्या सर्वांवरच पुत्रवत प्रेम केलं. अतिशय एक निर्मळ असं व्यक्तिमत्व, ऋषितुल्य व्यक्तिमत्व त्यांच्या रूपाने आमच्या आयुष्यात आलं. त्यांच्याकडे कधी गेलं तरी त्यांची ती स्नेहार्द्र नजर आम्हाला अतिशय सुखावून जात असे. त्यांच्याकडे गेल्यावरती धनंजयचं आणि त्यांचं तालासंबंधी बोलणं चालायचं. कित्येक वेळेला त्यांनी त्यांचे आयुष्यातले कितीतरी किस्से सांगितले. आणि जरी आपल्याला ते नाट्यसंगीताला साथ संगत करणारे म्हणून परिचित असले तरीसुद्धा त्यांनी शास्त्रीय संगीतालाही तेवढीच साथ संगत केलेली आहे. पंडिता मोगूबाई कुर्डीकर आणि
2: मोगूबाईंची एक आठवण तुला माहिती आहे ना, की त्यांना आकाशवाणीवर सांगितलं गेलं की विनायक थोरात तुमच्या बरोबर आहेत साथीला, तर त्यांना प्रश्न पडला की हे कोण आहेत. मग त्यांना सांगितलं तिथल्या अधिकाऱ्यांनी की ते रामकृष्णबुवा पर्वतकरांचे शिष्य आहेत आणि खापूरमामा पर्वतकर आणि मोगूबाईंचा खूप घनिष्ठ संबंध होता. म्हणजे खापूरमामांकडनं मोगूबाईंनी, माईंनी खूप काही गोष्टी घेतल्या होत्या तालाशी संबंधित, त्यामुळे त्या एकदम खुश झाल्या. अरे प्रश्नच नाही, त्यांना बसू द्या माझ्यावर, असं सांगितली होती आठवण छोटू काकांनी.
1: तर या अशा आठवणींचा खजिनाच आहे आमच्याकडे. पण नाट्यसंगीताबद्दल बोलायचं तर नगरला सुद्धा कीर्तीताईंच्या बरोबर, जयमालाबाईंच्या बरोबर ते आले होते आणि तो सगळा
2: आपण सांगितलेला किस्सा,
1: तो किस्सा आपल्याला ज्ञात आहेच. म्हणजे त्याच्याविषयी इतकं एकरूप झालेलं गाणं आणि तबल्याचं इतकं एकजीव झालेलं सगळं आम्ही अनुभवलेलं आहे. ह्याची देही, याची डोळा, त्याच्यामुळे आमच्यासारखे भाग्यवान ते आम्हीच असं आम्हाला वाटतं. छोटू काकांवरती एक फार सुंदर कविता धनंजयनी केली आहे, त्यांचं व्यक्तिमत्व दर्शवणारी. स्वभाव निर्मळ मुद्रा प्रेमळ नितळ भाव अन वाचा कोमळ तरल नाद अन करुणेचे जळ सूर ताल लय सत्वाचे बळ आनंदाचे निधान आनंदाचे निधान केवळ उजळून गेले संगीत सकळ. वा वा क्या बात है. फार फार सुंदर फार सुंदर
2: लिहिले. सत्वाचे बळ हे खरंच त्यांच्याविषयी, कारण नाट्य जी हे जे क्षेत्र आहे नाट्य किंवा सिनेमा हे क्षेत्र तसं निसरड आहे ना.
1: बरोबर. मला आठवत आहे का त्यांच्या मुलाखतीत गांधर्व महाविद्यालयातल्या त्यांनी सांगितलं होतं की तबला हे माझं संगीत हे माझं व्हिटॅमिन आहे. मला इतकी ती उपमा आवडली की व्हिटॅमिन ही आपल्याला सतत लागणारी गोष्ट आहे आणि संगीत हेच त्यांच्यासाठी व्हिटॅमिन होतं. तर आता धनंजय तू गुरुजी
2: करुणेचे जळ परत आपण तेही अनुभवलंय अनेक वेळेला की जुन्या आठवणी काढता काढता त्यांच्या डोळ्यातून अश्रू पाझरायचे आणि अगदी की जुने जुने लोक आठवून त्यांच्याबरोबर ज्यांनी वाजवलं होतं जगन्नाथबुवा पंढरपूरकरांबरोबर त्यांनी वाजवले अगदी किशोरीताईंच्या बरोबरपर्यंत माणिकबाई छोटा गंधर्व मुख्य म्हणजे मला हे आवर्जून सांगायचंय की छोटू काकांच्या तबल्याकडे मी आकृष्ट कसा झालो तर छोटा गंधर्वांच्या ज्या रेकॉर्ड्स आहेत कोण तुझं सम सांग नंतर लाल शाल जोडी
1: पायी
2: खडावा चटचट करी ती तर ह्याच्यातनं त्याच्या बरोबरीनी चालणारा जो तबला आहे तो ऐकत ऐकत आपण त्यांच्या जवळ गेलो त्यांच्या
1: बरोबर
2: आणि त्यांची ओळख व्हायला आणि त्यांच्याकडनं शिक्षण घेण्यासाठी सध्याचे प्रथितयश म्युझिकॉलॉजिस्ट आणि कलाकार डॉक्टर दिग्विजय वैद्य हे मला घेऊन गेले होते त्यांच्याकडे आणि त्यांनी मी त्यामुळे छोटू काकांशी बांधला गेलो आणि मग त्यातनं शिक्षण सुरू झालं. पण मुळात त्यांच्याकडे आकर्षीला जाण्याच्या तीन फार महत्वाच्या गोष्टी मला आठवतात. एक तर ना त्यांची तबल्यावर पडणारी खणखणी थाप आणि थाप कशी तर ती स्वरात मिसळणारी थाप आणि ही पूर्वी थिरकवा खासाहेबांची थाप होती अशी. हा तर म्हणजे आता उदाहरणार्थ द्यायचं तर ही जी ती तानपुऱ्यात मिसळणारी थाप आहे आणि त्यांची अशी ती हुकमी थाप बसायची आणि अगदी बारक्या छोट्या तबल्यावर सुद्धा बसायची जी तबलावादकांच्या ते लक्षात येईल की फार मुश्किल असतं मोठ्या तबल्या त्या मानाने सोपी आहे जर जसजसा तबला छोटा होत जातो तसतसं त्याच्यावर थाप बसणं. आता थापेचे सुद्धा ही साधी थाप आहे ही सहज मारू शकतं कुणी पण ही जी थाप
1: आहे
2: या थापेची जी आस आहे ती या थापेला नाही.
1: बरोबर.
2: तर हे छोटू काकांचं वैशिष्ट्य मला पहिलं जाणवलं
1: आणि ते तू पुष्कळस आत्मसात केलंय असं मला वाटतं.
2: माहिती हा जन्म आपला माहित नाही आपल्याला पण दुसरी गोष्ट त्यांचा धातींताडा. पूर्वी मला असं आठवतंय की आपला एक मित्र अमेरिकेहून आला होता तर तो सांगत होता की अरे छोटू काकांचा जो धातींताडा होता तो निजामुद्दीन खा साहेबांच्या खालोखाल इतका तो तयारीने वाजायचा धातींताडा आणि हा थोडासा प्रयत्न आपण करूया. हा

हे या प्रकारचं जे त्यांचं धातींताडाचं काम होतं आणि त्याच्यात ते कितीतरी व्हेरिएशन सतत करायचे ही दुसरी गोष्ट. आणि तिसरी गोष्ट त्यांची धीरधीर जो त्यांचा जायचा अतिशय स्वच्छ. म्हणजे मी तसा त्या वजनाने म्हणजे आता ते अगदी हमखास पद्धतीने तीन तालात आणि एक ताल अशा दोन्ही मध्ये तो धीरधीर वापरायचे. तर त्याचं उदाहरण मी फक्त दाखवतो एक दोन आवर्तनामध्ये.

0: असा हा जो धीरधीरचा त्यांचा जो प्रयोग असायचा आणि खरंच अगदी नाद मधुर असं त्यांचं वादन होतं. तर मी एक मागे लेख पण त्यांच्यावर लिहिला होता की त्यांच्या वादनातनं जाणवणारं लालित्य. तर ते गाय म्हणजे नाट्यगीताला हे नाट्यगीताचं नाट्यगीतामुळे जरी त्यांची ओळख असली तरी हे खरं म्हणजे श्रोत्यांचं नुकसान आहे असं मला वाटतं. कारण ते नाव तेवढ्यापुरतंच राहिलं कारण त्यांना तिथे आर्थिक स्थैर्य मिळालं. मुख्य म्हणजे जयमालाबाई किंवा नाना जयराम शिलेदार आणि कीर्तिताई वगैरे छोटा गंधर्व यांच्यामुळे त्यांना आर्थिक स्थैर्य मिळालं आणि ते त्या लाईन त्या नाट्यक्षेत्रामध्ये रमले. पण किती कष्टाचे प्रयोग त्यांनी केले आणि केवढा प्रवास केला.
1: पण एवढे कष्ट करून हात मात्र हात लोण्यासारखा हात मऊ.
0: अगदी तू बघितलंय खरंच.
1: कारण कित्येकदा त्यांचा हात हातात घेतला आणि त्याच्यातनं त्या स्पर्शातनं सुद्धा ती माया नुसती पाझळायची जाणवायचं.
0: म्हणजे मला हे सांगायचं परत की कलाकाराच्या सादरीकरणातनं त्याचा स्वभाव प्रतीत होत असतो.
1: अगदी खरंय.
0: आणि ते मैफल वाजवत असताना त्यांच्या चेहऱ्यावरचे जर भाव आपण बघितले तर अक्षरशः इतकं प्रसन्न आणि असं वाटायचं की अरे यांना काही एफर्ट्सच नाहीये. जस्ट एफर्टलेस अशा पद्धतीने सहज धातीन ताडा चाललाय सहज धीरधीर चाललाय अशा पद्धतीने ते. आणि छोटा गंधर्व तर इतके त्यांच्यावर खुश होते की त्यांनी आठवण ते सांगायचे एका मैफलीमध्ये ठुमरीला ते लग्गी वाजवत असताना त्यांनी एका क्षणाला छोटू काकांच्या तबल्यावर असा हात ठेवला आणि लोकांशी ते बोलले हा तबला माझं गाणं अजून रंगवतोय त्यांच्या स्टाईलमध्ये ते म्हणाले. आणि मग पुढच्या सगळ्या कार्यक्रमाच्या डेट्स त्यांनी छोटू काकांना दिल्या आणि तेव्हापासून त्यांचं घट्ट असं ते एक बंध तयार झाला. असं छोटू काकांचं आणि छोटा गंधर्वांचं हे होतं.
1: आणि असे छोटू काका आपल्या आयुष्यात आले नाही का.
0: आणि माणसाचा स्वभाव खरंच तो असा प्रकट व्हायचा.
1: बरोबर.
0: आणि तेच आपण जो प्रसाद म्हणतोय आपल्याला जो मिळालाय आपण किती घेतला हा विषय आणखी वेगळा आहे. पण जेवढा आपल्या हाताला लागलाय तेवढा आपण पुढच्या
1: पिढीकडे बसला ना प्रतिनिधित्व करणारा पुढच्या पिढीचा.
0: माझा शिष्य आपला शिष्य प्रथमेश इथे बसलाय तर त्याच्याकडे सुपूर्त करायच्या त्या गोष्टी.
1: प्रथमेश खूप जबाबदारी आहे बरं का. असे हे आमचे छोटू काका त्यांना जाऊन 4 वर्ष झाली यावर विश्वासच बसत नाही. अजून ते आमच्यात आहेतच आमच्यासाठी ते गेले नाहीतच. आणि म्हणून धनंजयनी एक सुंदर शब्द योजना केलेली आहे की तुम्ही आमच्या देवघरा शेजारी फोटो फ्रेममध्ये जाऊन बसलात अजूनही तुमची प्रेमळ स्नेहार्द्र नजर आम्हाला स्पर्श करते. तुमच्या नजरेत अजूनही विश्वास दिसतो मुलं आपला वारसा सांभाळतील कलेचा आणि त्याही पेक्षा माणूसपणाचा. तुम्ही गेला नाहीतच आहात आमच्यात वास करून. तुमच्या आपुलकीच्या गहीवरल्या नजरेच्या रूपात आमच्यातला स्नेहदीप तेवता ठेवत
0: छोटू काकांना आवडणारे काही तुकडे होते. म्हणजे ते सातसंगतीच्या वेळेला हमखास काही तुकडे वाजवायचेच. तर मी आज प्रथमेशला सांगणार आहे की काही त्यातले जे तुकडे आहेत जे त्यांचे फार आवडते होते तर ते त्याची पढंत मी करेन आणि प्रथमेश ते वाजवेल. प्रथमेश ठेका पकड तुझी लय बघ. ಟಕ್ಕ ತಗಿ ಘೇನಾ ತೀನ ಘೇನಾ ತುನ ಧಾತು ನ ಧಾತು.

0: पुढच्या काही एपिसोड्समध्ये छोटू काकांनी काही दिलेले चक्रदार काही खास गोष्टी या आपल्याबरोबर शेअर करणारच आहे. तर या एपिसोडमध्ये इथेच थांबूया. धन्यवाद.
1: मंडई हार्मनी द परफेक्ट ट्यून यामध्ये आपण आज ऐकत होतात आपल्याच नगरचे संगीतकार आणि तबलावादक धनंजय आणि गायिका कविता खरवंडीकर यांच्या आठवणी त्यांच्याच आवाजात. आता वेळ झालीये तुमचा निरोप घेण्याची. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प. विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहदार मदत करते. आज मी 30 या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहाधार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5,000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.

स्नेहालय संचालित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेड साइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःचं आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता आरजे कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेडसाइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःचं आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.

0: खासगी आणि सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या अत्याचार आणि हिंसाचाराला बळी पडलेल्या पीडित महिलांसाठी एकमेव ठिकाण म्हणजेच
1: सखी वन स्टॉप सेंटर,
0: तातडीच्या आणि विना तातडीच्या वैद्यकीय सेवा,
1: कायदेशीर मनोवैज्ञानिक आणि समुपदेशन सेवा
0: आणि मदत, हे सगळं एकत्रित मिळण्याचे एकमेव ठिकाण
1: सखी वन स्टॉप सेंटर.
0: संपर्क क्रमांक 9110175.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: ए भाई.

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्र, अनवरस, अनाथ, कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रामार्फत केले जाते. स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाली. 297 कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे. माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे. स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा. संपर्क क्रमांक 90110264181.

नमस्कार नगरकर, माझे नाव पृथा भोरटे. तुम्ही ऐकत आहात बदलता नगरचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहज्योत प्रकल्प देह व्यापारात अडकलेल्या महिलांचे जीवन बदलण्यासाठी कार्यरत असणारा आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील प्रकल्प स्नेहज्योत प्रकल्प. या प्रकल्पाला तुम्ही भेट देऊ शकता आणि आर्थिक मदत सुद्धा करू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 3480. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

लीकेज ला ठीक करा, न बंद करायला विसरू नका। कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या, वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा, शौच आणि नीचपीठ घरोघरी बनवा।

0: मुलांना शिकवा, महत्व सांगा, थेंब थेंब पाणी प्रत्येक घरात साठवण करा, जल संवर्धनासाठी पाऊल उचला, आजच मिळून सगळे शपथ घेऊया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया।
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा, परिवारासोबत पाण्याची बचत करा, दररोज पाण्याचा वापर नोंदवा, स्वतः जलसंवर्धक बना, इतरांनाही प्रेरणा द्या।
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा। Thank you.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात सांज रंग आरजे अनु सोबत।
2: नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। अनु आहे तुमच्यासोबत सांज रंग या कार्यक्रमात। स्पोर्ट अपडेटकडे आता आपण वळणार आहोतच आणि आयपीएल 2026 क्वालिफायर 2 आज जीटीची मॅच आरआरशी होणार आहे। जीटी आणि आरआर यांच्यामध्ये क्वालिफायर मॅच जी आहे ती होते आहे आणि जर कदाचित पावसाळी वातावरण असेल किंवा पाऊस पडल्यानंतर जर ही मॅच रद्द झाली तर फायनलसाठी पात्र कोण ठरणार याबाबत जर बोलायचं झालं तर नियमानुसार 120 मिनिटांचा अतिरिक्त वेळ दिला जाणार आहे आणि मॅच प्रत्येकी 5 ओव्हरची करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। मॅच खेळल्याशिवाय रद्द झाल्यानंतर गुणतालिकेतील चांगल्या स्थानामुळे जीटी फायनलमध्ये प्रवेश करू शकतो असं सध्या म्हणणं आहे। पण तरीसुद्धा आज मात्र आयपीएल 2026 क्वालिफायर 2 जी मॅच होती ती जीटी आणि आरआर या संघामध्ये होणार आहे। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।

0: नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ 90.4 FM आवाज, तुमचा हक्काचा आवाज. आणि मी अनु आहे तुमच्यासोबत सांजरंग या कार्यक्रमात. मी अनु तुमच्यासोबत आहे. महत्त्वाच्या फिल्मी अपडेट्सकडे आता आपण वळणार आहोत. सध्या चर्चेमध्ये असणारा आणि सगळेजण वाट पाहतायत असा हा डॉन 3 सिनेमा, आणि सध्या वादाच्या काही कारणामध्ये हा सिनेमा अडकला. सलमान खानची एंट्री आणि रणवीर सिंह आणि फरहान अख्तर यांनी एक फोन लावला आहे. रिपोर्टनुसार डॉन 3 मधून रणवीर सिंह बाहेर पडला आणि त्यावरून जो वाद सुरू झाला त्या दरम्यान त्या पार्श्वभूमीवर अभिनेता सलमान खाननं रणवीर सिंह आणि फरहान अख्तर यांच्याशी फोनवर संवाद साधलाय. रिपोर्टनुसार असं सांगण्यात येतं की सलमाननं कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीच्या हस्तक्षेपाशिवाय हे प्रकरण सोडवण्याचं आवाहन केलं, जेणेकरून या वादाचा त्यांच्या आगामी काही प्रोजेक्ट्सवर परिणाम होणार नाही याची काळजीसुद्धा घेण्यात आली. तर आता डॉन 3 हा सिनेमा कधी येतो याची तर सगळे प्रेक्षक वर्ग वाट पाहतात आहेतच, पण त्याचबरोबर या सिनेमाच्या अजून काही महत्त्वाच्या अपडेट्ससुद्धा तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचणार आहेत. ऐकत रहा रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेडसाइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेसद्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात, कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःच आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.

नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा अनु आहे तुमच्यासोबत सांजरंग या कार्यक्रमात. मान्सूनची प्रत्येक जण, अगदी प्रत्येक नगरकर, महाराष्ट्रातले प्रत्येक नागरिक वाट पाहतात, कारण उन्हाळा अतिशय तीव्र आहे आणि उन्हाच्या झळा आपण सहन करतोय. रोज हा उन्हाळा सहन करतो, पण आता जून महिन्याकडे प्रत्येकाचं लक्ष लागलेलं आहे आणि जून महिन्यामध्ये मान्सून महाराष्ट्रामध्ये कधी दाखल होणार? तर भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार महाराष्ट्रामध्ये यंदा मान्सून हंगामात पाऊस सामान्य पडण्याची शक्यता वर्तवली आहे. देशभरामध्ये सरासरीच्या केवळ 90% पावसाचा अंदाज दिला असून विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये सध्या पावसाची तूट जाणवू शकते असंही हवामान विभागानं सांगितलंय. यामुळे खरीपाच्या पेरण्या संकटात येण्याची भीती आहे. जून महिन्यामध्ये तीव्र उष्णतेच्या लाटांचा आणि रात्रीच्या उकाड्याचा सामना लोकांना करावा लागू शकतो. त्यामुळे भारतीय हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार मान्सूनच्या सुरुवातीच्या काळामध्ये सामान्य परिस्थितीमध्ये किंवा सामान्य प्रकारचा पाऊस जो आहे तो पडू शकतो. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी. गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी. मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल. ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुनः प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: कौटुंबिक हिंसा,
1: हुंड्यासाठी होणारा छळ,
0: ऍसिड हल्ला,
1: कामाच्या ठिकाणी त्रास,
0: शाळा तसेच महाविद्यालयात होणारी छेडछाड,
2: बलात्कार,
0: महिलांसंबंधीचे इतर त्रास,
1: सायबर गुन्हे.
0: जर महिला भगिनींबाबत अशी कुठलीही घटना घडत असेल तर संपर्क साधा
1: सखी वन स्टॉप सेंटर.
0: संपर्क क्रमांक 90110175.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज, तुमचा सांजरंग. या कार्यक्रमात मी अनु आहे तुमच्यासोबत. महत्वाच्या रेल्वे संदर्भातले अपडेट. मध्य रेल्वेच्या शेलू आणि नेरळ स्थानकादरम्यान डेक्कन एक्सप्रेसमध्ये तांत्रिक टेक्निकल बिघाड झाल्यामुळे डाऊन मार्गावरील रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. यामुळे उद्यान एक्सप्रेससह कर्जत लोकल वांगणी स्थानकात या गाड्या खोळंबल्या असून कर्जत खोपोलीकडे जाणाऱ्या गाड्या बदलापूरमध्येच रद्द केल्या गेल्या आहेत. ऐन गर्दीच्या वेळी झालेल्या या बिघाडामुळे CMMT ठाणे, कल्याण आणि कर्जत मार्गावरच्या स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी बघायला मिळाली होती आणि CSMT मध्ये ठाण्यामध्ये, कल्याणमध्ये प्रचंड स्थानकावर प्रवाशांची गर्दी बघायला मिळाली होती. पण तांत्रिक बिघाडामुळे डेक्कन एक्सप्रेसमध्ये मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प करण्यात आली. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा, सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970644455 किंवा 74998908 या क्रमांकावर. एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला. पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर.

आपल्या नगर शहरातील सामाजिक संस्था म्हणजे स्नेहालय. स्नेहालय या संस्थेच्या नावातच स्नेह आहे आणि तो स्नेह जपण्याचा प्रयत्न स्नेहालय अनेक वर्षांपासून करीत आहे. आपलं सामाजिक दायित्व ओळखून समाजासाठी काम करता करता समाजासाठी काम करणाऱ्या लोकांना घडवण्याचं काम करणाऱ्या या स्नेहालय संस्थेला नक्की भेट द्या. स्नेहालय, एफ ब्लॉक, श्री टाइल्स चौक, न्यू अमोनिया प्लांट शेजारी, MIDC, अहमदनगर.

नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहलाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, मी अनु आहे तुमच्यासोबत सांजरंग या कार्यक्रमात. आज दिवसभरामधल्या सगळ्यात महत्वाच्या घडामोडींकडे आपण वळतो आहोत. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरामध्ये विषारी स्पिरिटयुक्त दारू पिल्यामुळे 13 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. अनेक जण गंभीर जखमी आहेत आणि अनेक जण गंभीर परिस्थितीमध्ये सध्या आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारू अनेकांनी पिली आणि त्यामुळे हा प्रकार घडलाय. दापोडी आणि फुगेवाडीत 8 तर हडपसर आणि काळेपडळ भागात 5 जणांचा बळी गेलाय. योगेश वानखेडे या सराईत विक्रेत्यानं ही दारू बनवली असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. स्थानिक नागरिकांनी अवैध हातभट्ट्यांवर कारवाईची मागणी केली आहे आणि या घटनेमुळे सध्या पुण्यामध्ये आणि पिंपरी चिंचवडमधल्या काही परिसरामध्ये चिंतेचं आणि संतापजनक वातावरण बघायला मिळत आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: नमस्कार, मी योगेश रंगना राठलेकर. आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: बालविवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.

श्रोते हो, यशस्वी होताना या शो मध्ये आपण ऐकू शकाल अहिल्यानगर मधील यशस्वी उद्योजकांचा जीवन प्रवास। या मुलाखती घेतल्या आहेत संजय पारनाईक यांनी। दर शुक्रवारी रात्री 9 वाजता नक्की ऐका यशस्वी होताना। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

नमस्कार, मी अभिनेता एजाज अली. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

जबाबदारी सह घेते भरारी, नाव तीच आहे नारी, समजू नका तिला कमी, तीच आहे सर्वात भारी. लेखिका पूजा काकडे.

स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90 11 63 52 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहलयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा अनु आहे तुमच्यासोबत सांजरंग या कार्यक्रमात. प्लॅस्टिकच्या नोटा आता भारतीय चलनी नोटा बनवल्या जाऊ शकतात असा बिझनेस स्टँडर्डच्या वृत्तानुसार एक अहवाल समोर आला आहे. RBI देशामध्ये प्लॅस्टिक म्हणजे पॉलिमर नोटा आणण्याचा सध्या विचार करत आहे. अलीकडच्या वर्षामध्ये रोख रकमेची मागणी वाढते आहे, म्हणजे ऑनलाईनचा जमाना आहे. आपण गुगल पे, फोनपे सारख्या डिजिटल माध्यमांचा वापर पेमेंट करण्यासाठी करतो, पण तरीसुद्धा काही अलीकडच्या काळाचा विचार केला तर रोख रक्कम वापरण्याची मागणी ग्राहकांची वाढते आहे. कागदी नोटांच्या छपाईचा खर्च वाढता आहे आणि त्या लवकर खराब होण्याची समस्यासुद्धा जास्त दीर्घकाळ निर्माण होऊ शकते. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे की येणाऱ्या आर्थिक वर्षामध्ये RBI नोटांच्या छपाईवर 6372.8 कोटी खर्च केले. पण आता प्लॅस्टिकच्या या नोटा कदाचित भारतीय रिझर्व्ह बँक बनवू शकतं. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: नमस्कार, माझे नाव योगिता अमित कन्नावट आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM.

0: नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ 90.4 FM आवाज, तुमचा सांजरंग. या कार्यक्रमात मी अनु आहे तुमच्यासोबत. महत्वाच्या जागतिक घडामोडींकडे आता आपण वळत आहोत. भारतातल्या जागतिक महत्वाच्या घडामोडी. इस्रोच्या चांद्रयान 2 यानानं चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या पृष्ठभागाखाली पाण्याच्या बर्फाचं अस्तित्व असल्याचे संकेत शोधले आहेत. शास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे की चंद्रावरील दुहेरी सावली असलेल्या विवरांचा जर अभ्यास केला तर जी विवर कायम अंधारात राहतात, या विवरांवर कधीही सूर्यप्रकाश पोहोचत नाही आणि त्यामुळे तिथलं तापमान -248 डिग्री सेल्सिअस इतकं कमी असतं. अशा ठिकाणी दक्षिण ध्रुवावर बर्फ असण्याची शक्यता सध्या संशोधनांनी व्यक्त केली आहे. पाण्याच्या बर्फाचं अस्तित्व दक्षिण ध्रुवाच्या पृष्ठभागाखाली असल्याचा अंदाज आणि संकेत शास्त्रज्ञांनी सुचवले आहेत. ऐकत रहा रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा.
1: पाणी आहे अनमोल रतन, ते वाचविण्याला करा प्रयत्न. लहान कृतीहून मोठे बदल. जागरूक व्हा, करा पाण्याचे रक्षण. भावी

लीकेज ला ठीक करा, नवन करायला विसरू नका। कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या, वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा, शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा,

0: मुलांना शिकवा महत्व सांगा थेंब थेंब पाणी प्रत्येक घरात साठवण करा जल संवर्धनासाठी पाऊल उचला आजच मिळून सगळे शपथ घेऊया पाणी वाचवूया पाणी वाचवूया पाणी वाचवूया
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा परिवारासोबत पाण्याची बचत करा दररोज पाण्याचा वापर नोंदवा स्वतः जलसंवर्धक बना इतरांनाही प्रेरणा द्या
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा सांजरंग। या कार्यक्रमात मी अनु आहे तुमच्यासोबत। मराठा आरक्षणासंदर्भात महत्वाच्या अपडेट्सकडे वळूयात। मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी आंदोलक मनोज जरांगे यांनी येत्या 30 मे पासून आंतरवाली सराटीत कडक उन्हात आमरण उपोषण करण्याची घोषणा केली। सरकारला 10 महिने दिलेले आहेत आणि ते देऊनही सातारा गॅझेटिअरवर GR न निघाल्यानं त्यांनी हे कठोर पाऊल उचललं आहे। पाणी व अन्न न घेता उन्हात बाज टाकून हे उपोषण केलं जाईल, काही अघटित घडल्यास सरकार त्याला जबाबदार असेल, असा इशारा सुद्धा मनोज जरांगे आंदोलक यांनी केला आहे। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।
1: नमस्कार, मी शोभा पालवे, तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा अनु आहे तुमच्यासोबत. महाराष्ट्रातल्या महागाईवर आणि सध्याच्या परिस्थितीवर आपण बोलूयात. पेट्रोल डिझेलच्या किमती तर प्रचंड वाढलेल्या आहेतच, पण त्याचबरोबर पुणे आणि नाशिकमध्ये CNGच्या दरामध्ये सुद्धा वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधनाचे दर अक्षरशः गगनाला भिडले आहेत. गेल्या 15 दिवसांमध्ये पेट्रोल 7.38 रुपयांनी तर डिझेल 7.09 रुपयांनी महागला आहे. जनतेला त्यामुळे मोठा महागाईचा झटका बसतो आहे. यातच पुण्यामध्ये काल CNGच्या दरात 2.50 रुपयांची वाढ झाली. हा नवा दर 94.85 रुपये प्रति किलो इतका झाला आहे. नाशिकमध्ये CNG 1 रुपयानं महागला असून वाढत्या महागाईमुळे वाहनधारकांचं बजेट सध्या कोलमडलेलं बघायला मिळत आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा, सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970044455 किंवा 7499980845 या क्रमांकावर. एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला. पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर.

आणखीन घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ निघे 90.4 FM आवाज. तुमचा अनु आहे तुमच्यासोबत सांजरंग या कार्यक्रमात. राज्यामध्ये पडीक आणि महसुली जमिनींवर आता नेपियर गवत आणि बांबू लागवड करण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. या जमिनीबाबत बोलायचं झालं तर स्थानिक महिला बचत गट, माव्यम, सुशिक्षित बेरोजगारांच्या संस्थांना 3 वर्षाच्या भाडेपट्ट्यानं दिलं जाईल असं महसूल विभागानं सांगितलं आहे, अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. चारा टंचाई कमी करणं, रोजगार निर्मिती आणि सरकारी जमिनींचा प्रभावी वापर करणं हा या योजनेचा मुख्य उद्देश असल्याचं सांगण्यात आलंय. अनेक अशा सरकारी जमिनी, महसुली जमिनी या पडीक असतात,

0: खासगी आणि सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या अत्याचार आणि हिंसाचाराला बळी पडलेल्या पीडित महिलांसाठी एकमेव ठिकाण म्हणजेच
1: सखी वन स्टॉप सेंटर,
0: तातडीच्या आणि विना तातडीच्या वैद्यकीय सेवा,
1: कायदेशीर मनोवैज्ञानिक आणि समुपदेशन सेवा
0: आणि मदत, हे सगळं एकत्रित मिळण्याचे एकमेव ठिकाण
1: सखी वन स्टॉप सेंटर.
0: संपर्क क्रमांक 90112.

0: रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात नगर डायरी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार, मी चित्रकार अद्वैती सोळंकी। प्रत्येकाच्या अंगात एक कला असते, ती ओळखायची असते आणि जोपासायची असते। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970064455 किंवा 7499980845 या क्रमांकावर. एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला. पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर.

0: नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज, तुमचा सांजरंग या कार्यक्रमात मी अनु आहे तुमच्यासोबत. बंगाली चित्रपट दिग्दर्शक अनिल दत्ता यांचं वयाच्या 66व्या वर्षी निधन झालं. मिळालेल्या माहितीनुसार ते एकटेच राहत असलेले दत्ता कोलकात्यातील त्यांच्या घराच्या छतावरून पडल्यानंतर त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं आणि तिथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सर्वोत्कृष्ट चित्रपटांमध्ये भूतेर भविष्यत, बोरून बाबूरबंधू आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेता एक सिनेमा अपराजितो या सिनेमांचा समावेश आहे. बंगाली चित्रपटसृष्टीमध्ये त्यांनी खूप महत्वाचं योगदान दिलं. बंगाली चित्रपटसृष्टीमध्ये चित्रपट दिग्दर्शक म्हणून त्यांचं नाव ख्यातनाम होतं. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: नमस्कार नगरकर, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे आरजे आणि तुमच्या सोबत सांजरंग या कार्यक्रमात. पद्मश्री पुरस्कार प्राप्त कवी शायर बशीर बत्र, जे भारतीय कवी होते, उर्दू शायर होते, ज्यांचं नुकतंच निधन झालं आणि भोपाळमध्ये काल त्यांचं निधन झालं आणि त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आज आपण निवेदक सुहासबाई मुळे यांनी वाहिलेली त्यांना श्रद्धांजली हा एक विशेष कार्यक्रम सांजरंगमध्ये ऐकणार आहोत.
1: रसिक श्रोते हो नमस्कार, मी सुहासबाई मुळे. आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. बशीर बद्र या कालखंडातले अतिशय प्रतिभासंपन्न असे सामान्यांच्या हृदयात स्थान मिळवलेले शायर होते. त्यांनी काल वयाच्या 91व्या वर्षी या इहलोकांची यात्रा संपवली. त्यांना रेडिओ नगरकडून ही भावपूर्ण श्रद्धांजली. प्रसिद्ध विचारवंत टॉलस्टॉयचं एक भाकीत होतं मित्रांनो, की ॲज सिव्हिलायझेशन इन्क्लाइन्स पोएट्री डिक्लाइन्स, म्हणजे माणसाच्या राहणीमानाचा स्तर जसा जसा उंचावत जातो तसतशी भाषेची, साहित्याची, संस्कृतीची मूल्य जी आहेत ती घसरत जातात. याचा तंतोतंत अनुभव आज आपण घेतोच आहोत. म्हणूनच आपण मागच्या पिढीतले लोक तरी नेहमी म्हणतो की आपल्या वेळची जुनी अर्थपूर्ण गाणी, आशय संपन्न असे संवाद, जुने चित्रपट, जुने कथानक याच्या कुठंतरी आसपास फिरकू शकल अशी एखादी कलाकृती या आधुनिक तंत्रज्ञान आणि विकासाच्या आकाशाला भिडलेल्या काळात निर्माण का बरं होऊ शकत नाही. अशा या चित्रविचित्र कालखंडामध्ये बशीर बद्रसारखा शायर एक मोठा आशेचा किरण म्हणून उर्दू साहित्याचा आणि शेरो शायरीच्या जगताला शुभ्र काही जीव घेणे असं काही देऊन जातो. इवल्याशा शब्दांमध्ये गहन अर्थाचे प्राण फुंकून शब्दांच्याही पलीकडं अव्यक्त भावभावनांना व्यक्त रूप देणारा, सात रंगांचं इंद्रधनुष्य पेलणारा एक शब्दवेदी म्हणून बशीर बद्र यांचं नाव उर्दू साहित्यामध्ये निश्चितच अजरामर होईल. जिंदगी से अगर फुर्सत मिले तो पानी की तहरीरों को पढ़ लेना, हर एक दरिया हजारों साल का अफसाना लिखता है. असं काहीसं गहन तत्वज्ञान आजच्या व्यस्त आणि अस्ताव्यस्त पिढीला सांगताना परमेश्वराच्या अस्तित्वाच्या बाबत संदेह असणाऱ्यांचं कान टोचताना बशीर सर म्हणतात, खुदा ऐसे एहसास का नाम है जो रहे सामने और दिखाही भी न दे. 1987 मेरठमध्ये झालेल्या दुर्दैवी दंगलीदरम्यान अनेक हिंदू आणि मुसलमानांचे संसार उद्ध्वस्त झाले. दंगल घडवणारे नंतर मोठे झाले अर्थातच. त्या दंगलीमध्ये दुर्दैवानं बशीर बद्र यांचंही घर जाळण्यात आलं होतं, ज्यामध्ये त्यांची अनेक हस्तलिखितं आणि डायऱ्या भस्मसात झाल्या. त्यामुळं विषण्ण झालेले बशीर सर लिहितात की लोक टूट जाते है एक घर बनाने में और तुम तरस नहीं खाते बस्तियां भी जलाने में. हस्तलिखित वह्या आणि डायऱ्या जरी जळाल्या तरी शब्दांचा उगम ज्या मेंदूतून झाला तो मेंदू तर शाबूतच होता ना, त्याला कोण भस्मसात करणार हो. हम तो दरिया है, हमें अपना हुनर मालूम है, हम जहां से भी जाएंगे वो रास्ता हो ही जाएगा. अशा संकटांमुळं उलट पुढं सामाजिक जाणीवेचा अधिक अधिक टोकदार आशय एखाद्या तेजाबसारखा त्यांच्या धारदार लेखणीतून ओघळला आणि सहज सोप्या उर्दू शायरीला एक पहचान मिळाली. 1999 सरकारने त्यांना पद्मश्री देऊन सन्मानित केलं. रसिक हो, अवघड लिहिणं सोपं असेल कदाचित, पण सोपं लिहिणं खूप अवघड असतं हे बशीर बद्र यांच्या शायरीमधून वारंवार सिद्ध होत राहिलं. पद्मश्रीसारख्या पुरस्कारानंतर आपल्या संघर्षमय अशा आयुष्याची कैफियत मांडताना बशीर सर म्हणतात, जिस दिन से निकल पडा हूं घर से मंजिल पर मेरी नजर है, मुड़कर कभी मील का पत्थर तक नहीं देखा, आंखों में रहा सबके किसी ने मेरे दिल में उतर कर नहीं देखा। कश्ती के मुसाफिर ने कभी समंदर नहीं देखा। बेवक्त लौट पड़ा हूं घर पे, सब चौंक पड़े हैं, क्योंकि क्योंकि एक उम्र गुजरी है, दिन में कभी अपना घर नहीं देखा। पत्थर दिल कहते हैं मुझे मेरे चाहने वाले, पत्थर दिल कहते हैं मुझे मेरे चाहने वाले, असल में मैं मोम हूं, किसी ने मुझे छूकर नहीं देखा। ये फूल मुझे कुछ विरासत में मिले हैं, तुमने मेरा काटो भरा बिस्तर नहीं देखा। शब्दांच्या या प्रचंड प्राणी संग्रहालयासारख्या अजब खाण्यामध्ये मनाच्या तळाशी साचलेल्या भावना व्यक्त करण्यासाठी योग्य वेळी योग्य शब्द, योग्य चेहऱ्याचा शब्द सापडणं, यालाच तर सरस्वतीची देणगी म्हणतात। अशा भाग्यवान सरस्वती पुत्रांच्या समोर त्या भावभावना व्यक्त करण्यासाठी शब्दांच्या पालख्या त्यांच्या समोर जणू हात जोडून उभ्या असतात। म्हणून बशीर बद्र यांच्यासारख्या दैवी कलाकारांच्या लेखणीतून जे शब्द उतरतात ना, त्या शब्दांचं वजन मोजण्यासाठी सोन्याचाच वजन काटा वापरावा लागतो। यूं बेसबब फिरा ना करो, किसी शाम घर में भी रहा करो, वो गजल की सच्ची किताब है, उसे चुपके से पढ़ा करो। कोई हाथ भी ना मिलाएगा, जो गले मिलोगे तबाक से, ये नए मिजाज का शहर है जनाब, जरा फासले से मिला करो। अभी राह में बाकी है कई मोड़, कोई आएगा तो चाहेगा कोई, तुम्हें जिसने दिल से भुला दिया, उसे भुलाने की दुआ करो। रसिको, काळावर लेखणीचे संस्कार व्हायला पाहिजे, पण लेखणीवर काळाचे संस्कार होत असतात ही दुर्दैवाची गोष्ट आहे। लेखणीने काळावर संस्कार केले पाहिजेत असा ध्यास घेऊन प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहणारे काही शायर जसे शहरयार, बशर नवाज यांनी उमराव जानच्या माध्यमातून आपल्यासारख्या रसिकांना दर्जेदार कलाकृतीला कितीही प्रतिकूल परिस्थितीमध्ये चिरंजीव वरदान असतंच असतं हे सिद्ध केलं। त्याच वाटेवर चालणारे बशीर बद्र म्हणजे या सर्वांनी समाजाला प्रिय असलेल्या परंपरांशी बंडखोरी करून मागणी तसा पुरवठा न करता आपल्या तत्वांची एकनिष्ठ राहून जुन्या काळच्या शैलेंद्र, राजेंद्र कृष्ण, साहिर मजरूह किंवा कैफींसारख्या तेजस्वी कवींच्या वारशाची मशाल या वादळी कालखंडातही नेहमी धुमसत ठेवली। परखना मत, परखने से कोई अपना नहीं रहता, किसी भी आईने में देर तक कोई चेहरा नहीं रहता, बड़े लोगों से मिलने में हमेशा फासला रखना दोस्तों, जहां दरिया समंदर से मिला फिर वो दरिया दरिया नहीं रहता। कुठल्याही तंतुवाद्याच्या तारेमध्ये जसं योग्य तणाव असल तरच ते तंतुवाद्य सुरांमध्ये झंकारतं, तसंच कुठल्याही लेखकाच्या, कवीच्या, शायरच्या मेंदूची जी तार आहे ती तार वास्तवता, अवास्तवता आणि अतिवास्तवता या बिंदूंच्या सुवर्णमध्यावर जर स्थिरावलेली असेल ना, तिथं साहित्याचा उत्तम, उदात्त आणि उन्मत्त, महान, मधुर असा आविष्कार पाहायला मिळतो। कुठल्याही भाषेमधलं साहित्य हा तत्कालीन समाजाचा मग आरसा ठरतो। अशावेळी एखाद्या शायरानं त्याच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये भोगलेल्या परिस्थितीचं छायाचित्र त्याच्यावर कसलंही बंधन न घालता शब्दांच्या चौकटीमध्ये बंदिस्त करणं म्हणजे वादळामध्ये दिवा पेटवणं किंवा पाण्याला आग लावणे इतकं अवघड काम आहे रसिक हो। अनेकांचं नशीब इतकं अर्धवट असतं की ते तुम्हाला असं पांघरून देतं की डोक्यावरून ओढलं तर पाय उघडे पडतात आणि पायावर ओढलं की डोकं उघडं पडतं। याच आशयामध्ये आयुष्यामध्ये असलेल्या असंख्य उणीवा दाखवताना आयुष्याला उद्देशून उपरोधिक पद्धतीने बशीर सर म्हणतात की जिंदगी जिंदगी तूने तो मुझे कब्र से भी कम जमीन दी है, पाव फैला दू तो दीवार से सर टकराता है। अगनियती मेल्यावर जेवढी जमीन नशिबात असते ना, तेवढ्या आकाराची जमीन तरी मला मी जिवंत असताना देशील की नाही? आयुष्यामध्ये एवढ्या उणीवा असताना सुद्धा जात पात धर्म प्रांत याच्या पलीकडे पोचलेला एक प्रज्ञावंत तरी पण मोठ्या मनानं म्हणतो की तमाम रिश्तों को मैं घर पे ही छोड़ आया था, फिर उसके बाद मुझे दुनिया में कोई अजनबी नहीं मिला। जन्म घेताना उधारीवर मिळवलेले काही श्वास, नात्या गोत्यांवर असलेले खरे खोटे विश्वास, ज्यांच्याकडे पाहत जीवन जगायचं असे काही आभास, याची बेरीज वजाबाकी म्हणजेच हा आयुष्याचा प्रवास। उजाले अपनी यादों के अपने साथ रहने दो, न जाने किस गली में जिंदगी की शाम हो जाए। असं काहीसं विषण्ण करणारं वास्तव सांगताना आयुष्याच्या शेवटी ज्या शब्दांवर या शायरचं प्रभुत्व होतं खरंखुरं, त्याच शब्दांनी त्याच्याशी बेवफाई केली। अल्झायमर आणि डिमेन्शियासारख्या जिवंतपणी स्मृतिभ्रंशाच्या मरण यातना देणाऱ्या व्याधींमुळं स्वतःचेच शब्द त्यांच्यासाठी पोरके आणि परके झाले। आठवणींच्याही पलीकडं धोक्यात हरवून गेले। जणू काही ते शब्द त्यांनी तुमच्या माझ्यासारख्या रसिकांसाठी खुल्या असं मानता मानते तरंगत सोडून दिले। स्वतःसाठी कुठलाही तक्तो ताज न मागता शांतपणे स्मृतिशून्य होऊन अलविदा म्हणाले। मेरे दिल की राख कुरेब न दे, यूं मुस्कुरा के उसे हवा न दे, यह चिराग आखिर चिराग है, कहीं तेरा हाथ जला न दे। नए दौर के नए ख्वाब है, नए मौसमों के ये गुलाब है, ये मोहब्बतों के चिराग है, इन्हें नफरतों की हवा न दे। मैं उदासिया भी न सजा सकूं कभी जिस मुजा की मजार पर, मेरी आंख के न दिए जले मुझे ऐसी सख्त सजा न दे। मैं गजल की शबनमी आंख से ये दर्द के फूल चुना करूं, मेरी सल्तनत मेरा फन रहे मुझे तख्तो ताज खुदा न दे। मित्रांनो, असं जरी ते म्हणाले असले तरी असंख्य रसिकांच्या हृदयातल्या तख्तो ताज मध्ये त्यांच्यासाठी कायम एक संवेदनशील अशी जागा असेल। अशा कलाकारांच्या दुर्दैवाबाबत ती कहाणी बयान करताना एक शायर म्हणतो, कितनी भीड थी उस शख्स के जनाजे पर, कितनी भीड थी उस शख्स के जनाजे पर, जो शख्स मर गया तन्हाई की वजह से। अलविदा दोस्तों।
0: श्रोते हो, आपले भारतीय कवी शायर पद्मश्री बशीर बद्र यांना एक आगळ्या वेगळ्या पद्धतीनं वाहिलेली श्रद्धांजली आज आपण ऐकली निवेदक सुहासबाई मुळे यांच्या आवाजात। श्रोते हो, आजचा सांजरंग हा कार्यक्रम इथे संपत आहे। पुन्हा भेटूयात याच कार्यक्रमामध्ये। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।
2: नमस्कार, माझे नाव चोभे तनिष्का संजय। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

आई थकली आता कुशीत नाही तिची सावली, अहिल्या नगरकरांनो सांगा माणुसकी आपली कुठे हरवली। हे घोषवाक्य लिहिलं आहे निसर्गप्रेमी श्री रामकृष्ण देवराम पाटील यांनी। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात नगर डायरी फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.
2: नमस्कार नगरकर, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. अनु आहे तुमच्या सोबत. नगर डायरी या कार्यक्रमामध्ये श्रोते हो खूप मनापासून स्वागत. आजच्या नगर डायरी या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत डॉक्टर मानसी कांबळे, ज्या आपल्या अहिल्यानगरमधीलच आहेत, आणि आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. मेन्स्ट्रुअल हेल्थ, ज्याला मासिक पाळी आपण म्हणतो, याबद्दल आजही आपल्या समाजामध्ये म्हणावा तितका अवेअरनेस आपल्याला बघायला मिळत नाही, किंवा म्हणावं तितकं या विषयाबाबत बोललं जात नाही. त्यामुळे आज आपण मासिक पाळी स्वच्छता दिवस, जो आपण 28 मेला साजरा केला आहे, आणि हा आठवडा मासिक पाळी स्वच्छता आठवडा सप्ताह म्हणून सुद्धा साजरा केला जातो, तर यानिमित्तानं आज आपण डॉक्टर मानसी कांबळे यांच्यासोबत बोलणार आहोत. तर सगळ्यात आधी या शोमध्ये आणि स्टुडिओमध्ये खूप मनापासून स्वागत.
3: धन्यवाद अनु.
2: थँक्यू. जसं मी आत्ता म्हणाले की मासिक पाळी हा विषय अगदी महिलांमध्ये सुद्धा बोलला जात नाही फारसा, किंवा अजूनही आपल्या समाजामध्ये एक स्त्री दुसऱ्या स्त्रीशी फार मोकळेपणानं याबद्दल बोलत नाही. तर मासिक पाळी स्वच्छता दिवस जो 28 मेला आपण साजरा केलेला आहे, काल आपण साजरा केलेला आहे, तर हा साजरा करण्याचं महत्त्व नेमकं काय आहे किंवा उद्देश काय आहे?
3: अगदी बरोबर आहे अनु, तुझे म्हणलीस की अगदी दोन महिलासुद्धा एकमेकींसमोर आल्या तरी या विषयावर मोकळेपणाने चर्चा कधीच करत नाहीत. बघा, एखाद्या गोष्टीला आपल्याला जेव्हा हायलाईट करायचं असतं, एखाद्या गोष्टीला विशेष महत्त्व द्यायचं असतं, तर आपण डेडिकेटेड एक दिवस त्याच्यासाठी देतो. तसा 28 मे हा दिवस आपण वैशिष्ट्यपूर्ण मासिक पाळी स्वच्छता दिवस म्हणून साजरा केला जातो. 28 मे म्हणजे 28-5. ॲक्च्युली न्युमरॉलॉजिकली या आकड्यांना थोडीशी म्हणजे गंमत आहे. 28 तारीख स्त्रीचं मासिक चक्र जे आहे ते जनरली 28 दिवसांचं असतं, आणि एका मासिक चक्रामध्ये स्त्रीला सामान्यतः 5 दिवस ब्लीडिंग होत असतं. सो ती 28 दिवसांचं चक्र आणि 5 दिवस हे रजस्त्रावाचे. सो ही 28 मे अशी तारीख ती त्याच्यातनं आलेली आहे, आणि हा विशेष दिवस निवडण्यामागचं ते कारण आहे थोडंसं न्युमरॉलॉजिकली. हे झाली न्युमरॉलॉजी. पण जसं म्हणलं की एखाद्या गोष्टीला महत्त्व द्यायचं आहे आपल्याला, तर आपण त्याच्यासाठी हा डेडिकेटेड दिवस किंवा तू म्हणलीस तसा सप्ताह आपण हा साजरा करतोय. काय कारण आहे बरं? आज आपण म्हणतोय की महिला कुठून कुठे जात आहेत, महिला चंद्रावर पोहोचल्या आहेत, आपल्या देशाच्या संरक्षण मंत्री महिला आहेत, राष्ट्रपती महिला आहेत, तरी सुद्धा ही एक अत्यंत महत्त्वाची घटना जी स्त्रियांच्या आयुष्यावर थ्रूआउट परिणाम करत असते, तिला आपल्याला एक स्वतंत्र दिवस किंवा सप्ताह देऊन स्त्रीलाच आज त्याचं महत्त्व पटवून द्यायची वेळ येते. ॲक्च्युली मासिक पाळीचं स्त्रीच्या जीवनातलं जे महत्त्वाचं स्थान आहे, म्हणजे स्त्रीच्या आयुष्याचे जर का महत्वाचे 3 टप्पे आपण बघितले, तर ते सुद्धा निगडीत आहेत मासिक पाळीशी. मासिक पाळी येण्याआधीचा टप्पा, तो अगदी म्हणजे बाल अवस्था असते स्त्रीची, तिच्यानंतर मध्यम वयाचा टप्पा, आणि ऋतूकाल गेल्यानंतरचा म्हणजे ऋतुनिवृत्त असं म्हणतो त्याला आम्ही, तर तो टप्पा. आणि या 3 टप्प्यांच्या भोवती स्त्रियांच्या आरोग्यातल्या बऱ्याच समस्या या फिरत असतात. सो या मासिक पाळीचं तिच्या जीवनात किती महत्वाचं स्थान आहे आणि तिच्या आरोग्यावर या मासिक पाळीचा परिणाम किती होतो आहे, या मासिक पाळीशी संबंधित असलेले काही समज गैरसमज आजही आहेत स्त्रियांच्या मनात. सो ते दूर करणं, तिला अवेअर करणं की बाई तुझ्या आरोग्याबद्दल तू जागरूक हो, आणि आरोग्यावर तुझ्या परिणाम कुठल्या गोष्टी करतायत याची तिला जाणीव करून देणं, आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा की प्रत्येक महिलेला आणि मुलीला तिच्या मासिक पाळीचं व्यवस्थापन सुरक्षितरित्या आणि सन्मानपूर्वकरित्या करता यावं यासाठी समाजाला आपल्याला प्रबोधन करायचंय. यासाठी हा मासिक पाळीचा स्वच्छता दिन किंवा हा सप्ताह मुख्यत्वे करून साजरा केला जातो.
2: नक्कीच. आता तुम्ही समाजामध्ये याचं महत्त्व जास्त प्रमाणामध्ये व्हावं किंवा अवेअरनेस व्हावा हा एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला, तर आज आपण सामाजिक स्थिती जर या विषयाला धरून पाहिली, तर समाजामध्ये खरंच तुम्हाला असं वाटतं का की याचं महत्त्व लोकांना माहिती आहे?
3: महत्त्व माहिती करून देणं गरजेचं आहे. महत्त्व हे खूप कमी जणांना माहिती आहे. आजही समाजातली बहुतांश लोकसंख्या या विषयापासून थोडीशी दूर पडायला बघते. म्हणजे हा विषय काढला की चार पावलं लोक लांब जातात. आजही ही अवस्था आहे. मासिक पाळीबद्दल सार्वजनिकरित्या बोलायची इच्छा कोणाचीच नसते. संकोच असतो, लाज असते. आणि समाजामध्ये जागृती अशासाठी घडवणं आवश्यक आहे की मासिक पाळी हा कुठला रोग आहे का? नाहीये. जसे आपले इतर शरीरधर्म आहेत की मलप्रवृत्ती होते, मूत्रप्रवृत्ती होते, तसंच स्त्रीच्या शरीरामध्ये घडणारी नैसर्गिक एक प्रक्रिया आहे ही. आणि या गोष्टीबद्दल तुम्ही अवेअर होणं जास्त गरजेचं आहे. ही नैसर्गिक प्रक्रिया असल्यामुळे त्यामध्ये लाजण्याचा विषय काहीच नाहीये. पुरुष जरी असले तरी ते सुद्धा कोणाचे तरी पती असतात, पिता असतात, भाऊ असतात. त्यामुळं त्यांनी सुद्धा या विषयाबद्दल अवेअर असणं तितकंच गरजेचं आहे जितकं की महिलांनी अवेअर असणं गरजेचं आहे. जेव्हा समाजात हा विषय मोकळेपणाने खुलेपणाने बोलला जाईल, चर्चा केला जाईल, तेव्हा खऱ्या अर्थाने महिलांमधला या विषयाबद्दलचा संकोच कमी होईल. मग दोन महिला घरामध्ये जरी बोलत असतील या विषयावर आणि कोणी पुरुष व्यक्ती, मग भले तो मुलगा असेल, नवरा असेल, सासरा असेल, जरी आले तरी स्त्रियांचा आवाज लगेच कमी होतो की नको, कोणाला ऐकू जायला नको. तर हे जे छुपेपणाने चालणारी चर्चा आहे ती आपल्याला मनमोकळेपणे महिलांमध्ये करता यावी यासाठी समाजामध्ये हे जागृती घडवून आणणं खूप गरजेचं आहे.
4: नक्कीच नक्कीच. सध्या आपण समाजामध्ये बघायला गेलो आणि विशेष करून भारतामध्ये बघायला गेलो, शहरी भागात आणि ग्रामीण भागात तुलनेने पाहायला गेलं तर तुम्हाला काय वाटतं की ग्रामीण भागात शहरी भागात मासिक पाळीबाबत सध्याची परिस्थिती कशी आहे?
3: निश्चितच खूप फरक म्हणण्यापेक्षा तफावत आहे असं मी म्हणेन. शहरी भागामध्ये बऱ्यापैकी महिला आणि मुली याबाबत अवेअर आहेत. आमच्याकडे बरेच पेशंट्स येतात, मुली येतात. आजकाल पाळी प्रथम येणं, त्याला मी मेनार्क म्हणतो शास्त्रीय टर्मिनॉलॉजीमध्ये, तर हे पाळी पहिल्यांदा येण्याचं वय खूप अलीकडं येत चाललेलं आहे. म्हणजे अगदी आजकाल 5वी 6वीतल्या मुलींमध्ये सुद्धा पाळी सुरू होते आहे. तिच्या शरीरामध्ये ते बदल घडून येत आहेत. सेकंडरी सेक्स कॅरेक्टर लवकर डेव्हलप होत आहेत. कारणं त्याची अनेक आहेत, पण ह्या गोष्टी लवकर घडून येत आहेत. पण या मुली बऱ्यापैकी मेंटली प्रिपेअर्ड आहेत या गोष्टींसाठी. प्रिपेअर्ड आहेत. ग्रामीण भागामध्ये सुद्धा मुलींना ह्याची कल्पना आहे, पण तेवढा वैज्ञानिक दृष्टीनं माहिती ग्रामीण भागातल्या मुलींमध्ये नाही आहे. शहरी भागामध्ये मुलींमध्ये पालकांमध्ये साक्षरतेचं प्रमाण आहे, साक्षर म्हणण्यापेक्षा सुशिक्षिततेचं प्रमाण आहे असं म्हणेन मी. ग्रामीण भागामध्ये या गोष्टींचा थोडासा अभाव असलेला दिसून येतो. थोड्याशा समस्याही आहेत. ग्रामीण भागामध्ये शाळांमध्ये शौचालयांची स्वच्छता तितकीशी असलेली आढळून येत नाही. कित्येक शाळांमध्ये तर मुलींसाठी डेडिकेटेड शौचालयही नाही आहेत. त्याच्यानंतर आर्थिक अडचणीही मुलींमध्ये असतात. योग्य माहिती त्यांना नसते. बोलायचं कुणाशी हा संकोच असतो. ग्रामीण भागामध्ये आई आणि मुलगी एवढा सुसंवाद तो नाही घडून येत. त्यामुळे या मुलींमध्ये अशा अडचणी दिसून येतात. पाळी आल्यानंतर करायचं काय आहे किंवा पाळीबद्दल योग्य काय आहे, अयोग्य काय आहे, याची जागरूकताही या मुलींमध्ये कमी आहे. बऱ्याचदा आम्ही मुलींशी संवाद साधतो, तक्रारी जेव्हा विचारतो की बाई पाळी आलं तर तुझ्या पोटात दुखतं का, पाय दुखतात का, तर उत्तर आम्हाला असं येतं की हा नॉर्मल दुखतं. सो नॉर्मल काय आहे, ॲबनॉर्मल काय आहे, हे सुद्धा कन्सेप्ट या मुलींमध्ये किंवा मुलींमध्ये क्लिअर नाही आहेत. कारण त्याचं कारण आहे की त्यांच्या आयांमध्ये सुद्धा हे क्लिअर नाही आहेत. तेवढं वैज्ञानिक माहिती त्यासुद्धा काय सांगतात, जे परंपरागत त्यांच्या आईकडून, त्यांची आई त्यांच्या आईकडून जे ऐकत आलेत, जे चालत आलेत माहिती, ती माहिती ती तोकड्या स्वरूपात ती मुलींपर्यंत येते. या मुली आजकाल बाहेर पडत आहेत. आता आयुर्वेद व्यासपीठ ही आमची संघटना आहे, त्याच्यातर्फे आम्ही स्त्री महिला वैद्यांचा एक ग्रुप आहे. आम्ही शाळा शाळांमध्ये जाऊन मुलींचं, विशेष करून ग्रामीण भागातल्या या मुलींचं प्रबोधन व्हावं या विषयावर, यासाठी आम्ही कळी उमलताना हा कार्यक्रम घेतो. या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक शाळेतल्या मुलींशी आमचा संपर्क होतो. तर आमचं सेशन संपल्यानंतर एक आम्ही पद्धत अशी ठेवली आहे की मुलींचे काही शंका असतील, प्रत्यक्ष समोर उभारून विचारायला बऱ्याच मुलींना संकोच वाटतो, काही शंका असतील तर तुम्ही लिहून कागदावरती आमच्यापर्यंत पोहोचवा, त्याची उत्तरं आम्ही नाव न घेता तुमची उत्तरं तुम्हाला आम्ही देऊ. इतक्या अगणित शंका येतात की म्हणजे किती या मुलींमध्ये प्रबोधनाची गरज आहे खरोखर हे याच्यातून जाणवतं. त्यामुळं ग्रामीण भागामध्ये याचं प्रबोधन होणं खूप गरजेचं आहे. म्हणजे पाळी म्हणजे काय, ती काय येते, त्याचं योग्य काय आहे, अयोग्य काय आहे, काय झालं तर तुम्ही डॉक्टरला भेटलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी आहेत. स्वच्छतेचा तर विषय आपला ओघानी पुढे येणारच आहे, त्यामुळे या सगळ्या गोष्टींसाठी खूप प्रबोधनाची गरज आहे ग्रामीण भागामध्ये.
4: नक्कीच. मासिक पाळी स्वच्छता दिवस किंवा आठवडा आपण साजरा करतो आणि यामध्ये स्वच्छतेला फार महत्व आहे, जसं आता तुम्ही सांगितलं. ही स्वच्छता पाळणं का महत्वाची आहे स्त्रीच्या संपूर्ण आरोग्यासाठी?
3: पहिल्यांदा मासिक पाळीतली स्वच्छता या विषयावर थोडंसं बोलेन. मासिक पाळी हा स्त्रीच्या आयुष्यातला असा टप्पा आहे किंवा महिन्यातले असे काही दिवस आहेत की या काळामध्ये आपल्या शरीरातून बाहेर रक्तप्रवृत्ती किंवा रजप्रवृत्ती बाहेर जात असते. आपलं जे गर्भाशय असतं, गर्भाशयाला दोन ओपनिंग्स असतात, एक इंटरनल ओपनिंग आणि एक एक्सटर्नल ओपनिंग. हा जो रजकाल आहे किंवा मासिक पाळीचे ते जे काही 3, 4, 5 हे जे दिवस आहेत, या काळामध्ये गर्भाशयातले हे जे ओपनिंग्स आहेत ते ओपन असतात, ओपन टू द सराउंडिंग, एक्सटर्नल सराउंडिंग. त्यामुळं खूप जास्त धोका असतो की तुमचं जर का काही, तुम्ही तिथं स्वच्छता नाही ठेवली, कपडे स्वच्छ नाही वापरले, तर या बाहेरच्या सोर्स थ्रू तुम्हाला इन्फेक्शन डायरेक्ट गर्भाशयात जाण्याचा खूप मोठा धोका असतो. कारण ओपन असतं गर्भाशय या दिवसांमध्ये. सो स्वच्छतेसाठी ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. आणि स्वच्छतेमध्ये तुमच्या शरीराची स्वच्छता आणि तुम्ही जे वापरताय ते कपडे, त्यांची स्वच्छता, ते धुता कसे, ते वाळवता कुठं, किती वाळवता, व्यवस्थित वाळलेले असतात नाक दमटच असतात, या इतक्या सगळ्या बाबींचा या स्वच्छतेमध्ये सहभाग होतो. त्यामुळे ही स्वच्छता ठेवणं खूप गरजेचं आहे. तिथल्या भागाच्या स्वच्छतेमध्ये तो भाग व्यवस्थित नियमितपणे पाण्यानं धुणं, साबण वापरण्याची गरज प्रत्येक वेळेला नसते. साबण तिथं बऱ्याचदा जर का तो साबण जर का तीव्र स्वरूपाचा असेल तर तो बऱ्याच मुलींना झोंबतो. आतले अवयव नाजूक असतात, साबण झोंबू शकतो तिथे. त्यामुळे साबणाची गरज नाही, पण तुम्ही एक थंड किंवा कोमट अगदी पाण्यानं तो भाग व्यवस्थित धुतला तरी सुद्धा तेवढी स्वच्छता पुरेशी आहे. दुसरी स्वच्छता प्युबिक हेअर्सची. बऱ्याच मुलींमध्ये हा विषय सुद्धा बोलला जात नाही, लाज वाटते, त्यांच्या आईशी सुद्धा हा विषय त्या बोलू शकत नाहीत. आम्ही हे जे कार्यक्रम आमचे सेशन्स घेतो त्यामध्ये आम्ही क्लिअर मुलींना सांगतो की या काळाच्या आधी आपली पाळीची तारीख किती आहे हे आपल्याला माहिती असतं. त्याच्या थोडे दिवस आपण तिथल्या केसांची स्वच्छता, मुलींसाठी वेगळे डिस्पोजेबल रेझर्स मिळतात, सो त्याच्यानी आपण जर का ते केस रेग्युलरली कमी केले तर स्वच्छता ठेवणं खूप सोपं जातं. बऱ्याच मुलींमध्ये पाळीच्या दरम्यान क्लॉट्स म्हणजे मोठ्या मोठ्या गाठी पास होत असतात, त्या ह्या केसांमध्ये अडकून तिथे खराब वास येणं किंवा स्वच्छता करताना नंतर त्रास होणं अशा गोष्टी सुद्धा बघायला मिळतात. त्यामुळे तुम्ही हे प्युबिक हेअर्स सुद्धा जर का क्लीन करत राहिलात तर स्वच्छता ठेवायला अजून सोपं जातं आपल्याला. मगाशी मी म्हणले तसं की आपण ही जर का स्वच्छता नाही ठेवली तर तिथं खाज येणं किंवा मांड्यांच्या दोन्ही बाजूला जांघेमध्ये आतल्या बाजूनं पुरळ येणं, तो भाग थोडासा सुजल्यासारखा किंवा सोलवटल्यासारखं होणं, इतका सुजतो की आपल्या कपड्यांचा स्पर्शही तिथं सहन होत नाही, इतका तिथं त्रास होतो. तर अशा प्रकारचे त्रास तिथं उद्भवू शकतात, वेगवेगळे इन्फेक्शन्स आत जाऊ शकतात. त्यामुळं ही स्वच्छता ठेवणं अतिशय गरजेचं आहे.
4: नक्कीच. त्याचबरोबर योग्य स्वच्छता जर आपण राखली नाही तर आरोग्याचे कुठले धोके निर्माण होऊ शकतात, जसं काही लक्षणं किंवा काही त्रास किंवा काही इन्फेक्शन्स तुम्ही सांगितले, पण हे तीव्र स्वरूपाचे सुद्धा होऊ शकतात का भविष्यात?
3: नक्कीच. बरेच बुरशीजन्य संसर्ग आहेत, काही व्हायरल इन्फेक्शन्स आहेत जे या अस्वच्छतेमुळे होऊ शकतात. अगदी सर्वायकल कॅन्सर हा जो एक ज्वलंत विषय आहे सध्याचा, तर याच्यामध्ये HPV नावाचा व्हायरस असतो, ह्युमन पॅपिलोमा व्हायरस. तर हे HPV इन्फेक्शन प्रत्येक महिलेला कधी ना कधी होऊन गेलेलं असतं. तुम्ही जर काही स्वच्छता नाही ठेवली तर असं HPVच आहे असं नाही, पण इतरही अनेक संक्रमणजन्य आजार असतील महिलांमध्ये किंवा मुलींमध्ये असे व्हायरल काही डिसीजेस असतील, बुरशीजन्य आजार ज्याला आपण म्हणतो, असे वरचेवर उद्भवू शकतात. यातून पुढे जाऊन मुलींना पाळीच्या नंतर किंवा पाळीच्या मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पांढरा पदर जातो, म्हणजे व्हाईट डिस्चार्ज होतो खूप मोठ्या प्रमाणावर. या व्हाईट डिस्चार्ज मधून बऱ्याचदा शरीरातले आवश्यक घटक बाहेर जातात, मिनरल्स जातात, विटामिन्स जातात. मग या मुलींमध्ये अशक्तपणा, दम लागणं, पिंढऱ्या दुखणं, पायाच्या कंबर दुखणं अशा तक्रारी येतात. बऱ्याचदा या तक्रारी मास्क होतात, हिमोग्लोबिन कमी असेल किंवा तिचं खाणंच नीट नाही आहे अशा नावाखाली या तक्रारी मास्क होतात, आणि हे कधीच याचा शोध घेतला जात नाही की या तक्रारी तिला का होत आहेत. पण त्याचं मूळ बऱ्याचदा अस्वच्छतेमध्ये असतं. व्हाईट डिस्चार्ज जो होतो तो पांढराच असतो असं नाही, पुढे जाऊन त्याचं स्वरूपही बदलू शकतं. पिवळ्या रंगाचा, ग्रे कलरचा, जसं इन्फेक्शन आहे तसे त्याचे रंग बदलतात. सो ही एक खूप गंभीर बाब आहे की व्हाईट डिस्चार्ज होणं हा अस्वच्छतेमुळे उद्भवणारा एक खूप मोठा आजार आहे. त्याच्याशीच असोसिएटेड येते तो म्हणजे कंडू, खाज येते तिथं. आणि ही अशी खाज की जिथं आपण चार चौघांच्या ठिकाणी, सार्वजनिक ठिकाणी आपण त्याला रिॲक्ट नाही करू शकत. आणि ही गोष्ट सांगायची कशी, पुन्हा संकोच आणि लाज याच्यामुळे ह्या गोष्टी डॉक्टरांपर्यंत पोहोचत नाहीत. आणि मग पुढे जाऊन जेव्हा या मुलींना लग्न होतात, त्यांची प्रेग्नन्सीला अडचणी यायला लागतात, तेव्हा त्यांना टॉर्च सारखे भयानक इन्फेक्शनचाही चान्सेस वाढलेला दिसून येतो. त्यामुळे ही बाब जर का तुम्ही या पायरीवर स्वच्छतेची सवय लावून घेतली तर हे जे पुढचे सगळे विषय आहेत ते आपोआप तिथेच बंद होतात.
4: नक्कीच. पूर्वी कापड वापरलं जायचं, आता सॅनिटरी पॅड आणि आता कप, असा जो काही बदल आहे तो मासिक पाळी स्वच्छतेमध्ये सुद्धा आलेला आहे. तर हे सगळं वापरत असताना काय काळजी घ्यायला हवी?
3: जे सर्वाधिक वापरलं जात आहे सध्या, पॅडपासून सुरुवात करूया. सॅनिटरी पॅड वापरणारा वर्ग मोठा आहे. सॅनिटरी पॅड वापरताना घ्यायची सगळ्यात महत्वाची काळजी म्हणजे पॅडचं हायजीन मेंटेन करणं. बऱ्याच मुली पॅड जे असतात हे निर्जंतुक केलेले असतात, ते त्याच्या पॅकेटमध्ये असतात. हल्ली बऱ्याच पॅडला त्याचं एक सेपरेट कव्हरिंग आलेलं असतं, त्यामुळं हायजीन हा विषय तिथे मेंटेन होतो. पण काही मुलींमध्ये असे पॅड त्या वापरतात की ज्याला कव्हरिंग नसतं, 10 पॅड स्वतंत्र गठ्ठ्यात त्या एकत्र असतात. असे पॅड मुली सॅकमध्ये, पर्समध्ये एक पॅड घेऊन कॅरी करतात. सो तिथं हायजीन त्याचं ब्रेक होतं. सो हे असं करणं हे अतिशय चुकीचं आहे. पॅड तुम्हाला न्यायचं असेल तर ते फोल्ड करून व्यवस्थित स्वच्छ एखाद्या पिशवीमध्ये घालून मग तुमच्या पर्समध्ये वगैरे कॅरी करणं खूप गरजेचं आहे. किंवा ज्या पॅडला सेपरेट कव्हरिंग असतं असं पॅड तुम्ही कॅरी करण्यासाठी वापरावं. हा झाला पॅडची हायजीन. दुसरी गोष्ट, जेव्हा आपण पॅड घेतो त्याच्यानंतर आम्हाला बऱ्याचदा प्रश्न विचारला जातो की मॅडम किती वेळाने पॅड आम्ही बदलायचं. आता हा तुम्ही कुठल्या साईजचं पॅड वापरता, तुमचा फ्लो किती आहे, आणि तुम्ही कुठल्या पद्धतीचं पॅड वापरता, या सगळ्या गोष्टींवर थोडासा हा या प्रश्नाची उत्तरं बदलत जातात. पण तरीसुद्धा रफली एक आपण असं म्हणू शकतो की 4 ते 6 तास इज द मॅक्सिमम लिमिट टू कॅरी अ सिंगल पॅड ॲट अ टाइम. किमान 6 तासांनी पॅड प्रत्येक मुलीनं हे बदललं पाहिजे, मग ते कम्प्लिटली भरलेलं असो अथवा नसो. याच्या आधी जर का ते पूर्ण कव्हर होत असेल तर ते ऑफकोर्स बदललंच पाहिजे. पण 6 तास मी वापरतीये आणि नाही मला फ्लो इतका होत आहे, मला गरज नाही आहे एवढा, म्हणजे 6 तासांनी बदलायची, असं जरी असलं तरी सुद्धा या जंतुसंसर्गाचा विचार लक्षात घेता. जंतुसंसर्ग कशामुळे, तर पॅड आपण जेवढा सलग जास्त वेळ वापरतो तेव्हा तिथं एक प्रकारचा दमटपणा, मॉइश्चर डेव्हलप होतं आणि ते अनुकूल वातावरण असतं बुरशीची वाढ होण्यासाठी. त्यामुळं किमान 6 तासांनी आपण पॅड बदललं पाहिजे. तुम्हाला सुद्धा 6 तासांनी पॅड बदललं तर तुम्हालाही तिथं एक स्वच्छतेची फिलिंग जाणवू शकते. त्यामुळे 4 ते 6 तासांनी पॅड बदलणं. ही झाली तुमची वैयक्तिक स्वच्छता, पॅडचं हायजीन मेंटेन करणं, पॅड पिरियॉडिकली बदलणं, पॅड बदलताना आतला भाग तो पाण्यानं वॉश करणं जसं सुरुवातीला आपण म्हणलो तसं. ही स्वतःपुरतीची काळजी झाली. मी पॅड बदललं देते ना टाकून, काय फरक पडतोय मला, असं नाहीये. सार्वजनिक स्वच्छतेची जबाबदारी सुद्धा तुमच्यावर आहे ना. आपण बऱ्याचदा जेव्हा वॉशरूमला जातो, सार्वजनिक ठिकाणी जातो, कुठे ना कुठं बाहेर खिडकीवर त्या कमोडच्या झाकणावर पॅड टाकून दिलेलं दिसतं. त्या पॅडच्या सूचना जर का तुम्ही वाचल्या पॅकेटवरच्या, तर स्वच्छतेने तिथं लिहिलेलं असतं की काइंडली रॅप दिस इन द कव्हर अँड थ्रो इन द डस्टबिन. सो इट शुड नॉट बी फ्लश्ड इन इनटू द कमोड टँक. त्यांनी स्वच्छ लिहिलेलं असतं की हे कमोडमध्ये फ्लश करू नका, हे धुवू नका, हे असंच इकडे तिकडे टाकू नका, एखाद्या कागदामध्ये रॅप करा आणि प्रॉपर डस्टबिनमध्ये तुम्ही ते डिस्पोज ऑफ करा. पण लक्षात कोण घेतो, असा हा विषय आहे. आणि तुम्ही जर का हेच करत राहिलात तर तुमची मुलगी तुम्हाला बघतीये, उद्या तीही तेच करणार आहे. त्यामुळं ही सार्वजनिक स्वच्छतेची जबाबदारी केवळ मी करून काय होणार आहे असं जर का प्रत्येक जण म्हणत राहिला तर ते कधीच होणार नाही. त्यामुळे हे डिस्पोज ऑफ व्यवस्थित करणं, कारण तुम्ही ते शेवटी रक्त आहे तुमच्या शरीरातलं, खूप मोठा सोर्स ऑफ इन्फेक्शन तुम्ही असाच वाऱ्यावर टाकून देताय. त्यामुळे याची काळजी तुम्ही घेणं खूप महत्वाचं आहे. ते पॅड व्यवस्थित कव्हर करा, त्याच्यावरती एखादा लाल पेन कॅरी करा तुमच्यासोबत आणि त्याच्यावरती लाल डॉट करा आणि मग ते डस्टबिनमध्ये टाका. ही पॅड डिस्पोज करण्याची खूप मोठी गोष्ट आहे. तुम्ही पॅड वापरताना ही तुमची जबाबदारी आहे की तुम्ही ते व्यवस्थित डिस्पोज केलं पाहिजे. सो हे झालं पॅडबद्दल. पुढचं महत्त्वाचं, मुली आजकाल वापरू लागल्यात थोडंसं वळत आहेत की टॅम्पून्स आणि कप्सकडे. सो कप आणि टॅम्पून हा एक रियूज करता येणारा रिसायकलेबल पर्याय आहे पॅडसाठी. आपण म्हणतो की पॅड हे जैविकरित्या विघटित व्हायला अनेक वर्ष जावे लागतात, त्यामुळे पॅडमुळे प्रदूषण होतं असा एक विषय समोर आला आणि त्यातून हे टॅम्पून्स आणि कप्स पुढे आले. अतिशय चांगला पर्याय येतो. आपण ते जर का कप असेल तर तुम्ही 12 ते 18 महिने तो रियूज करू शकता, पुन्हा पुन्हा स्वच्छ करून वापरू शकता. टॅम्पून असेल तर मला वाटतं काहीतरी 6 महिन्यापर्यंत तुम्ही तो वापरू शकता. तर हे जे कप आणि टॅम्पून वापरणं आहे याच्यामध्ये तो जेव्हा तुम्ही परत वापरत असता तेव्हा त्याची केली जाणारी स्वच्छता हा खूप महत्त्वाचा विषय आहे. ते व्यवस्थितरित्या निर्जंतुक करणं आणि मग पुन्हा ते हे बसवणं. सांगताना ते सांगतात की काही नाही, तुम्ही जेव्हा वॉशरूमला जाल तेव्हा तो कप काढा, एम्प्टी करा, पाण्याने धुवा आणि परत इन्सर्ट करा. मी व्यक्तिशः असं सुचवेन की तुम्ही बाहेर प्रवासात असाल तर तुम्ही 2 किंवा 3 कप कॅरी करा. कप हा उच्च प्रतीच्या सिलिकॉनपासून बनलेला असतो, पण तो रियूज करण्याआधी उकळत्या पाण्यात त्याचं निर्जंतुकीकरण होणं खूप गरजेचं असतं. त्यामुळं कप वापरताना तुम्ही 2 ठेवा, एक वापरा, तो वापरून झाला की तो उकळत्या पाण्यात तुम्ही निर्जंतुक करून बाजूला ठेवून द्या, तोपर्यंत दुसरा वापरा. सो हा सगळ्यात सुरक्षित पर्याय माझ्या मते आहे की तुम्ही एकच कप तो धुवून धुवून परत वापरण्यापेक्षा 2 कॅरी करा. दोन्ही लागले, दोन्ही प्रवासात आहे, बाहेर आहे, दोन्ही वापरा. घरी गेल्यावरती दोन्ही तुम्ही डिस्पोज ऑफ करा. कप वापरताना स्वच्छता नाही पण एक खबरदारी म्हणून. बऱ्याचदा फ्लो हेवी होतो, कपचा साईज जर का चुकला तुमचा. आता कपचे साईजेससुद्धा स्मॉल, मीडियम, लार्ज, पण डिपेंडिंग ऑन मल्टिपल फॅक्टर्स. कंपनीनुसार साईजेस बदलतात, तुमची शरीराची ठेवण कशी आहे त्यानुसारही साईजेस बदलतात. तर जर का साईज तुम्हाला तो नाही सूट झाला तर लिकेजचा इश्यू होऊ शकतो. आजकाल सोयी खूप छान छान आलेल्या आहेत. आजकालच्या या काळामध्ये एक पॅन्टी लायनर नावाचं एक मिळतं, पॅडपेक्षा थीन असतं. सो पॅड कॅरी केल्याचा फील तुम्हाला येत नाही, पण जस्ट पॅन्टीची आतली बाजू ते कव्हर करतं आणि एनी केस, इन केस जर काही लिकेज झालं तर ते लिकेज ते बाहेर स्टेन होऊ देत नाही. तर खबरदारी म्हणून तुम्ही जर का बाहेर आहात, प्रवासात आहात, कामाच्या ठिकाणी आहात, तर तुम्ही हे असे पॅन्टी लायनर वापरू शकता विथ कप. कपडा वापरणारा क्लास खूप कमी आहे, पण स्टील काही ग्रामीण भागांमध्ये आजही कपडा वापरला जातो. मे बी आर्थिक अडचणी असतात किंवा परंपरागत चालत आलेलं आहे, माझ्या आईनं वापरलं मीही वापरते असंही असू शकतं. तर कपडा वापरणाऱ्यांसाठी एकच सांगेन मी, खूप म्हणजे चुकीची आणि घाणेरडी सवय. ते जे कपडे धुतात ना, धुतल्यानंतर वाळत कुठे घालतात? अजिबात. जिथं कुणीही येणार नाही, जिथं उजेड सुद्धा येणार नाही, एकदम एका कोपऱ्यात कोणाला दिसू नयेत असे अंधाऱ्या खोलीत असे कुठंतरी ते वाळत घालतात. काय गरज आहे? वाळवा ना स्वच्छ. काय तुम्ही काय चोरी करताय का कुठली? ते जे कपडे धुतलेले आहेत, शास्त्रात असं सांगितले की ते कपडे स्वच्छ सूर्यप्रकाशामध्ये उन्हामध्ये वाळलेले असले पाहिजेत. उन्हामध्ये अशासाठी की सूर्य किंवा ऊन हा नॅचरल सोर्स आहे जो जंतुसंसर्ग घालवतो. त्यामुळं ते उन्हात वाळवलेले स्वच्छ कपडे हवेत. कडक झाले असतील फेकून द्या. सुती कपडा हवा, मऊ हवा. कडक झाला असेल तर तो आतल्या नाजूक अवयवांना इजा करू शकतो. त्यामुळं डेटॉलमधनं काढा हवं तर तुम्ही ते स्वच्छ वाळवा आणि मग मऊ असेपर्यंत ते परत वापरा. जेव्हा ते कडक होतील तेव्हा ते बदला. सो हे कपडे वापरणाऱ्यांसाठीच्या काही थोड्याशा गाईडलाईन्स आहेत. इनर गारमेंटसुद्धा बऱ्याच मुली आजकाल ते कसलं मायक्रोफायबर वगैरे काय काय असे बरेच वेगवेगळ्या प्रकाराचे आलेले आहेत, तर तेही मी सुचवेन की टिपिकली या काळापुरत्या तरी तुम्ही अगदी प्युअर सुती असणाऱ्याच इनर्स वापरा की ज्याच्यामुळे तुम्हाला तिथे तिथे जो मॉइस्टपणा येतो, दमटपणा असतो, तो सुती कपड्यांमध्ये चांगला शोषला जातो आणि तिथं दमटपणामुळे जे काही इन्फेक्शन्स किंवा मगाशी आपण पाहिलं खाज येणं, पुरळ येणं, तो भाग सुजणं या गोष्टी आहेत, हे काही होणार नाही. त्यामुळे या काळजी किमान पॅड, कप आणि कपडे वापरणाऱ्या मुलींनी, महिलांनी घेतल्या पाहिजेत.
4: नक्कीच. त्याचबरोबर असं बऱ्याच वेळा किंवा तुम्हाला अनेक वेगवेगळ्या केसमध्ये किंवा अनेक वेगवेगळ्या मुलींशी, स्त्रियांशी भेटल्यानंतर हे जाणवलं असेल की मासिक पाळीदरम्यान पोट खूप दुखतं, तीव्र वेदना होतात. बऱ्याच मुलींच्या अशा तक्रारी असतात की आम्हाला पहिल्या दिवशी फार त्रास होतो, किंवा अनेकांच्या तक्रारी दुसऱ्या दिवशी त्रास होतो, पहिल्या दिवशी फारसा त्रास होत नाही. आणि काही मुली किंवा काही स्त्रिया अगदी पूर्ण झोपून राहतात किंवा मेडिकलमधून गोळ्या आणून घेतात आणि तो पेन थांबवण्यासाठी अनेक प्रकार केले जातात.
3: अगदी.
4: तर कुठले प्रकार योग्य आहेत, काय करायला हवं, काय नाही करायला हवं?
3: खूप तू असा ज्वलंत विषय छेडलायस. मी म्हटलं ना की शाळेमध्ये आम्हाला बऱ्याच मुली नंतर येऊन शंका विचारतात. तर 80% शंका त्यातल्या, मॅडम आमचं पाळीच्या वेळेला पोट भयंकर दुखतं, पाय भयंकर दुखतात, कंबर भयंकर दुखते, किंवा पाळी आली की चक्कर येते. खूप हे शाळेतल्या मुलींचं किंवा पेशंट्सही आम्ही जितके पाहिलेत की मॅडम पाळी आली की माझे पहिले 3 दिवस डोकं भयंकर दुखतं, भरपूर एन नंबर ऑफ कंप्लेंट्स आर देअर. मला पाळी आली की त्या दिवसांमध्ये जेवण जात नाही, मला उलटीची भावना येते. आता या तू शारीरिक गोष्टी घेतल्यास, मानसिकही बऱ्याच गोष्टी येतात, त्या आपण ओघाने पुढे बोलू, आत्ता मी त्याचं हे नाही करत. पण या ज्या शारीरिक तक्रारी आहेत, पोट दुखतं, कंबर दुखते, पाय दुखतात, सो हे खरंच दुखणं गरजेचं आहे का? म्हणजे ॲक्च्युली प्राकृत काय आहे आणि विकृत काय आहे? आयुर्वेदानुसार जे आमचे बृहत्त्रयी आम्ही त्यांना म्हणतो, चरक, सुश्रुत आणि वाग्भट, या तिघांनीही याचं वर्णन करताना असं सांगितलंय की स्त्रीच्या शरीरातून रज किंवा आर्तव बाहेर पडणे ही गोष्ट मूत्रत्याग करणे किंवा मलत्याग करणे याच्या इतकी सहज आणि नैसर्गिक व्हायला हवी. मग आपण असं म्हणतो का हो की मी बाथरूमला गेली आहे आणि मला दुखतंय खूप, अनलेस अँड अंटील आपल्याला काहीतरी आजार नाही होत आहे. उन्हाळी जेव्हा लागते तेव्हा म्हणतं की अरे खूप कळ येते, किंवा जेव्हा आपल्याला खूपच बद्धकोष्ठतेचा त्रास होतो, हार्ड स्टूल होते, तेव्हा ते थोडस स्टूल पास करणं कठीण जातं, दुखतं त्यावेळेला. पण अनलेस अँड अंटील तुम्ही जर का नॉर्मली तुम्ही युरिनला जाताय किंवा स्टूल पास करताय तेव्हा दुखतं का तुम्हाला? नाही ना. मग ह्या प्रक्रिया जेवढ्या सहज होत आहेत तेवढ्या सहज घडणारी ही प्रक्रिया आहे की स्त्रीच्या गर्भाशयातून नको असलेलं आतलं गर्भाशयाचं अस्तर बाहेर टाकून दिलं जाते, तिथं दुखण्याचा विषयच येत नाही. पण आजकाल या मुलींमध्ये किंवा महिलांमध्ये सुद्धा या गोष्टी नॉर्मल आहेत असं कन्सिडर करून अरे याच्यावर काहीतरी आपण करू शकतो हे त्यांच्या गावीच नसतात या गोष्टी. हा हलकासा डिस्कम्फर्ट असणे किंवा काहीतरी वेगळं माझ्या शरीरात घडतंय ही जाणीव असणे इथंपर्यंत प्राकृत आहे. पण प्रत्येक पाळी आली की प्रत्येक पाळीमध्ये पेनकिलर खाणं, पाळी आली की बाकी काही न करता सरळ जाऊन आधी इंजेक्शन घेऊन यायचं आणि मग कामाला जायचं ही गोष्ट करणं, किंवा सरळ कामाला सुट्टी, दांडी शाळेला दांडी मारणं आणि घरी झोपून राहणं, ह्या सगळ्या गोष्टी पूर्णपणे चुकीच्या आहेत. हे इतकं काहीही होत नाही मासिक पाळीमध्ये. मग हे आजकाल का एवढं घडतंय वरचेवर? म्हणजे जर का 10 मुलींना बसवलं आणि विचारलं तुझ्या दुखतं का ग, तुझ्या दुखतं का ग, तर 8 मुलींचे हात वर असतात, हो मला दुखतं, किंवा एकीचे पाय दुखत असतात, कुणाचं पोट, कुणाची कंबर, कुणाचं डोकं दुखतंय, कुणाला जेवण जात नाहीये. सो या तक्रारी सर्वसाधारणपणे प्री मेन्स्ट्रुअल सिंड्रोम आणि मेन्स्ट्रुअल कंप्लेंट्स या कॅटेगरीत मोडल्या जातात ह्या सगळ्या गोष्टी. तर हे होतंय का? अगदी म्हणजे मुळापासून विचार करायचा म्हणलं तर चुकीचं जीवनशैली, चुकीचा आहार, व्यायामाचा अभाव, शारीरिक कष्टाचा अभाव, या सगळ्या गोष्टी याच्या मुळाशी आहेत. आपली आजी पणजी कधी अशी तक्रार केलेली ऐकली आहे का? जर का आईला विचारलं की तुझ्या सासूचं दुखत होतं का ग, किंवा तुझ्या आईचं दुखत होतं का ग पोट? नव्हतंच दुखत. त्या बायकांना कामं इतकी असायची. पूर्वी स्वयंपाक करायची पद्धत खाली बसून होती, चूल खाली मांडलेली असायची, फरशी पुसायच्या बायका 2 पायावर बसून, प्यायचं पाणी नळाला घरात येत नव्हतं, विहिरीतून पाणी शेंदून आणणे, वापरायचं पाणी सुद्धा शेंदून बाहेर काढणे तेव्हा आंघोळ करायला मिळणे. सो ह्या ज्या हालचाली होत्या, बारकाईनं विचार केला तर कमरे खालच्या अवयवांना फ्लेक्झिबिलिटी खूप होती, म्हणजे हालचाल खूप होती त्या स्नायूंची किंवा त्या सगळ्या अवयवांची. त्यामुळं त्यांचं शरीर इतकं फ्लेक्झिबल होतं की ह्या प्रक्रियांमुळं त्यांना काही त्रास किंवा वेदना ह्या कधी जाणवल्याच नव्हत्या. पण आजकाल जर का आपण पाहिलं तर झाडूच 4-4 फूट उंच येतात.
4: हो,
3: म्हणजे त्या झाडून काढत असताना आपल्याला एवढंसं सुद्धा कमरेत वाकणं मान्य नसतं, म्हणजे मान्यच नसतं. त्यामुळे जेवढा उंच झाडू आहे आपण शोधून आणतो. स्वयंपाक करताना उभ्यानी काम
4: करतो,
3: त्याच्यानंतर कपडे धुवायला मशीन ते सुद्धा उभ्यानीच करतोय. सो हे सगळं आपलं खाली बसणं, म्हणजे आपण जे म्हणतो जमिनीशी असलेली नाळ तुटत चालली आहे, जमिनीशी संपर्कच नाही आपला, बसतच नाही आहे खाली फरशीवर. आपण पेशंट येतात बऱ्याच जणी, त्यांना आम्ही अक्षरशः विचारतो तुम्ही शेवटचं जमिनीवर मांडी घालून कधी बसला होतात सांगा, त्यांना आठवावं लागतं.
4: कारण आता जेवणाला सुद्धा
3: डायनिंग टेबल आलेले आहेत. पूर्वी बायका जेवायला बसताना एक डावी मांडी फोल्ड करून त्याचा पोटावर दावी येईल अशी खबरदारी घेऊन जेवायच्या, का तर गरजे इतकं जेवण जावं. सो या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, पिरियडच्या वेळेला म्हणजे मासिक पाळीच्या वेळेला रजस्त्राव बाहेर जाणं, हे आपल्या शरीरामध्ये अपान नावाचा एक वायू असतो. 5 प्रकारचे वायू असतात, प्राण, उदान, व्यान, समान, अपान. त्यातला अपान वायू जो आहे त्याच्या अंडर ह्या सगळ्या प्रोसेसेस तो कंट्रोल करतो. कुठल्या कुठल्या? तर त्याचं कामच हे आहे की मल, मूत्र आणि आर्तव यांचं योग्य काळ धारण करणं, म्हणजे जोपर्यंत ते बाहेर टाकायची वेळ येत नाही तोपर्यंत ते त्याच्या त्याच्या जागी सांभाळून ठेवणं, आणि जेव्हा बाहेर टाकायची वेळ येईल तेव्हा ते बाहेर काढून टाकणं. या दोन्ही क्रिया अपानाच्या आहेत. पण आजकालची जी आपली ही जीवनशैली आहे, चालणं कमी झालेलं आहे, अगदी इथून शेजारच्या दुकानात झालं तरी वेळ नाही या नावाखाली आपण गाडी काढून बाहेर जातोय, या सगळ्या गोष्टी अपानाला वाढवत आहेत, अपान वायूचा प्रकोप करत आहेत. सो हा एक भाग आहे. दुसरं पोषण नाहीये, अशा गोष्टी खातोय की ज्या जिभेला चांगल्या लागतात, पण शरीराला त्याचं पोषण मूल्य किती आहे ह्याचा विचार नाही करत आहे आपण. जंक फूड खूप खातोय, पॅकेज्ड फूड खातोय. एखादं फळ मुलाला किंवा मुलीला छोट्या आंबा दिला तर तो आंबा कसा खायचा असतो हे तिला कळत नाही. किंवा एखादं सफरचंद दिलं खा म्हणून सांगितलं तर ती म्हणे नाही याचा शेक करून घेते किंवा ज्यूस करून घेते, म्हणजे त्यांना माहितीच नाहीत फळं घ्यायची आणि ती खायची असतात तशीच. इतकी ही पिढी बदलत चालली आहे. हे कुठंतरी जाणार आहे, शेवटी कडेलोट होणार आहे आणि परत नाही आपलं पूर्वीचं होतं तेच बरं असं येणार आहे. सो हे पोषण मूल्यांची कमतरता आहे. पोषण मूल्य कमी असल्यामुळं होत आहे काय, ऍक्च्युली 3 अवयव असतात, जी आपली ओटीपोटाची पोकळी आहे तिथं मध्ये गर्भाशय असतं, पुढच्या बाजूला युरिनरी ब्लॅडर म्हणजे लघवीची पिशवी असते, आणि मागच्या बाजूला मलाशय म्हणजे रेक्टम म्हणतो आम्ही त्याला. अशा 3 पिशव्या असतात. बरं त्या कशावर अशा ठेवलेल्या आहेत का? नाही, पोकळी आहे ती, अधंतरी असतात. मग त्या राहतात कशा जागेवर? एखादी पिशवी आपल्याला टांगायची आहे या खोलीमध्ये तर आपण काय करू? दोरीनं वरती बांधून ठेवू. तशा ह्या 3 पिशव्या म्हणू आपण त्यांना हवं तर, थैली, गर्भाशय, मूत्राशय आणि मलाशय. तर वरती तर बांधायला काही जागा नाही, वरती आतडी आहेत, वरती कुठे बांधणार? वरती जागा नाही आहे, वरती इथं काही नाही आहे बांधायला. तर मग आपण काय करू? समोरासमोर इकडून आणि तिकडून चारी बाजूनी त्यांना सपोर्टिव्ह काहीतरी असं बांधून ठेवू. तसे स्नायू असतात, आपल्या पोटाची पुढची भिंत आणि पाठीची मागची भिंत, या 2 भिंतीचा आणि साईडच्या 2 भिंती, असं 4 भिंतींचा आधार घेऊन या 3 पिशव्या अशा अधांतरी टांगलेल्या असतात. दोऱ्या म्हणजे स्नायू असतात, मसल्स असतात. तर जेव्हा आता मलाशय किंवा मूत्राशयातून मूत्र बाहेर यायचंय किंवा मलाशयातून मल बाहेर काढायचंय, या क्रिया आपल्या नियंत्रणात आहेत. आपल्याला पाहिजे तेव्हा आपण बाथरूमला जाऊ शकतो, त्याला स्फिंक्टर्स दिलेले आहेत. स्फिंक्टर म्हणजे सर्क्युलर स्नायू असतात की ज्यांची उघडणे आणि बंद करणे ह्या क्रिया करणं ह्या आपल्या कंट्रोलमध्ये असतं, आपण त्या कंट्रोल करू शकतो. पण गर्भाशयाला असं कुठलं स्फिंक्टर किंवा आपला कंट्रोल त्याच्यावर दिलेला नाही आहे. मग गर्भाशयातून जर का ते रज बाहेर काढायचंय तर त्याला पर्याय काय? कुठला नळ आहे का की चला सोडून दिला आणि पटपट बाहेर आलं? सो तसा मेकॅनिझम तिथं नाही आहे. तिथं मेकॅनिझम हा असतो, टूथपेस्टमधनं पेस्ट आपण रोज बाहेर काढतो. सो ती जी मेकॅनिझम आहे, टूथपेस्टमधनं पेस्ट बाहेर काढताना आपण ती जी ट्यूब असते पेस्टची ती प्रेस करतो हळूहळू खालून, त्याप्रमाणे गर्भाशय प्रेस केलं जातं आणि मग गर्भाशयातलं ते जे रज आहे किंवा नको असलेलं ते जे आतलं अस्तर आहे ते बाहेर दाबून ते बाहेर काढलं जातं. मग हे दाबतं कोण? तर हे जे स्नायू असतात ते अल्टरनेटली कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स होतात. साईडचे स्नायू दाबले गेले की गर्भाशय असं चपट होतं, चपट झालं की त्यातलं मटेरियल जे काय आहे ते थोडंसं बाहेर येतं, परत पुढचे मागचे स्नायू ओढले जातात, मग ते आडवं दाबलं जातं, आडवं चपट होतं. सो हे अशा प्रकारे अल्टरनेट, एकदा दोन्ही बाजूचे स्नायू कॉन्ट्रॅक्ट होतात, एकदा समोरचे आणि मागचे स्नायू कॉन्ट्रॅक्ट होतात, आणि या पद्धतीनं तो नको असलेला गर्भाशयाचा आतला स्त्राव ज्याला आपण रजस्त्राव म्हणतो तो बाहेर काढला जातो. तर जेव्हा या स्नायूंना जर का पोषणच नाही मिळालं तर ते त्यांचं काम नाहीत ना करू शकत. जेवढ्या ताकदीनं त्यांना गर्भाशय पिळून ते बाहेर काढायचे नाही करू शकत ते, मग त्यांना प्रयत्न जास्त करावा लागतो. मग जेव्हा ते स्नायू जास्त प्रयत्न करतात तेव्हा कॉन्ट्रॅक्शन जास्त डेव्हलप होतात, पोट दुखायला लागतं. मग अजून एक मुद्दा, बऱ्याच मुलींमध्ये क्रॉनिक कॉन्स्टिपेशन म्हणजे पोट साफ न होण्याची खूप जुनी तक्रार असते.
4: हो,
3: त्या केसमध्ये जो मलाशय असतो तो कायम भरलेला असतो, मलाने पूर्ण मोकळा कधीच होत नाही. म्हणजे जेव्हा गर्भाशयाला हे काम करायचंय, आकुंचन प्रसरण, आकुंचन प्रसरण, त्याला जागा पाहिजे ना थोडी. जर का तुमची मलाशयाची पिशवी मागची भरलेली आहे तर त्याला जागाच मिळत नाही हलायला. अगेन पुन्हा त्या स्नायूंना जास्त प्रयत्न करावे लागतात,
4: तीव्र वेदना,
3: पुन्हा पोट दुखतंय. त्यामुळे मुलींमध्ये पोट साफ न होण्याची खूप जुनी तक्रार असणे. अजून एक मुद्दा, बाथरूमला आल्यानंतर ती अडवून धरायची सवय असते. वेगावर ओढ नावाचा खूप महत्वाचा विषय आयुर्वेदानं सांगितलंय. तुम्हाला बाथरूमला आलीये पण तुम्ही जात नाहीये किंवा जाऊ शकत नाहीये, टॉयलेटला आलीये पण तुम्ही जात नाहीये, टीव्ही बघताय, मोबाईल बघताय, जाते ना थोड्या वेळाने, जाते ना थोड्या वेळाने, असं होतंय. सो ह्या चुकीच्या सवयींमुळं त्याचा परिणाम जाऊन पुढे जाऊन हा होतोय की मुलींना आजकाल पोटात दुखणं, ओटीपोटात दुखणं, पाय दुखणं ह्या गोष्टी खूप आढळायला लागलेल्या आहेत. पण त्याची कारणं मात्र इकडे आहेत, पोषण नसणे स्नायूंना आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळं वात वाढणे शरीरातला. सो हे पोटात दुखण्याचं मूळ कारण आहे पण त्याच्याकडे लक्षच दिलं जात नाही. त्यामुळे हे पूर्ण चुकीचं आहे. गोळी घेतल्याने काय होतं थोडक्यात सांगते. आपण पाळीमध्ये मला दुखू नये म्हणून गोळी घेतो. वेदना कशामुळे होत आहेत? स्नायूंमध्ये क्रॅम्प्स जास्त येत आहेत, त्यांना जास्त प्रयत्न करावे लागत आहेत म्हणून त्या वेदना होत आहेत. गोळी काय करते? ती म्हणते हा ठीक आहे, स्नायूंची हालचाल जास्त होतीये ना, मी ती हालचाल थोडी कमी करते. अँटीस्पाझमोडिक नावानी त्या गोळ्या मिळतात, हिरव्या कलरमध्ये ती सायक्लोपाम नावाची गोळी मिळते. तर ते अँटीस्पाझम म्हणजे काय? स्नायूंची हालचाल आहे ती कमी करते. दुखणं होतंय कमी, हालचाल कमी होतीये, पण हालचाल ज्याच्यासाठी होतीये ते रजस्त्राव बाहेर काढायचा ते काम कमी होते ना. प्रत्येक मुलीचा अनुभव असतो की पेन किलर गोळी घेतली की फ्लो कमी होतो,
4: फ्लो कमी होतो,
3: पण त्यांना त्याचं काही घेणं देणं नाहीये. वेदना थांबल्या ना, दुखणं थांबलं ना, दॅट्स इट.
4: अनेक मुली ज्या अशा आहेत की ज्यांना खूप कमी दिवस अंगावरून जातं, काही अशा मुली आहेत किंवा काही अशा स्त्रियांच्या समस्या आहेत की त्यांना जास्त दिवस जातं, म्हणजे 5-6 दिवस सुद्धा जातं. तर यामागे शास्त्रीय कारण काय असावेत?
3: आजकालच्या काळामध्ये जास्त जाणाऱ्यांपेक्षा कमी जात आहे अंगावरून, हेच पेशंट्स खूप येत आहेत आमच्याकडं. म्हणजे आयडियल जेव्हा वर्णन केलं मासिक चक्राचं तेव्हा प्रत्येक महिन्याला किमान 5 दिवस अंगावरून रजस्त्राव होतो असं वर्णन ग्रंथामध्ये आहे. पण आजकाल मुली आमच्याकडे येत आहेत, दुसऱ्या दिवशीच ब्लीडिंग थांबते. एकच दिवस अंगावरून जाते, 2 दिवस जाते, 3 दिवस जाते. मग पूर्वी कसं होतं? नाही, पूर्वी ठीक होतं पण आता असं झालंय. अशा खूप मुली किंवा या अशा महिला सुद्धा आहेत की ज्यांच्यामध्ये ब्लीडिंग खूप कमी होतं, हा मुद्दा त्या घेऊन येतात. बरीच कारणं आहेत त्याला, म्हणजे ॲक्च्युली मल्टिपल फॅक्टर्स आहेत. पहिलं, अंगामध्ये रक्त कमी असतं, मग आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार, मुळात अंगातच रक्त कमी आहे त्यामुळं ब्लीडिंग कमी होते. दुसरा मुद्दा, मी मगाशी म्हणलं त्याप्रमाणे HB चांगलं आहे पण गर्भाशयातलं जे अस्तर आहे त्या अस्तराची वाढ कमी होते. किमान 10 mm इतकी वाढ पाळीच्या आधी जर का आपण जस्ट सोनोग्राफी करून पाहिली तर आतलं ज्याला एंडोमेट्रियम म्हणतो आम्ही, तो एंडोमेट्रियल थिकनेस किमान 10-11 mm इतका झालेला असतो. त्याची वाढ कमी झालेली दिसून येते आजकाल, म्हणजे 4-5 mm इतकीच वाढ होतीये. अगेन तिथं पुन्हा तुमचा आहार आणि आहारातनं तुम्ही काय पोषण मूल्य कमावता याच्याकडे हा विषय जातो थोडासा. बऱ्याच महिलांमध्ये स्नायूंना ताकद नसल्यामुळं जेवढं काही आतमध्ये साचलंय ते बाहेर काढण्याची ताकदच राहत नाही. बऱ्याच जणींमध्ये गर्भाशयाच्या भिंती या थिक झालेल्या, म्हणजे बल्की एंडोमेट्रियम असं म्हणतात, ते इतकं त्याची जाडी इतकी वाढते की ते आकुंचन प्रसरण होणं हे खूप अवघड होऊन बसतं. याला पुन्हा कारणीभूत मुख्य कारण म्हणजे बऱ्याच महिलांमध्ये, मॅडम माझ्याकडे उद्या पूजा आहे, माझी पाळीची तारीख आहे आणि काही कर पण मला पाळी नाही आली पाहिजे उद्या, हे जे चाललंय ना सध्या. किंवा मॅडम 28 तारखेला आम्हाला ट्रिपला जायचंय, माझी तर 25 तारीखच आहे आणि मला 4-5 दिवस अंगावरून जातं, सो मला 28 पाळी नाही आली पाहिजे, लवकर येऊन गेली पाहिजे, तर तुम्ही लवकर तरी यायची गोळी द्या, नाहीतर 10 दिवस पुढे ढकलायची तरी गोळी द्या. हे हा जो आपण निसर्गात हस्तक्षेप करतोय सो त्याचं फळ तर तुम्हाला मिळणारच ना. मग सो हे कमी रज प्रवृत्ती, म्हणजे आम्ही त्याला रजोक्षय म्हणतो. आयुर्वेदाच्या दृष्टीनं पाहिलं तर 2 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, अवरोधजन्य. अवरोधजन्य म्हणजे पोषण नाही मिळत आहे, कुठंतरी अवरोध आहे त्या पोषणामध्ये, आणि क्षयजन्य. क्षयजन्य म्हणजे अवरोध काही नाहीये पण तिला पोषणच मिळत नाहीये काहीच. सो ह्या अशा 2 प्रकारे हा रजक्षय किंवा कमी मेन्स्ट्रुअल फ्लो होणे, याच्यावरती उपचार बरेच आहेत. हा पूर्णपणे बरा होऊ शकतो. सगळ्यात महत्वाचं यामध्ये म्हणजे की व्यायाम. सूर्यनमस्कार हा अतिशय सर्वांग सुंदर व्यायाम आहे आणि आपल्या शरीराचा प्रत्येक भाग त्या सूर्यनमस्कारात वापरला जातो, अगदी डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत. त्यामुळं डेली 13 सूर्यनमस्कार करणं खूप फायदेशीर होऊ शकतं आणि स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी बटरफ्लाय पोझिशनमध्ये, म्हणजे तितली आसन म्हणतो आपण, सो त्याचा फायदा होतो. आणि भस्त्रिका प्राणायामाचाही अशा केसेसमध्ये फायदा झालेला दिसू शकतो. पण पुन्हा इथं मी महत्त्वाची गोष्ट अधोरेखित करेन की आयुर्वेदानुसार एक सारखा नियम कुणालाही नाही लावता येत. पुरुषम पुरुषम वीक्ष असं आयुर्वेदाने सांगितलंय. म्हणजे काय, प्रत्येकाची प्रकृती, प्रत्येकाच्या शरीरात घडणारी संप्राप्ती, त्याच्यामध्ये सहभागी असणारे दोष दुष्य हे सगळे वेगवेगळे असतात. त्यामुळं तुम्ही कुठलंही करण्याआधी एकदा आयुर्वेद वैद्यांचा सल्ला घ्यावा आणि मग या गोष्टी कराव्यात असं मी याच्या आधी सुचवेन. पुढचा मुद्दा तू म्हणली होतीस की खूप अंगावरून जातं, ब्लिडिंग खूप जास्त होत आहे. सो हे ब्लिडिंग खूप जास्त होणे मुलींमध्ये, याला मेन कारण PCOD, मगाशी कमी रज प्रवृत्ती आहे त्याला सुद्धा PCOD केसेसमध्येही होत आहे. अतिरज प्रवृत्ती सुद्धा PCOD होते. कितीतरी पेशंट येतात, मॅडम पिरियड आला, एक तर पिरियड येत नाही आणि आला की 3-3 आठवडे थांबत नाही. हा सगळा हार्मोनल खेळ पुन्हा. हार्मोन्स म्हणजे पुन्हा काय आहे, हेच आहे, तुमच्या शरीरात कुठंतरी पचन होत नाहीये, नीट बिघाड होतोय आणि ही जी नैसर्गिक प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये कुठंतरी बिघाड होऊन बसतो सगळा. याच्यामध्ये हायपोथॅलमो पिट्युटरी ओव्हॅरियन किंवा गोनॅडल ॲक्सिस हा 3 ग्रंथींचा एकत्रित ॲक्सिस, म्हणजे 3 ग्रंथी एकत्र काम करतात. त्याच्यामध्ये आपलं हायपोथॅलमस आपल्या मेंदूच्या मागच्या बाजूला असतो, त्याच्यातून काही हॉर्मोन्स तयार होतात, ते पुढे संदेश देतात पिट्युटरी नावाची ग्लँड, जी आपण इथे टिकली लावतो तिच्या मागे छोटीशी अगदी चिंचोका एवढी ती ग्लँड असते पिट्युटरी ग्लँड, तिच्याकडून सिक्रिशन्स जातात आणि ते सिक्रिशन्स उद्युक्त करतात आपल्या ओव्हरीजला, ओव्हरी म्हणजे स्त्रीबीज ग्रंथींना, आणि त्याच्या रिस्पॉन्समध्ये मग त्याच्याकडून काही हॉर्मोन्स तयार केले जातात. सो इथं कुठं जर का बिघाड झाला तर सगळी प्रोसेस गडबडते आणि मग हा सगळा खेळ सुरू होतो की अंगावरून कमी जात आहे, जास्त जात आहे, सगळा हा म्हणजे टोटली आपली लाईफस्टाईल या तक्रारी आहेत. अतिरज प्रवृत्तीमध्ये पुन्हा आपण पाहिलं तर फायब्रॉइड खूप महिलांमध्ये असलेलं आढळतं. आजकाल फायब्रॉइडच्या जोडीनं ॲडिनोमायोसिस आणि एंडोमेट्रिओसिस या सुद्धा 2-3 आजारांचा अतिरज प्रवृत्ती, म्हणजे खूप ब्लिडिंग होतंय, मेनोरेजिया होतंय, तर यामध्ये ही हे आजार कारणीभूत असलेले दिसून येतात. कारण पाहायला गेलं तर ॲडिनोमायोसिसचं किंवा एंडोमेट्रिओसिसचं कुठलंही ठोस कारण या मॉडर्न सायन्समध्ये अजून देता आलेलं नाही आहे, पण हे तरीसुद्धा आजार आढळत आहेत. याचं कारण कुठंतरी आपल्या सूक्ष्म पचनामध्ये, आपल्या ज्या चुका करतोय आपण दिनचर्येमध्ये, त्याच्यामध्ये कुठंतरी ह्या सगळ्या दडलेल्या आहेत.
4: त्याचबरोबर अवेअरनेसचा जर भाग आपण बघितला की ज्या गोष्टीसाठी अवेअरनेस आज केला जातोय त्यासाठी हा दिवस साजरा केला जातोय, सप्ताह साजरा केला जातोय, तर या माध्यमातून त्या सगळ्या मुलींना स्त्रियांना तुम्ही काय आत्मविश्वास द्या?
3: स्त्रियांना आणि मुलींना आत्मविश्वास देण्यासाठी महत्त्वाचा एक सल्ला हा देईन की ज्या तुम्हाला अडचणी येत आहेत त्यांची चर्चा मैत्रिणींशी करू नका. मैत्रीण तुमच्या एवढी शिकलेली आहे, तिला तुमच्यापेक्षा जास्त ज्ञान नाही आहे. आत्मविश्वासामध्ये मेन अडथळा असतो तो न्यूनगंडाचा. एकदा का स्वतःबद्दल न्यूनगंड मनात तयार झाला की तो कुणीही कितीही सांगितलं तरी जोपर्यंत तुमचं मन मानत नाही तोपर्यंत न्यूनगंड मनात घर करून राहतो. बरं, मुली काय करतात, मला पिरियड येतो, हां मला 4 दिवस ब्लीडिंग होतं, दुसरी म्हणते नाही मला 2 दिवस होतं, म्हणे अरे तुझ्यात काहीतरी कमी आहे. हे अशा प्रकारचे न्यूनगंड मुलींमध्ये तयार होत आहेत. प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार किती दिवस ब्लीडिंग व्हावं, एक रफली नियम सांगितलाय 5 दिवस, पण प्रत्येकाची प्रकृती वेगवेगळी आहे. सो तिला जर का पिरियड तिचा पहिला आल्यापासून 3 दिवसच जाते तर ते तिच्यासाठी नॉर्मलही असू शकतं. फक्त हे वैद्यांनी ठरवलं पाहिजे की हो हे तिच्यासाठी नॉर्मल आहे. एक म्हणते मला 28 दिवसात पाळी येते, दुसरी म्हणते नाही मला 40 दिवसांनी येते, अरे म्हणजे तुझ्यात काहीतरी गडबड आहे. ह्या अशा चर्चा मुलींमध्ये होत आहेत. त्यामुळं तुम्हाला ज्या अडचणी आहेत त्या अडचणींशी एकमेकींमध्ये चर्चा करण्यापेक्षा आईशी जर का मनमोकळा संवाद केलात तुम्ही तर हा न्यूनगंडच मनात तयार होणार नाही. आणि मी मगाशी म्हणलं तसं, या गोष्टी जेव्हा सामाजिकरित्या स्वीकारल्या जातील तेव्हा मुलींमध्ये आपोआप आत्मविश्वास वाढीला लागतो. पिरियड्स येणं किंवा मेन्स्ट्रुअल सायकल हा काही मुलींच्या प्रगतीमधला हर्डल किंवा अडथळा नाही आहे. टेक इट ॲज अ नॅचरल फिनॉमिनन, नैसर्गिक प्रक्रिया आहे ती. आपण कधी अडतो का की 6 तास प्रवासाला जायचं आहे, अरे पण मला बाथरूमला आली तर, नको मी प्रवासालाच नाही जात, असं थोडी ना म्हणतो. आपण म्हणतो त्यात काय ठीक आहे, आली तर जिथं जवळ कुठे गाडी थांबेल तिथं उतरायचं, जाऊन यायचं, पुढं प्रवास कंटिन्यू करायचा. तशीच ही एक प्रक्रिया आहे, नैसर्गिक प्रक्रिया आहे. याच्यामध्ये अडथळा मानण्यासारखं काही नाही आहे. तुमचा सकारात्मक दृष्टिकोन खूप महत्त्वाचा आहे. थोडंसं आपलं मानसिक लक्षणांबद्दल बोलायचं राहिलं तेवढं 2 मिनिटात सांगते, खूप महत्त्वाचा टप्पा आहे तो. या दरम्यान मुलींमध्ये भावनिक अप्स अँड डाऊन्स फक्त मुली नाही महिलांमध्ये सुद्धा येत असलेले दिसून येत आहेत सध्या. म्हणजे पाळीच्या आधी अगदी मला खूप रडू येतं, मला खूप चिडचिड होते, मला माझा राग कंट्रोल होत नाही, मला माझ्या भावना अनावर होतात किंवा व्यक्तच करता येत नाहीत, मला काय वाटतं, अशा खूप वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी घेऊन महिला किंवा मुली, मुलींबद्दल तक्रारी घेऊन त्यांच्या आया येतात किंवा मला स्वतःला होतंय म्हणून सुद्धा सांगायला, किंवा त्यांची मुलं किंवा नवरे त्यांना घेऊन येत आहेत की हिला असे असे त्रास होत आहेत म्हणून. सो आजकालची ही सगळी बदलती जीवनशैली किंवा स्ट्रेस आहे, ताणतणाव आहे, मगाशी सुरुवातीलाच मी म्हणलं की हा सत्व रज आणि तम हे 3, जसे वातपित्त कफ हे शरीरातले दोष आहेत तसे सत्व रज तम हे मनाचे दोष आहेत. मन ह्या 3 गुणांवर चालतं. जेव्हा पिरियड चालू असतो तेव्हा रज म्हणजेच वात म्हणजेच काय तर वाताचा गुण आहे अस्थिरता. वात स्थिर नसतो तसं रज स्थिर नसतो. त्यामुळं मनामध्ये चंचलता येणं, क्षणात रडायला येतं क्षणात नॉर्मल वाटणं, ह्या भावनांचं फ्लेक्झिबिलिटी, या सगळ्या गोष्टी ह्या रजोगुणामुळं शरीरामध्ये वाढतात. मग याला करायचं काय, हे असंच चालू द्यायचं का, मग काम गोळ्या खायच्या त्याच्यासाठी वेगळ्या, अँटी डिप्रेसिव्ह गोळ्या खायच्या का, मग स्लीपिंग पिल्स खायच्या का शांत वाटावं म्हणून, तर नाही. आयुर्वेदामध्ये खूप छान छान याच्यावरती उपाय सांगितलेले आहेत. प्राणायाम करणं, प्राणायाम काय करतं, योग काय करतो, योग हा चित्तवृत्तीस निरोध हा नियमन करतं. तुमच्या चित्तवृत्ती ज्या आहेत, तुमचं जे मेंदू आहे त्याला तो नियमन करतो, म्हणजे तुमच्या विचारांचं नियमन करतो, तुमच्या शरीरात मेंदूमध्ये ज्या लहरी उठत आहेत, जे तरंग उठत आहेत त्याचं नियमन करतो. त्यामुळं काही अनुलोम विलोमसारखे प्राणायाम आहेत, भ्रामरीसारखा प्राणायाम आहे, तो केल्यामुळं हे जे त्रास आहेत, मानसिक त्रास, हे खूप मोठ्या प्रमाणावर कमी झालेले दिसून येतात. जे अगदी माइल्ड लेवलचे आहेत ते ह्या प्रकारांनी कमी होतात. योगासनातल्या काही पोझेस आहेत, ओंकाराचा जप आहे, ओंकाराचं उच्चार करणं, या सगळ्या तुमच्या मेंदूला कंट्रोल करतात. जेव्हा अतीच आहे की नाही बाबा हे कंट्रोलच नाही होत आहे, त्याला आयुर्वेदात उपचार आहेत, शिरोधारे सारखे उपचार आहेत जे ह्या सगळ्या गोष्टींवर खूप परिणामकारक ठरतात. ज्यांना प्रेग्नन्सी ठेवायची आहे त्यांच्यामध्ये तर पुढे जाऊन हे खूप त्रास होतात, म्हणजे तो मग प्रेग्नन्सीमधलं डिप्रेशनपर्यंत हे त्रास घेऊन जातात त्यांना. त्यामुळं वेळीच या सगळ्या गोष्टींचं निराकरण करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळं मुलींना आत्मविश्वासासाठी एवढं सांगेन की याच्याकडे तुम्ही निगेटिव्ह गोष्ट आहे ही म्हणून पाहू नका, सकारात्मकतेने पहा. अरे पिरियड म्हणजे काय आहे? एका नवीन जीवाची उत्पत्ती राखणारं सामर्थ्य तुम्हाला बहाल करणारी ही मेन्स्ट्रुअल सायकल आहे. मेन्स्ट्रुअल सायकलमुळे आज एक नवीन जीव तुम्ही तयार करताय, जिथं नवनिर्मिती आहे, नवीन गोष्टीचं सृजन आहे. ती गोष्ट निगेटिव्ह कशी असू शकेल?
4: नक्कीच नक्कीच ती खूप पॉझिटिव्ह आहे. आणि खूप आज छान पॉझिटिव्ह ही चर्चा झाली आणि आज तुम्ही रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये आहात या माध्यमातून आणि या विषयाला इतक्या खुलेपणानं आणि इतक्या मोकळेपणानं आणि खूप छान सुटसुटीत पद्धतीनं तुम्ही आज याबाबत खूप छान माहिती दिली आहे. अनेक गृहिणी असतील ज्या ऐकतायत, अनेक स्त्रिया असतील, अनेक मुली असतील की ज्या हे सगळं ऐकतायत, तर त्यांना या माध्यमातून काय सांगाल आणि तुम्हाला कसं वाटतंय?
3: पहिली गोष्ट मला खूप छान वाटतंय, आज या रेडिओ नगरच्या माध्यमातून आम्ही शाळांमध्ये जातो, शाळांमध्ये पोहोचतो, पण मुली लिमिटेड असतात, 200, 300, 500. मुलींना आम्ही आवाहन करतो ही माहिती तुमच्यापर्यंत नका ठेवू, तुम्ही तुमच्या आईला सांगा, बहिणीला सांगा, मैत्रिणीला सांगा की ही जी माहिती आम्ही तुम्हाला देतोय. तर आज या रेडिओच्या माध्यमातून एवढ्या मोठ्या प्रेक्षक वर्गांपर्यंत पोहोचण्याची संधी या रेडिओच्या माध्यमातून मिळते आणि त्याच्यातून हे प्रबोधन सर्व लोकांपर्यंत पोहोचतंय. सो याच्यातून एका जरी मैत्रिणीला तिला काही याच्यातून उपयोग झाला तर मी खूप स्वतःला भाग्यवान समजेन की आपण कोणाच्या तरी मदतीला आपण आलो. आणि संदेश सगळ्यांना हाच देईन की आत्मविश्वास तुमच्यातला ह्या ज्या गोष्टींमुळं कमी होतोय, सो हा आत्मविश्वास तुम्ही आतून तुम्ही जेवढा तुम्ही स्ट्रॉंग राहाल तेवढा तो आत्मविश्वास टिकून राहणार आहे. शेवटी तुमच्या जीवनाचे शिल्पकार हे तुम्हीच आहात, बाहेरून कुणीही येणार नाहीये. त्यामुळं तुम्ही स्वतःला कितपत स्ट्रॉंग ठेवताय, कुठल्या गोष्टींना किती शरण जाताय, सो बी स्ट्रॉंग. तुमच्या आतमध्ये शक्ती दडलेली आहे, फक्त ती बाहेर यायला निमित्त लागतं कुठलं तरी. एवढंच सांगेन.
4: नक्कीच आज तुम्ही या माध्यमातून स्नेहालयाच्या रेडिओ नगर केंद्रात आलात, अनेक श्रोत्यांपर्यंत पोहोचला, त्याबद्दल खूप मनापासून तुमचे धन्यवाद. श्रोते हो, आजच्या नगर डायरी या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत होत्या आपल्या अहिल्यानगर शहरातील आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर मानसी कांबळे. मासिक पाळी स्वच्छता सप्ताह आपण साजरा करतो आहोत आणि या विषयावर मोकळेपणानं बोललं जात नाही आणि त्यांनी खूप महत्त्वाचं मार्गदर्शन या कार्यक्रमातून अनेक श्रोत्यांपर्यंत पोहोचवलं, त्याबद्दल त्यांचे खूप मनापासून आभार. नगर डायरी या कार्यक्रमामध्ये आज आपण इथेच थांबत आहोत, पुन्हा भेटूयात याच ठिकाणी याच वेळी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर वर्षा कीर्तने आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, बदलत्या नगरचे लोकमाध्यम आवाज तुमचा.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी
1: 77727505 किंवा 90110 26495 या मोबाईल क्रमांकावर.
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: कौटुंबिक हिंसा,
1: हुंड्यासाठी होणारा छळ,
0: ऍसिड हल्ला,
1: कामाच्या ठिकाणी त्रास,
0: शाळा तसेच महाविद्यालयात होणारी छेडछाड,
2: बलात्कार,
0: महिलांसंबंधीचे इतर त्रास,
1: सायबर गुन्हे.
0: जर महिला भगिनींबाबत अशी कुठलीही घटना घडत असेल तर संपर्क साधा
1: सखी वन स्टॉप सेंटर.
0: संपर्क क्रमांक 90110175.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, एचआयव्ही एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 90111105. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव पृथा भोरटे. तुम्ही ऐकत आहात बदलता नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी
1: 77727 505 किंवा 90 110 26 495 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचे नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

प्रेम, त्याग आणि संस्काराचं उत्तम उदाहरण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. या पुस्तकातून साने गुरुजींनी आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ताकद अत्यंत

नमस्कार, मी चित्रकार अद्वैती सोळंकी. प्रत्येकाच्या अंगात एक कला असते, ती ओळखायची असते आणि जोपासायची असते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: खासगी आणि सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या अत्याचार आणि हिंसाचाराला बळी पडलेल्या पीडित महिलांसाठी एकमेव ठिकाण म्हणजेच
1: सखी वन स्टॉप सेंटर,
0: तातडीच्या आणि विना तातडीच्या वैद्यकीय सेवा,
1: कायदेशीर मनोवैज्ञानिक आणि समुपदेशन सेवा
0: आणि मदत, हे सगळं एकत्रित मिळण्याचे एकमेव ठिकाण
1: सखी वन स्टॉप सेंटर.
0: संपर्क क्रमांक 90102-01-75.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉ गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

नमस्कार नगरकर, माझे नाव वर्षा धनंजय शिंदे आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

नमस्कार नगरकर, माझे नाव सई बेडेकर। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा, पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

रसिक हो रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल बियॉन्ड लिमिटेशन्स या पुस्तकाचं अभिवाचन. अहिल्यानगर येथील आकांक्षा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संस्थापक सविता काळे यांचा प्रवास जाणून घेऊया त्यांच्याच आवाजात. शब्दांकन आणि संपादन केलं आहे सतीश कुलकर्णी यांनी. आकांक्षा नव्या वाटा नव्या दिशा मर्यादा ओलांडून स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी दुपारी 1 वाजता पुस्तकाच्या पानातून.

वैयक्तिक स्वार्थासाठी जगणाऱ्यांच्या या जगात काही व्यक्ती आजही समाजाच्या भल्यासाठी झोकून देऊन काम करतात. समाजात स्नेह आपुलकी निर्माण करणाऱ्या अशा काही खास व्यक्तींशी सुसंवाद साधूया स्नेहांकित या खास कार्यक्रमात. दर रविवारी संध्याकाळी 6 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर. तर ऐकायला विसरू नका स्नेहांकित.

प्रेम, त्याग आणि संस्काराचं उत्तम उदाहरण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. या पुस्तकातून साने गुरुजींनी आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ताकद अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. आता श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दर रविवारी सकाळी 9 वाजता. वाचक स्वर अनिल सोमाणी यांचा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

रसिक हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा। रेडिओ विश्वास 90.8 FM यांच्या सौजन्याने आपण चिरंतन गाणी हा कार्यक्रम ऐकणार आहोत। सादर करते आहेत आप

नमस्कार रसिक श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। पुण्यातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी चिरंतन गाणी या आपल्या कार्यक्रमाच्या सुवर्ण महोत्सवी भागात आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आज भाग क्रमांक 50। रसिक श्रोते हो, रेडिओ विश्वास आणि आपण सर्व रसिक श्रोते यांच्यामुळेच केवळ चिरंतन गाणी या कार्यक्रमाचा सुवर्ण महोत्सवी भाग आज रसिकांना सादर करण्याचा योग येतो आहे। असेच आपले आशीर्वाद मला आणि चिरंतन गाणी या कार्यक्रमाला मिळत राहो अशी प्रार्थना करून आजच्या भागाला सुरुवात करूया। श्रोते हो, मराठी संगीत सृष्टीतील काही निवडक अनोळखी संगीतकारांच्या चांगल्या गाण्यांची ओळख रसिकांना व्हावी या उद्देशाने आपण ऐकत आहोत अनोळखी संगीतकारांची ओळखीची गाणी आपल्या चिरंतन गाणी या कार्यक्रमात। मंडळी, आजच्या सुवर्ण महोत्सवी भागात ऐकूया संगीतकार तुकाराम शिंदे, एस चव्हाण, विठ्ठल शिंदे आणि शाहीर अमर शेख यांनी स्वरबद्ध केलेल्या काही निवडक लावण्या, कोळी गीत।

रसिक हो, लावणी हा शब्द लावण्य या संस्कृत शब्दापासून आला आहे, ज्याचा अर्थ सुंदर असा होतो. लावणी म्हणजे न सुकणारा मोगऱ्याचा गजरा. नृत्य, संगीत आणि अभिनयाचे सुंदर सादरीकरण म्हणजे लावणी. लावणीमध्ये शृंगार आहे, लटका राग आहे, रंग आहे, कौतुक आहे, आग्रह आहे, स्तुती आहे, वर्णन आहे, संवाद आहे, रुसवा आहे, प्रीत आहे. शृंगाराच्या भावासह भक्ती, शांत, वीर, करुण, वत्सल, हास्य, बिभत्स असे विविध रस देखील लावणीत दिसतात. सर्वसाधारणपणे ढोलकी, हलगी, तुणतुणे, झांज ही तालवाद्ये लावणी गायनात वापरली जातात. शाहिरी लावणी, बैठकीची लावणी, फडाची लावणी असे ढोबळमानाने लावणीचे प्रकार सांगता येतील. बैठकीची लावणी गायिका नर्तकी बैठकीमध्ये सादर करतात. नृत्य, गायन आणि दिलखेचक अदा हे या बैठकीच्या लावणीचं वैशिष्ट्य. या लावणीला तबला, पेटी, तंबुरी इत्यादी वाद्यांची साथ असते. फडाची लावणी हा सर्वज्ञात प्रकार आहे. वाद्यांसह उत्कृष्ट नृत्यांगना, त्यांची अदा या सोबतीला झिलकरी, नाचा, सोंगाड्या इत्यादी कलावंतांची साथ हे या लावणीचं वैशिष्ट्य सांगता येईल. मंडळी, आजच्या कार्यक्रमातली पहिली लावणी ऐकूया, जी संगीतबद्ध केली आहे संगीतकार तुकाराम शिंदे यांनी, गायली आहे लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांनी आणि लिहिली आहे विष्णू चिखलीकर यांनी. ही लावणी म्हणजे शृंगार आणि महाराष्ट्राच्या लावणी परंपरेतील ठसकेबाज नारीत्वाचं सजीव चित्रण. सुलोचना चव्हाण यांच्या आवाजात ही लावणी अधिकच रंगतदार झाली आहे. लावणीची भाषा ग्रामीण पण ठसक्याची आहे. लावणीतले शब्द विशेष मराठमोळ्या लावणी शैलीचं प्रतिनिधित्व करतात. सुलोचना चव्हाण यांच्या आवाजातला जोर, खटके आणि ठसका ही लावणी विशेष बनवतो. त्यांचा या लावणीमधील शब्दांचा केलेला खुमासदार उच्चार, त्यांची तालावरची पकड आणि अंतऱ्याच्या शेवटचा त्यांचा तो लांबवलेला स्वर, हे सगळं केवळ अप्रतिम आहे. ऐकूया मित्रांनो,

यानंतर ऐकूया सुलोचना चव्हाण यांनीच गायलेली आणि त्यांचे पती एस चव्हाण म्हणजेच श्यामराव चव्हाण यांनी स्वरबद्ध केलेली शाहीर सगन भाऊ यांनी लिहिलेली एक सुंदर लावणी. सुलोचना चव्हाण म्हणजे पूर्वाश्रमीच्या सुलोचना कदम. त्यांचा जन्म 17 मार्च 1933 रोजीचा. त्यांच्या घरचाच एक मेळा होता श्रीकृष्ण बालमेळा या नावाचा. याच मेळ्याच्या माध्यमातून त्यांचं कलाक्षेत्रात पहिलं पाऊल पडलं. पहिले गाणे जेव्हा सुलोचना चव्हाण गायल्या तेव्हा त्यांचं वय होतं अवघं 9 वर्षांचं. मेळ्यांच्या सोबतीतच त्यांनी हिंदी गुजराती आणि उर्दू नाटकात बालभूमिका देखील केल्या. त्यांचं माहेरचं नाव होतं सुलोचना महादेव कदम. त्यावेळी त्या सुलोचना कदम किंवा के सुलोचना या नावाने ओळखल्या जायच्या. मला हो म्हणत्यात लवंगी मिरची ही त्यांची पहिली लावणी. ती प्रचंड लोकप्रिय झाली. लावणी गायनातील त्यांच्या कौशल्यामुळे आचार्य प्र के आत्रे यांनी सुलोचनाताई यांना लावणी सम्राज्ञी हा किताब दिला. चपखल आणि फटकेबाद शब्दांना आपल्या आवाजाच्या आणि सुरांच्या माध्यमातून ठसका आणि खटका देण्याचे काम सुलोचना चव्हाण अतिशय उत्तम करत. त्यांनी गायलेल्या गाण्यांनी विशेषतः लावण्यांनी जनसामान्यांच्या हृदयात मानाचे स्थान त्यांनी मिळवलं आहे. माझं गाणं माझं जगणं या नावाचं त्यांचं आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. गायनातील त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून पद्मश्री या पुरस्काराने त्यांना भारत सरकारने 2022 साली पुरस्कारित केलं. यापुढील लावणीचे संगीतकार सुलोचनाताई यांचे यजमान श्यामराव चव्हाण हे दिग्दर्शक होते, संगीतकार देखील होते. त्यांनी एस चव्हाण या नावाने संगीत दिलं. त्यांनी 1955 सालचा कलगी तुरा हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. या लावणीचे कवी शाहीर सगन भाऊ पेशवाईतील अखेरचे ज्ञात असलेले शाहीर. कोणतीही साहित्य परंपरा पाठीशी नसताना सहज सोप्या भाषेतील रचनांमुळे ते नावलौकिकास पात्र ठरले. सगन भाऊ यांच्या लावणीतल्या शृंगारात नाजूकपणा आणि संयम अधिक होता. सुलोचना चव्हाण यांचं अप्रतिम गायन असलेली ही लावणी एक शृंगारिक आणि विरहयुक्त भावनांनी भरलेली कविता आहे. ही लावणी ऐकताना स्त्रीच्या मनातल्या भावना, तिचं एकटेपण आणि प्रियकराच्या प्रतीक्षेतून निर्माण झालेली तिची अस्वस्थता यांचं अत्यंत अचूक चित्रण समोर येतं. तिच्या मनातील प्रेमाची ओढ, रात्र रात्र वाट पाहण्याची तगमग आणि एकाकीपण हे सगळं सुलोचना चव्हाण यांच्या आवाजातून सुरेलपणे व्यक्त होतं या लावणीत. ही लावणी केवळ एक गीत नसून ती स्त्रीच्या मनाची आणि स्वप्नांची आणि अपेक्षांची अभिव्यक्ती आहे. श्यामराव चव्हाण यांच्या चालीमुळे आणि सुलोचना चव्हाण यांच्या सादरीकरणामुळे ही लावणी अजूनच प्रभावी ठरते. माथ्यावरचा चंद्र ढळला आहे, साख्याची येण्याची वेळ टळून गेली आहे, पण अजूनही ती त्याची वाट पाहते आहे. तो येईल असा दिलासा आहे, पण वेळ उलटून गेला असूनही तो अजूनही आलेला नाही. त्यामुळे तिच्या मनाची निराशा, काळजी, राग आणि त्यात थोडीशी अधीरता मिसळून एक तणावपूर्ण भावना तयार होऊन ती विचारते आहे, कुठवर पाहू वाट सख्याची. लावणी खुलते सजते ती ढोलकीच्या हलगीच्या साथीने, पण तबल्यावर देखील लावणी अत्यंत सुंदररित्या सजवता येते हे या लावणीने सिद्ध होते. ऐकूया श्रोते हो.

रसिक हो, ही आहे लोकप्रिय गायिका रुक्मिणी उर्फ रोशन सातारकर यांनी गायलेली एक सुमधुर लावणी. या लावणीचे शब्द, चाल आणि सादरीकरण यामध्ये स्त्रीच्या अंतरंगातील भावना, अपेक्षा आणि एका नवविवाहित किंवा लग्नाळू मुलीची भावना व्यक्त होते. तिला पतीच्या घरी संसार थाटण्यासाठी नांदायला जायचं आहे. लावणीमध्ये नांदायला हा शब्द एका स्त्रीच्या स्वप्नांच्या, अपेक्षांच्या आणि प्रेमाच्या दिशेने वाटचालीचे प्रतीक ठरतो. तिची सौंदर्याची सजावट, तिचे स्वप्नील भावविश्व आणि तिच्या मनात उमलणारी प्रेमभावना हे सगळं शृंगारिकतेच्या माध्यमातून व्यक्त झाले आहे या लावणीत. या लावणीच्या गीतकार वर्षा माचवे यांनी स्त्रीच्या अंतरंगातील भावना आणि नवोढेच्या मनातली उत्कंठा अत्यंत प्रभावीपणे शब्दबद्ध केली आहे. त्याचप्रमाणे संगीतकार विठ्ठल शिंदे यांच्या चालीतील लयबद्धता आणि गायिका रोशन सातारकर यांच्या आवाजातील कोवळेपणा, नखरेलपणा आणि भावनांची अभिव्यक्ती या लावणीला अधिक प्रभावी बनवते. ऐकूया मंडळी.

मित्रांनो, आता ऐकूया स्वप्नातल्या कळ्यांनो उमलू नकाच केव्हा हे अप्रतिम भावगीत लिहिणारे कवी मधुसूदन पांडुरंग भावे म्हणजेच कवी म पाम भावे यांनी लिहिलेली एक फरमास लावणी. लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांनी गायलेली ही लावणी संगीतबद्ध केली आहे संगीतकार तुकाराम शिंदे यांनी. ही विनंती आहे एका प्रेमिकेची जी आपल्या सख्याला ओढीनं बोलावत आहे. यात लाजरेपणा आहे, संकोच आहे, पण प्रेमाची तीव्र ओढ देखील आहे. आपल्या रायाकडे, आपल्या दाजीकडे नाना हट्ट करणारी सुंदरी आपल्याला अनेक लावण्यांमध्ये आढळते. कधी तिला कोल्हापुरी साज हवा असतो, तर कधी पदरावरती जरतारीचा नाचरा मोर हवा असतो, कधी काठेवाडी घोड्यावर रायाने आपल्या पुढ्यात बसवावं असं तिला वाटतं, तर कधी गावातल्या टुरिंग टॉकीजमध्ये आलेला शिणुमा बघायला रायानं तिला न्यावं असा तिचा लाडी खट्ट असतो. पण प्रेमाचा एक न्याराच नमुना या लावणीत आपल्याला दिसतो. तिला आपल्या रायाकडून काही म्हणता काहीही नको. तिचं मागणं फक्त एकच. तिच्या दाजींनी खिनभर म्हणजे क्षणभर फक्त तिच्याजवळ बसावं, गोड बोलावं, गालातल्या गालात प्रेमानं हसावं, बस एवढंच. ती मागणी करते आहे, आर्जव करते आहे, पण तिने तिच्या भावनांवर संयम ठेवला आहे. हा संयमच या लावणीला गोड आणि उदात्त बनवतो. त्यामुळे ही लावणी फक्त शृंगारिक नसून भावनिक अभिव्यक्तीचं एक सुरेल रूप ठरते. कार्यक्रम ऐकणारे आहो तात्या, मामा, आबा, दाजी, जरा सांभाळून ह, बघा तुम्हाला काय म्हणते आहे ही न...

श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. कार्यक्रम आहे चिरंतन गाणी. आपल्यासोबत मी श्रीकृष्ण कुलकर्णी. आजच्या सुवर्ण महोत्सवी भागात आपण ऐकत आहोत संगीतकार तुकाराम शिंदे, एस चव्हाण, विठ्ठल शिंदे आणि शाहीर अमर शेख या संगीतकारांनी संगीतबद्ध केलेल्या काही निवडक लावण्या, कोळी गीत. मंडळी, कार्यक्रमाच्या पुढच्या टप्प्यात ऐकूया गीतकार कवी देवकीनंदन सारस्वत यांनी लिहिलेली, संगीतकार विठ्ठल शिंदे यांनी संगीतबद्ध केलेली, सुलोचना चव्हाण यांनी गायलेली एका मुलखाच्या लाजऱ्या खानदेशी नारीची एक मस्त लावणी. लावणीचं मुख्य तालवाद्य म्हणजे ढोलकी. फक्त ढोलकी वापरून एखादी लावणी किती परिणामकारक आणि सुंदर करता येऊ शकते याचं ही लावणी एक उत्तम उदाहरण आहे. संगीतकार विठ्ठल शिंदे यांच्या या लावणीमध्ये सुलोचनाताई यांच्या आवाजासह फक्त ढोलकी आहे. सुलोचना चव्हाण यांच्या गायकीत ठसका, आत्मविश्वास आणि भावनांची अभिव्यक्ती स्पष्टपणे दिसून येते. त्यांच्या आवाजातील जोर आणि लय लावणीला अधिक प्रभावी बनवतात. या मुलखाच्या लाजऱ्या नारीचा नखरा आहे कोल्हापूरचा, चालणं आहे सातारी, पण ही नार आहे मात्र खानदेशी. ऐकूया उत्तम ढोलकीच्या साथीने नटलेली ही सुंदर लावणी.

रसिक हो, यानंतर ऐकूया शाहीर अमर शेख यांनी लिहिलेले, गायलेले आणि संगीतबद्ध केलेले एक अतिशय सुंदर लोकप्रिय स्फूर्तीगीत, आगरी कोळी गीत. 20 ऑक्टोबर 1916 रोजी जन्मलेले शाहीर अमर शेख हे ख्यातनाम मराठी लोकशाहीर. मेहबूब हुसेन पटेल हे त्यांचं मूळ नाव. बार्शी येथील गरीब कुटुंबात जन्मलेल्या या मुलाला विलक्षण पल्लेदार पहाडी आवाजाची निसर्गदत्त देणगी, तसेच मराठी लोकगीतांचा समृद्ध वारसा आईकडून लाभला होता. आईच्या तोंडच्या ओव्या ऐकत ते मोठे झाले. गरिबीमुळे कधी बस चालकाबरोबर क्लिनर म्हणून तर कधी गिरणी कामगार म्हणून त्यांना काम करावं लागलं. गिरणी संपात पुढाकार घेतल्यामुळे त्यांना विसापूरच्या तुरुंगातही जावं लागलं होतं. तेथे भेटलेल्या कॉम्रेड रघुनाथ कराडकर यांच्या प्रभावामुळे ते कम्युनिस्ट झाले. पोलिसांचा ससेमिरा चुकवत ते कोल्हापूरला आले आणि मास्टर विनायक यांच्या स्टुडिओमध्ये काम करू लागले. तिथेच त्यांच्या मित्रांनी त्यांचं अमर शेख असं नामकरण केलं. आपल्या रचना रसाळपणे बुलंद आवाजात गात त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा यशस्वी प्रचार केला. स्वरचित आणि इतरांची कवने ते प्रभावीपणे पेश करत असत. गोवा मुक्ती आंदोलनात देखील त्यांनी मोठे योगदान दिलं. चीनी आणि पाकिस्तानी आक्रमणांच्या वेळी आपल्या शाहिरीने त्यांनी लाखो रुपयांचा निधी देशासाठी गोळा केला. उपेक्षित समाजाच्या उद्धारासाठी वाणी लेखणीचा यज्ञ त्यांनी मांडला. त्यांच्या शाहिरीत लावणी, पोवाडे, गीते, लोकनाट्ये इत्यादींचा समावेश होता. जनसमुदायाला भारून टाकण्याचं प्रभावी अंगभूत कौशल्य त्यांच्याजवळ होतं. त्यांची लेखणी जिवंत, ज्वलंत आणि हृदये प्रदीप्त करणारी होती. प्रसार आणि प्रचार कार्यात या गुणांचा त्यांनी पुरेपूर वापर केला. कवितेची अंतर्लय आणि रचना यमक प्रचूर करण्याची अमर शेख यांची प्रवृत्ती होती. ते नुसते मनस्वी कवी नव्हते तर जनस्वी लोकशाहीर होते. त्यांची कविता जनतेच्या ओठांवर रुजली, फुलली आणि ती लोकगंगेने जगवली. ऐकूया रसिक हो, होशियार अशी दीर्घ आरोळी देऊन समुद्रावर दर्याला मच्छीमारीसाठी गेलेल्या आपल्या कोळी बांधवांना वादळी वारा सुटल्याची आणि आपली नाव जोमानं वल्लवीत लवकरात लवकर किनारा सुरक्षितपणे गाठण्याची सूचना आणि स्फूर्ती देणारं शाहीर अमर शेख यांचं हे भन्नाट आगरी कोळी गीत.

श्रोते हो, उन्हाळा आला की सर्वजण फळांचा राजा आंब्याची वाट पाहत असतात. कधी आंब्याचे आगमन होणार आणि कधी एकदा आंबा खायला मिळतो असं सर्वांनाच होतं. आंबा हे अगदी लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वाधिक लोकांच्या पसंतीचं फळ आहे. आंबा हे एक गोड फळ कुठे ना कुठे प्रेम, ओढ आणि शृंगाराचा संकेत देतो. आंब्याचं पिकणं म्हणजे प्रेमाचं वाढणं असं प्रतिकात्मकतेनं समजलं जातं. चला तर मंडळी, आजच्या सुवर्णमहोत्सवी भागाच्या समारोपाला पाडाला पिकलेल्या या अस्सल आंब्याचा रसास्वाद घेऊया या अतिशय लोकप्रिय लावणीतून. रसिकांच्या सर्वाधिक पसंतीची ही लावणी लिहिली आणि संगीतबद्ध केली आहे तुकाराम शिंदे यांनी आणि गायली आहे सुलोचना चव्हाण यांनी. या लावणीच्या माध्यमातून नायिका तिची प्रेमाची गोडी आणि थोडी लाजरी असलेली तिची ओढ दाखवते आहे. ही आहे एक अत्यंत साधी सोपी भाषा असलेली 1972 सालची गोड आणि लाघवी लावणी. गायकी, लावणीतले शब्द आणि चालीमधले ताजेपण या लावणीला एक अनोखा स्वाद मिळवून देतात. ऐकूया रसिका.

0: मंडळी, कार्यक्रमाच्या आजच्या सुवर्णमहोत्सवी भागातून आपण संगीतकार तुकाराम शिंदे, एस चव्हाण, विठ्ठल शिंदे आणि शाहीर अमर शेख यांनी स्वरबद्ध केलेल्या काही निवडक लावण्यांचा आणि कोळीगीताचा आस्वाद घेतला. आजच्या कार्यक्रमातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी आपला निरोप घेतो. भेटूया पुढच्या भागात याच वारी याच वेळी अशीच काही मनातली सुंदर चिरंतन गाणी ऐकायला याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे चिरंतन गाणी.
1: श्रोते हो, रेडिओ विश्वास 90.8 FM यांच्या सौजन्याने आपण चिरंतन गाणी हा कार्यक्रम ऐकत होता. सादरकर्ते होते आपल्या नगरचेच श्रीकृष्ण कुलकर्णी. आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया चिरंतन गाणी या कार्यक्रमात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा, पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पृथ्वी आई थकली आता कुशीत नाही तिची सावली अहिल्या नगरकरांनो सांगा माणुसकी आपली कुठे हरवली. हे घोषवाक्य लिहिलं आहे निसर्गप्रेमी श्री रामकृष्ण देवराम पाटील यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेडसाइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःचं आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.

स्नेहालय पुनर्वसन संकुल, लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल। आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे। तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता। संपर्क क्रमांक आहे 90110011005। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

नमस्कार नगरकर, माझे नाव सौ उमा जोशी। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूया नातं निसर्गाशी या सेगमेंटमध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सुबत ऐकत रहा. रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: असू दे कितीही ताण, गर्ज, गारा अन वादळ वारा, धीर धरा, हिम्मत ठेवा.
1: शेतकरी माय बाप हो, जीव तुमचा अनमोल, सरेल लवकरच अंधार सारा, उजळतील दश दिशा, आयुष्यात पुन्हा येईल आनंदाचा गोडवा.
0: आत्महत्येचा विचार दूर सारा, काळ्या मातीची आण घेत समर्थपणे आयुष्याला सामोरे जा.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

श्रोते हो, संत ज्ञानेश्वरांच्या या विश्वात्मक प्रार्थनेबरोबरच रेडिओ नगरचे आजचे सर्व कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूयात उद्या पहाटे 5 वाजता. श्रोते हो, तुम्ही जगभरामध्ये रेडिओ नगर ऐकू शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करा आणि प्रसारणाचा आनंद घ्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

इतिहासाच्या कुशीत वाढलेलं शहर, संस्कृतीचा सुगंध दरवळे दरदर, प्रगतीच्या वाटेवर निर्धार ठाम, माझं अहिल्यानगर माझा अभिमान, हे घोषवाक्य लिहिलं आहे शंकर पवार यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बाल विवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: گستاخی ماں گستاخی ماں.
1: नमस्कार, मी स्क्वाड्रन लीडर विद्यासागर कोडे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अहमदनगर, आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

लीक केज ला ठीक करा, न बंद करायला विसरू नका। कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या, वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा, शौच आणि नीचपीठ घरोघरी बनवा।

0: मुलांना शिकवा, महत्व सांगा, थेंब थेंब पाणी प्रत्येक घरात साठवण करा, जल संवर्धनासाठी पाऊल उचला, आजच मिळून सगळे शपथ घेऊया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया.
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा, परिवारासोबत पाण्याची बचत करा, दररोज पाण्याचा वापर नोंदवा, स्वतः जलसंवर्धक बना, इतरांनाही प्रेरणा द्या.
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

प्रेम, त्याग आणि संस्काराचं उत्तम उदाहरण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. या पुस्तकातून साने गुरुजींनी आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ताकद अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. आता श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दर रविवारी सकाळी 9 वाजता. वाचक स्वर अनिल सोमाणी यांचा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज अश्वपति गजपति भूपति गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपति श्री श्री श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आणि मी आहे आपला मित्र आर जे संजय।

श्रोते हो नमस्कार, सुप्रभात। आपण ऐकत आहात स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। रेडिओ नगरवर प्रसारित होणारे आजचे कार्यक्रम सकाळी 7 ते 11 नगरचं अंतरंग, दुपारी 1 वाजता स्नेहवार्ता हा कार्यक्रम, त्यानंतर दुपारी 4 ते 7 वाजेपर्यंत सांजरंग, संध्याकाळी 7 वाजता नगर डायरी हा मुलाखतीचा कार्यक्रम आणि रात्री 8:30 वाजता मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकू शकाल। श्रोते हो, रेडिओ नगर 90.4 FM हे जगभरात ऐकू येणारं रेडिओ नगर केंद्र आहे। या केंद्रावरील सर्व कार्यक्रम आपण ऐकू शकाल, त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ऍप डाउनलोड करू शकता आणि जगभरामध्ये प्रसारणाचा हा आनंद तुम्ही घेऊ शकता। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूया नातं निसर्गाशी या सेगमेंट मध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सुबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

संकल्प करू जगताना मृत्यूला द्याया उत्तर, सुगंध पसरून त्याचा जीवन भावे अत्तर, अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा. जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता RJ कोमल सोबत ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.